103 मेगाहर्ट्झ एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर, 20 वैशाख शके 1948, अर्थात आज दिनांक 10 मे 2026. सकाळची 5:58 होत आहेत. आजच्या प्रसारण सभेची सुरुवात मंगल वाद्यानं करीत आहोत.

0: बरसने की संभावना है। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: एकशे तीन मेगाहर्ट्स एफएम ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। सकाळची 6:05 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात।

नमस्कार श्रोते हो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमा सुरुवातीला ऐकूया आशा भोसले यांनी गायलेली भूपाळी. रचना पी सावळाराम आणि संगीतबद्ध केलं आहे वसंत प्रभू यांनी.

सुरेश वाडकर यांनी गायलेला संत एकनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. संगीतबद्ध केला होता श्रीधर फडके यांनी. श्रोतेहो कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत श्रेया घोषाल यांनी गायलेलं भक्तिगीत. रचना अरुणा धेरे, संगीतबद्ध केलं आहे मिलिंद जोशी यांनी.

सुधीर फडके यांनी गायलेलं भक्तिगीत आपण ऐकलं. रचना मंगेश पाडगावकर, संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. श्रोते हो कार्यक्रमा शेवटी ऐकवित आहोत जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली अशोकजी परांजपे यांची रचना, गायली आहे जितेंद्र अभिषेकी यांनीच.

श्रोते हो, याबरोबरच भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:30 झाली आहेत. अपेक्षा याविषयी अरुणा कल्लूरवार यांचं चिंतन ऐकूया.
1: कापडानं झाकलेली एखादी वस्तू, तो बर्फ आहे, हे एकदा समजलं की आपण त्या वस्तूकडून उबदारपणाची अपेक्षा करणार काय? तो बर्फ आहे या गोष्टीचा स्वीकार केला की इतर सारे प्रश्न शून्य होतात. पण तो बर्फ आहे हे माहीत नसल्यामुळे, त्यातून उबदारपणाची अपेक्षा केल्यामुळे आपण तणावग्रस्त होतो. माणसाच्या बाबतीत देखील हाच नियम. हां, या बर्फाचा उपयोगच करून घ्यावायचा असेल तर एखादं पेय थंड करण्यासाठी तो करून घेता येईल. तसं माणूस, त्याची वृत्ती, त्याचा स्वभाव बदलणं कठीण, पण त्याच्या वृत्तीचा, स्वभावाचा उपयोग शहाणपणानं करून घेता येत असेल तर जरूर करावा. आपला मुलगा अतिशय द्वाड आहे, बंड आहे, चंचल आहे हे माहिती आहे. त्याला एका ठिकाणी स्वस्थ बसणेही होत नाही. अशा मुलाकडून एकाग्रतेनं खूप अभ्यास करण्याची अपेक्षा करायची का? आणि वेळोवेळी शेजारचा मुलगा बघ किती अभ्यास करतो, बघ किती छान मार्क्स मिळवतो, म्हणून सतत आपल्या त्या मुलाला टोचणी टोचायची. यामुळे मुलामध्ये निगंड निर्माण होतो आणि स्वतःच्या मनाचं संतुलन बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यापेक्षा मुलाच्या मनाचा सूक्ष्म विचार करून त्याला कशात रस वाटतो हे जाणून घेऊन त्याच्या आवडीचं क्षेत्र त्याला उपलब्ध करून दिल्यास त्या क्षेत्रात तो आपली सारी बुद्धिमत्ता पणाला लावून आनंदानं उच्चांक गाठू शकेल. ऐन उन्हाच्या मे महिन्यात हाय हाय गरमी गरमी म्हणून मनाचा त्रागा करून घेणे आणि वैशाख वणव्यापासून थंडगार वाऱ्याच्या झुळकीची अपेक्षा करणे हे कितपत योग्य ठरेल? छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांवर सतत आगपागड करणाऱ्या शीघ्रकोपी व्यक्तींकडून मधुर शब्दांची अपेक्षा करणे म्हणजे स्वतःच मन खट्टू करून घेणं होय. रास्त अपेक्षा केली तर ती पूर्ण होऊ शकते आणि जीवनात सुरळीतपणा येतो, पण माणूस इथेच चुकतो आणि अवास्तव अपेक्षा करून स्वतःचीच फसगत तो करून घेतो. विवेकाचं धन अत्यंत मौल्यवान धन आहे. कुठल्याही गोष्टीचा मुळाशी जाऊन शांततेनं विचार केला तर अपेक्षा भंगाचं दारुण दुःख त्याच्या पदरात पडणार नाही आणि अवास्तव कल्पना दूर सारून कुठल्याही दडपणाशिवाय शांततेने, स्वाभिमानाने, स्वबळावर माणूस जगू शकेल. खरं तर शक्यतो माणसानं कुणाकडून कसलीही अपेक्षा न करता निरपेक्ष वृत्तीनं, स्वकर्तृत्वावर, स्वयंसिद्धतेनं जगायला हवं. अपेक्षा करायचीच तर ती स्वतःकडूनच. कशाची? सद्गुणांची. स्वावलंबन माणसाला स्वाभिमानानं जगायला शिकवतो. मागण्यासाठी हात पसरण्यापेक्षा देण्यासाठी नित्य हात तत्पर असावा. अपेक्षा मानाची, धनाची, आपली कामं इतरांनी करण्याची, ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तर निराश होण्याची वेळ येते. पण जरा विचार करावा, आपण इतरांच्या किती अपेक्षा पूर्ण करतो ही गोष्टच माणूस विसरतो. स्वकर्तृत्वावर आणि ईश्वरावर श्रद्धा असली की इतरांकडून अपेक्षा करणे हा शब्दच माणूस आपल्या

0: शब्दकोशातून बाद करेल. खरंच अपेक्षा करायची फक्त स्वतःकडून, सर्वांसोबत प्रेमपूर्वक व्यवहार करण्याची, तेही अगदी निरपेक्ष बुद्धीनं, निस्वार्थ बुद्धीनं, कुठल्याही फलाची अपेक्षा न करता. अपेक्षा करायची स्वतःकडूनच, समाजहिताच्या कार्यात सहभागी व्हायची आणि समाज ऋण अल्प का होईना फेडण्याची. अपेक्षा करायची तंदुरुस्त आरोग्याची, त्यासाठी हवा असलेल्या सुदृढ मनाची आणि नित्य आनंदी राहण्याची.
1: अपेक्षा याविषयी अरुणा कल्लूरवार यांचं चिंतन आपण ऐकलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळची 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज प्रसारित तसंच सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

6:40 कृषीवाणी, 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. कार्यक्रम सुप्रभात 6:55 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 7:40 कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा, यात प्रवीण बचव डायरेक्टर सीपेट यांची शीतल धानकुटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. सुगम संगीत 7:50, 8:15 हिंदी चित्रपट संगीत, 8:40 बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसभा, यात बालकलाकार शिफा मंगेश पवार हिची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. ठीक 9:00 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ हा आपल्याला ऐकता येईल. 10:05 मराठी चित्रपट संगीत, 10:25 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 10:30 कार्यक्रम सहजीवनाची सोनपावले, यात श्री कमल सिंग कछुआ आणि सौ शोभाताई कछुआ यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. 11:00 मातृत्व दिनानिमित्त वंधत्व या विषयावर डॉक्टर प्राची मेडा यांची हिमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. हिंदी चित्रपट संगीत 11:30 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ दुपारी ठीक 12:00 मुंबई केंद्राहून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1:00 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 5:30 युवा श्रोत्यांसाठी कार्यक्रम युववाणी आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करू. 6:00 विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून आपल्याला ऐकता येतील. श्रोते हो, ही होती आज प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष.

आज 10 मे 10 मे 1947 रोजी पंढरपूरचं पुरातन आणि प्रसिद्ध मंदिर दलितांसाठी खुलं करण्यात आलं, याचं श्रेय साने गुरुजींना जातं. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अभिनव भारताची सांगता 1952 साली पुण्यात पार पडली ती याच दिवशी. ब्रिटिश सैनिकांच्या जाचाला कंटाळून आणि सैन्यातील अपमानकारक पद्धती आणि छळाला प्रत्युत्तर म्हणून 1857 भारतीय स्वातंत्र्याच्या बंडाची पहिली ठेणगी आजच्या दिवशी पडली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांचा आज स्मृतिदिन. राज्यात जलसंधारणाच्या बाबत त्यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय आहे. प्रसिद्ध संतूरवादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचं वयाच्या 84व्या वर्षी 2022 त्यांचं निधन झालं. प्रसिद्ध कवी ग्रेस अर्थात माणिक गोडघाटे यांचा आज जन्मदिवस.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आजच्या कृषीवाणी कार्यक्रमात PDKV सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप याविषयी माहिती जाणून घेऊ. विषमुक्त अन्न, फळ आणि एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आणि विद्युत अभियांत्रिकी विभागाने PDKV सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप विकसित केला आहे. आपल्या शेतातील किडींना एका विशिष्ट प्रकारच्या प्रकाशाचे आकर्षण असते आणि किडी प्रकाशाकडे झेप घेतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप निर्माण केला आहे. सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप हे पूर्णतः सूर्यप्रकाशावर चालणारे यंत्र आहे. यासाठी संयंत्रातील बॅटरी ही सोलर फोटोव्होल्टाईक पॅनलद्वारे चार्जिंग केली जाते, त्यामुळे विजेची बचत आहे. यामधून निघणारा विशिष्ट प्रकाश हा किडींना आकर्षित करतो. किडींना मरण्याची क्रिया रोज होत असल्यामुळे किडींची पुढची पिढी नष्ट होते. यामध्ये सोलर फोटोव्होल्टाईक पॅनल, चार्ज कंट्रोलर आणि पॅनलद्वारे उत्सर्जित झालेली ऊर्जा साठविण्यासाठी लीड ऍसिड बॅटरी वापरण्यात आली आहे. सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप हा पूर्णतः स्वयंचलित असून 2 तास आणि सायंकाळी 4 तास टाईमद्वारे बंद होतो. एक सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप हा 2 एकर क्षेत्रफळापर्यंत कार्य करू शकतो. सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅपवर पाऊस, पाणी आणि हवा याचा काही परिणाम होत नाही. पाऊस सुरू असताना आपण फवारणी करू शकत नाही, पण अळ्याचे जन्मदाता पतंग भर पावसातही इकडे तिकडे फिरून अंडे घालतात. त्यावेळेस आपल्या शेतात सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप वापरल्यास पतंग इकडे तिकडे शेतात अंडी न टाकता सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅपच्या विशिष्ट प्रकाशाकडे आकर्षित होऊन मरतात. ट्रॅपची उंची ही पिकाच्या उंचीनुसार 10 फुटापर्यंत करता येते. किडीचे नियंत्रण करण्यासाठी ट्रॅप फायदेशीर आहे. लाईट ट्रॅप विविध पिकाकरिता वापरला जाऊ शकतो. उदाहरणार्थ कापूस, तूर, मूग, उडीद, भात, सोयाबीन, फळबाग इत्यादी. ट्रॅप बागेत, फळबागेत, ग्रीन शेड, पॉली हाऊस इत्यादी ठिकाणी वापरता येऊ शकतो. सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप वापर आणि देखरेख. सोलर लाईट इन्सेक्ट ट्रॅप शेतातील पिकाच्या मध्यभागी ठेवण्यात यावा. स्टँडच्या मधोमध एक मोठा लोखंडी खिळा ठोकावा आणि त्या मधोमध स्टँड ठेवावे. लाईट ट्रॅपच्या लाईटची उंची ही पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 2 फूट वर असावी. शेतात ठेवण्या अगोदर इलेक्ट्रॉनिक सर्किटवरील बटन सुरू करून ठेवावे. कीटक भांड्यात 5 ते 6 लिटर पाणी भरावे आणि त्यात 10 ते 15 मिली रॉकेल टाकावे. सोर पॅनल नेहमी स्वच्छ ठेवावे. पात्रात किडे जमा झाल्यावर ते दुसऱ्या दिवशी काढून स्वच्छ करावे आणि पुन्हा पाणी भरावे. धुके आणि ढगाळ वातावरण असल्यास दिवसा इलेक्ट्रिक पोर्ट लावून 5 ते 6 तास ट्रॅपची बॅटरी चार्जिंग करून घ्यावी. लाईट ट्रॅपचे शेतात काम झाल्यावर इलेक्ट्रिक सर्किटवरील बटन बंद करून ठेवावे, जेणेकरून लाईट ट्रॅप ऑटोमॅटिक सुरू होणार नाही. लाईट ट्रॅपचे शेतात काम नसल्यास बॅटरी अधूनमधून चार्जिंग करत राहावी, जेणेकरून ट्रॅप वर्षानुवर्षे सुरळीत सुरू राहील. धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांसाठी सूचनापत्र कृषीवाणी आपण ऐकलात. वाचक स्वर होता सुशांत वाकडे यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रहून प्रसारित करण्यात आला. आता 6:45 झाली आहेत. आरोग्यम धनसंपदा तसेच 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन, त्यासोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेले डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: डॉक्टर, आता गेल्या भागात आपण सांगितलं की हातापायाला मुंग्या का येतात, त्याची नेमकी कारणं काय असतात. त्या कारणांमध्ये आपण B12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस यासारखी विविध कारणं सांगितली. यामध्ये डिफरन्शिएट कसं करायचं की मला याच गोष्टीमुळे हातापायाला मुंग्या येतात आहे.
1: मॅम, कालावधी खूप इम्पॉर्टंट आहे, तुमची हिस्ट्री काय आहे ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जसं मी तुम्हाला सांगितलं की डायबिटीज असेल खूप वर्षांपासनं, तर तुम्हाला हातापायाला मुंग्या जर येत असेल मागच्या 1-2 महिन्यापासनं, एस्पेशली डायबिटीजचे जे मुंग्या येतात ते युजली पायापासनं चालू होते. तुम्हाला मुंग्यांच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक वेगळे सेन्सेशन येतं, म्हणजे तुम्ही एकदम नमनेस येतं, तुम्हाला असं वाटतं की तुम्ही रोईच्या गादीवरती चालतात, किंवा पायाला आग होणे. आग होणे हे खूप पर्टिक्युलर सिम्टम आहे डायबिटीजमुळे झालेल्या न्यूरोपॅथीमुळे. तर हे सर्व सिम्टम्स असेल तर तुम्ही त्याचं म्हणजे हे करू शकता की हे डायबिटीजमुळे तुम्हाला झालं असेल. सेकंडली, B12ची जर डेफिशियन्सीमुळे जर झालं असेल तर तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं, पण ते हातापायाला दोन्ही एकासोबतच चालू होत्या. डायबिटीजमध्ये जसं पायापासून चालू होते, तर विटॅमिन B12 डेफिशियन्सीमध्ये दोन्ही हातापायाला एकासोबतच चालू होते. सेकंडली, कधी कधी काही औषधं पण टिंगलिंग नमनेस कॉज करतात, एस्पेशली किमोथेरपिक एजंट्स. तर काही काही किमोथेरपी एजंट्स आहे जे घेतल्यानंतर तुम्हाला हातापायाला मुंग्या येतात, पण हे टेम्पररी असतात. ते नंतर तुम्ही मल्टीविटामिन आणि ते सर्व सबस्टिट्यूट केलं तर ते करेक्ट होऊन जातं. किंवा तुम्ही रात्री झोपून उठले, किंवा काही एक्सरसाइज केली, काही हेवी वस्तू उचलली आणि सडनली एक तुम्हाला झटका लागला आणि सडनली एका हाताला किंवा एका पायाला एकदम करंट मारल्यासारखं सेन्सेशन येत असेल आणि त्या हातापायाला मुंग्या येत असेल, तर त्याचं मिनिंग की तुम्हाला स्पॉन्डिलोसिस आहे. तर हे तुम्ही अशा सिम्टम्सच्या हिशोबाने तुम्ही डिफरन्शिएट करू शकता.
0: एक थायरॉइड कारण सांगितलं, थायरॉइड मध्ये काय असतं नेमकं?
1: थायरॉइड जर प्रोलॉंग पिरियड करता जर अनकंट्रोल्ड असेल, दोन टाईपचे थायरॉइड असतात, एक वजन कमी करणारं असतं आणि एक वजन वाढवणारं असतं. मोस्ट कॉमन तर वजन वाढवणारे असतं, जे हायपोथायरॉइड आपण म्हणतो. तर ते जर खूप प्रोलॉंग पिरियड करता अनकंट्रोल्ड असेल, आपण त्याचं टेस्टच नाही केलं आणि ट्रीटमेंट बरोबर घेतली नाही, तर त्याच्यामुळे पण नर्व्ज अफेक्ट होतात, तर त्यांनी पण हे टिंगलिंग नमनेस तुम्हाला येतं.
0: म्हणजे या सगळ्या कारणांमुळे ते येऊ शकतं. याचा काही कालावधी असतो का, म्हणजे या आजारामध्ये इतक्या कालावधीसाठी येतात हातापायाला मुंग्या, असं काही असतं?
1: हो, आता जे डायबिटीजचं जे टिंगलिंग नमनेस असतं, जे न्यूरोपॅथी असतं, ते युजली मोर ऑर लेस परमनंट असतं. तुम्ही काही तुम्हाला 10-15 वर्ष झाले डायबिटीज असून अनकंट्रोल्ड असेल, तर तुम्हाला न्यूरोपॅथी डेव्हलप होते आणि ते न्यूरोपॅथी मोर ऑर लेस परमनंट असते. काही तुम्ही मल्टीविटामिन्स घेऊ शकता टेम्पररी रिलीफ करता, काही टेम्पररी रिलीफ करता पण औषध असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यांनी हे थोडंसं रिव्हर्स होतं, पण कम्प्लिटली जात नाही. ते काही फॅक्टर कंटिन्युअसली राहतच तुम्हाला न्यूरोपॅथीचा लाईफ लॉंग. आणि जे स्पॉन्डिलॉसिस रिलेटेड असतं ते तर शॉर्ट टर्म असतं, एकदम इमिजिएटली 2-4 दिवसाची हिस्ट्री राहते आणि मग तुम्ही त्याचं इन्व्हेस्टिगेट केलं, MRI केलं, फिजिओथेरपी घेतली, काही औषध घेतली, तर ते मग परत रिव्हर्स कम्प्लिटली नॉर्मल पण होऊन जातं. कधी कधी एक कार्पल टनल सिंड्रोम असतं, युजली फिमेल्समध्ये व्रिस्ट कंटिन्युअसली जर ॲबनॉर्मल पोझिशनमध्ये बेंड होत असेल, खूप वेळेला पोळ्या लाटून व्रिस्ट कंटिन्युअसली बेंड होत राहतो, तर कधी कधी मीडियन नर्व्ह इथे रिस्टला कम्प्रेस होऊन जाते, तर तुम्हाला अंगठ्यांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या फिंगरमध्ये टिंगलिंग नमनेस येतं. फक्त हे पहिले 3 फिंगर्समध्येच तुम्हाला टिंगलिंग नमनेस येतं. तर जेव्हा असं असेल तर तेव्हा कार्पल टनलचं आपल्याला इव्हॅल्युएशन करायला पाहिजे.
0: म्हणजे कालावधीनुसार सुद्धा आपण असं याचं डिव्हिजन करू शकतो आणि मग त्या पद्धतीने निदान आणि उपचार पद्धती होत असते असं म्हणावं लागेल. डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: नमस्कार श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन सोबतच डायबेटोलॉजिस्ट असलेल्या डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग दुसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: सर आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण या संदर्भात असं सांगा की वर्षा जल संचयनाचे कोणते असे टप्पे आहेत?
1: वर्षा जल संचयनाचे क्रिय वेगवेगळ्या टप्प्यात करत असतात. त्यामध्ये पहिला टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र निश्चित करणे. यामध्ये आपला रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी कोणता परिसर सर्वात योग्य असेल, तो भूपृष्ठ असेल किंवा आपलं घराचं छत असेल. नंतरचा टप्पा म्हणजे पाणलोट क्षेत्र स्वच्छ करणे, पाण्याचं प्रदूषण होऊ नये म्हणून हा भाग स्वच्छ करणे महत्वाचा असतो. नंतर लेआउट निश्चित करणे, ज्यामध्ये टाकी आणि पाईपलाईनची मांडणी आणि स्थान अशा प्रकारे निश्चित केले जाते जेणेकरून संग्रहित पृष्ठभागांचा जास्तीत जास्त वापर होईल. नंतर स्टोरेज सेटअप तयार करणे, येथे पाण्याची गरज, पर्जन्यमान आणि पाणलोट क्षेत्रानुसार साठवण टाकीची रचना करावी लागते. तसेच ड्रेन पाईप आणि संकलन प्रणालीमध्ये काही गोष्टी आवश्यक असते, जसे की तोंडावर जाळी फिल्टर व प्रथम फ्लश उपकरण बसविणे जेणेकरून आपल्याला शुद्ध पाणी मिळू शकेल. नंतर साठवण टाकीला जोडण्यापूर्वी फिल्ट्रेशन सिस्टीम बसविणे, प्रत्येक टाकीत ओव्हरफ्लो यंत्रणा असावी जेणेकरून जास्त पाणी आत बाहेर पडेल, अतिरिक्त पाणी पुनर्भरण यंत्रणेकडे वळवता येईल याची काळजी करणे आणि पाईप व टाकी बसविणे. अशा वेगवेगळ्या टप्प्यात आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा वर्षा जल संग्रहणाचे कार्य करू शकतो.
0: सर याचे नेमके फायदे आणि तोटे काय आहेत?
1: येथे गरजेच्या वेळी मदत करण्याव्यतिरिक्त हे स्टॉर्म वॉटर रन ऑफ नियंत्रित करते. जेव्हा मुसळधार पाऊस किंवा पुराच्या वेळी पावसाच्या पाण्याने बऱ्याच मोठ्या प्रमाणावर माती वाहून जात असते आणि आपल्याकडे रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था असेल तर पाणी वाहून जात नाही व जमिनीची धूप रोखण्यास मदत होत असते. रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दुष्काळाचा प्रभाव कमी करत असते, तसेच हे भूजल पातळी वाढवण्यास सुद्धा मदत करत असते जेणेकरून पाणी वर खेचण्यासाठी विजेच्या वापरात बचत होत असते. भूजलाच्या प्रदूषणाचे सौम्यकरण झाल्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारत असतो, जेथे शेतीसाठी आणि पाण्याच्या अनेक वापरासाठी चांगले असते. पावसाच्या पाण्यात कमी दूषित घटक असतात आणि ते पाणी हलके असते म्हणून जवळपास सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. असे अनेक फायदे आपल्याला रेन वॉटर हार्वेस्टिंगचे बघता येईल. जर आपण रेन वॉटर हार्वेस्टिंगचा तोटे किंवा त्याच्या मर्यादांचा विचार केला तर रेन वॉटर हार्वेस्टिंगद्वारे मिळणारे पाणी योग्य प्रकारे प्रक्रिया केल्याशिवाय पिण्यास योग्य नसते. ज्या भागात जास्त कोरडेपणा आहे अशा ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग तेवढं उपयुक्त ठरत नसते. असे एकूणच त्याचे फायदे व तोटे आपल्याला दिसत असते.
0: एकूणच वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितली आहे. त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम परिसर. हाच कार्यक्रम दुपारी 2:10 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. यानंतर ठीक 6:55
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 6:55 झाली.

झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुप्रभात. नमस्कार श्रोतेहो, सुप्रभात या कार्यक्रमात मी रेवती बडकेलवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, मराठी साहित्यात अनेक कवींनी आपल्या लेखनातून समाज, निसर्ग, प्रेम आणि मानवी भावविश्व यांचं सुंदर चित्र उभं केलं आहे. मात्र काही कवी असे असतात ज्यांची कविता वाचताना ती केवळ शब्दांची मांडणी वाटत नाही, तर ती मनाच्या अतिशय खोल कप्प्याशी संवाद साधते. अशाच कवींमध्ये ग्रेस यांचं नाव अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मराठी आधुनिक कवितेचा विचार केला तर ग्रेस हे एक वेगळे गूढ आणि अंतर्मुख व्यक्तिमत्व म्हणून समोर येतात. त्यांच्या कवितेने मराठी साहित्याला एक नवी दिशा दिली. श्रोते हो, ग्रेस हे त्यांचं टोपण नाव असून त्यांचं मूळ नाव माणिक सीताराम गोडघाटे असे होते. त्यांचा जन्म 10 मे 1937 रोजी नागपूर येथे झाला. बालपणापासूनच त्यांना साहित्याची आवड होती. पुढे त्यांनी अध्यापन क्षेत्रात कार्य केलं, परंतु त्यांच्या मनाचा खरा ठाव कवितेनेच घेतला होता. त्यांनी लिहिलेल्या कविता पारंपरिक चौकटीत बसणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे सुरुवातीला त्यांच्या कविता अनेकांना कठीण वाटल्या. परंतु जसजसे लोक त्यांच्या कवितेच्या भावविश्वात शिरू लागले तसतसे ग्रेस हे मराठीतील अत्यंत प्रभावी कवी म्हणून ओळखले जाऊ लागले. श्रोते हो, ग्रेस यांच्या कवितेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तिची गूढता आणि प्रतीकात्मकता. त्यांच्या कवितेतील प्रत्येक शब्द, प्रतिमा आणि ओळ यामागे एक खोल अर्थ दडलेला असतो. ते सरळ भावना व्यक्त करत नाहीत, तर त्या सूचक पद्धतीने मांडतात. त्यामुळे त्यांच्या कविता समजण्यासाठी वाचकाला विचार करावा लागतो. त्यामुळेच इतर कवीहून त्यांची कविता वेगळी ठरते. त्यांच्या कवितेतील भावना किती खोल आहेत हे त्यांच्या या ओळीमधून स्पष्ट होते. पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडाची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. या ओळीमध्ये निसर्ग आणि मनातील वेदना यांचा सुंदर संगम दिसतो. पावसाच्या शांत वातावरणात मनातील दुःख जागे होते. अशी सूक्ष्म भावना ग्रेस यांनी अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केली आहे. श्रोते हो, ग्रेस यांच्या कवितेत मानवी मनाचे सूक्ष्म निरीक्षण आढळते. माणसाच्या आयुष्यातील दुःख, अपूर्णता, तुटलेली नाती, हरवलेले क्षण आणि प्रेमातील वेदना त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कविता वाचताना अनेकदा वाचक स्वतःच आयुष्य त्या शब्दात शोधू लागतो. त्यांच्या कवितेत शांत दुःखाचा स्वर आहे जो मनाला स्पर्श करून जातो. ग्रेस हे केवळ कवी नव्हते तर ते शब्दांचे जादूगर होते. त्यांनी कवितेला एक वेगळं सौंदर्य दिलं. त्यांच्या कवितेत भावनांची खोली, विचारांची गहनता आणि शब्दांची नाजूकता दिसते. म्हणूनच आजही त्यांची कविता नव्या पिढीला आकर्षित करते. अनेक तरुण कवी त्यांच्या शैलीतून प्रेरणा घेताना दिसतात. श्रोते हो, आजच्या धावपळीच्या जीवनात ग्रेस यांच्या कविता माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवतात. त्यांच्या कविता आपल्याला जीवनातील वेदना समजून घ्यायला, नात्यांचे महत्त्व ओळखायला आणि मनातील भावना व्यक्त करायला शिकवतात. त्यामुळे मराठी साहित्यात ग्रेस यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी असं नक्कीच म्हणावंसं वाटतं की ग्रेस यांच्या कवितेत मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेला एक शांत स्वर त्या कविता समजण्यासाठी केवळ बुद्धी नाही तर संवेदनशील मनही आवश्यक असतं. मराठी साहित्यात त्यांनी निर्माण केलेलं स्थान अजरामर आहे आणि त्यांच्या कविता पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. कार्यक्रम सुप्रभात आपण ऐकलात. निवेदन आणि लेखन होतं रेवती बडकेलवार यांचं.

0: मिळेल याचं समाधान
1: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
0: हॅलो डॉक्टर, या कार्यक्रमातून
1: कॉल करा आणि प्रश्न विचारा
0: 071-725-4634 या नंबरवर.
1: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
0: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
1: हॅलो डॉक्टर.
0: हॅलो डॉक्टर.

0: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
1: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
0: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
1: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
0: आकाशवाणी चंद्रपूर.
2: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअरसाठी आजच प्रवेश घ्या. बीएससी नर्सिंग, जीएनएम नर्सिंग, पोस्ट बेसिक बीएससी नर्सिंग, डी फार्मसी, बी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.

0: ए भाई जरा देख के चलो।
1: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे। आता सकाळची 7:07 होत आहेत। ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या पुणे केंद्राहून, तसेच 7:25 मुंबई केंद्राचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करीत आहोत। सुरुवातीला प्रादेशिक मराठी बातम्या।

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
5: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
4: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
5: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
4: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
5: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.

आकाशवाणी पुणे, पराग चिंचोलकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदु अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आता सविस्तर बातम्या. शुभेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे नववे आणि भाजपचे पहिले

मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं, तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. कोलकाता इथल्या ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी शुभेंदु अधिकारी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या 5 कॅबिनेट मंत्र्यांमध्ये दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक किर्तनिया, निशित प्रामाणिक आणि क्षुदिराम टुटू यांचा समावेश आहे. भाजपनं पश्चिम बंगालमध्ये सत्ता मिळवण्यात प्रथमच यश मिळवलं आहे. टीव्हीकेचे प्रमुख सी जोसेफ विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची काल चेन्नईत भेट घेऊन 120 आमदारांच्या पाठिंब्यासह तमिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री म्हणून ते आज शपथ घेणार आहेत. विधानसभा निवडणुकांमध्ये 108 जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आलेल्या टीव्हीके म्हणजे तमिळगा वेटरी कळगम या पक्षानं काँग्रेस, डावे पक्ष विथुथलाई चिरुथैगल काची आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग यांचा पाठिंबा मिळवून 234 सदस्यांच्या सभागृहात सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेली 118 जागांची संख्या गाठली आहे. रवींद्रनाथ ठाकूर यांची 165वी जयंती काल साजरी करण्यात आली. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 25 वैशाखच्या या शुभप्रसंगी गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर यांना आदरांजली अर्पण केली. गुरुदेवांचं योगदान केवळ साहित्याच्या क्षेत्रापुरतं मर्यादित नसून ते त्याही पलीकडे विस्तारलेलं होतं असं समाज माध्यमावरील एका पोस्टमध्ये उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ ठाकूर हे असाधारण प्रतिभेचे लेखक, विचारवंत आणि कवी असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं आहे. महाराणा प्रताप यांची जयंतीही काल साजरी करण्यात आली. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शाह यांनी महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त समाज माध्यमावरील संदेशांद्वारे त्यांना आदरांजली अर्पण केली. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: फोर्स मोटर लिमिटेडचे अध्यक्ष डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकरांच्या वतीनं 38वा पुण्यभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा समारंभ काल पुण्यात पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील याप्रसंगी करण्यात आला. अभय फिरोदिया यांनी मूल्याधिष्ठित व्यावसायिक म्हणून नाव कमावलं असा गौरव करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले,
1: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेस मध्ये ठीक देऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
0: सत्काराला उत्तर देताना अभय फिरोदिया यांनी आपल्या कंपनीला मिळालेल्या मान्यतेमागील सूत्र सांगितलं. ते म्हणाले,
2: मी नेहमी इंजिनिअरिंग वर लक्ष देत असे जास्त मार्केटिंग पेक्षा, आणि म्हणून आमची कंपनी आज रेकॉग्नाइज्ड एज द मेकर्स ऑफ हाय क्वालिटी व्हेकल्स. आमचे कोलॅबोरेटर्स अनेक वर्ष, 40 वर्ष मर्सिडीज बेन्झ होते, त्यांचं आम्हाला खूप सहकार्य मिळालं, आणि नंतर माझ्या रिक्वेस्टवर त्यांनी त्यांचे शेअर मला विकले, पण आमचे संबंध कायम आहेत. आजही आम्ही त्यांना इंजिन्स सप्लाय करतो, ते भारतात गाड्या करतात. प्रत्येक मर्सिडीज कार जी भारतात होते त्याचं इंजिन फोर्स मोटर्समध्ये तयार होते.
0: पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यापूर्वीचे पुण्यभूषण पुरस्कार

प्राप्त मान्यवर आणि पुणेकर या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते. केंद्रीय पंचायती राज मंत्रालयानं काल जाहीर केलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार 2025 महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींनी जलसमृद्ध आणि बालस्नेही या दोन महत्त्वाच्या गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3 जूनला नवी दिल्लीत एका विशेष सोहळ्यात हे पुरस्कार दिले जाणार आहेत. भंडारा जिल्ह्यातील इटगाव ग्रामपंचायतीनं बालस्नेही पंचायत श्रेणीत 1 कोटी रुपयांचं प्रथम पारितोषिक मिळवलं आहे. बालकांचा सर्वांगीण विकास आणि शैक्षणिक गुणवत्तेत हे गाव आदर्श ठरलं आहे. रायगड जिल्ह्यातील खारिवली ग्रामपंचायतीनं जलसमृद्ध पंचायत श्रेणीत देशात प्रथम स्थान मिळवत 1 कोटी रुपयांचा पुरस्कार जिंकला आहे. नाशिक जिल्ह्यातील निंबळे ग्रामपंचायतीनं पारदर्शक प्रशासनासाठी सुशासन श्रेणीत देशात द्वितीय क्रमांकाचं 75 लाख रुपयांचं पारितोषिक मिळवलं, तर रायगड जिल्ह्यातील चांभारली ग्रामपंचायतीनं सामाजिक न्याय आणि सुरक्षितता या श्रेणीत देशात द्वितीय स्थानासह 37.5 लाख रुपयांचा सन्मान मिळवला आहे. विकसित भारत 2047 स्वप्नपूर्तीसाठी युवकांनी परिवर्तनाचं नेतृत्व करत सक्रिय योगदान द्यावं असं आवाहन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल पुण्यात डॉक्टर डी वाय पाटील विद्यापीठाच्या 17व्या पदवीदान समारंभात बोलताना केलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलपती डॉक्टर पी डी पाटील होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल डॉक्टर ऑफ सायन्स ही मानद पदवी देऊन गौरवण्यात आलं. विविध विद्याशाखांमधील प्रावीण्यप्राप्त 30 विद्यार्थ्यांना सुवर्णपदकं देण्यात आली, तर 18,000 पेक्षा जास्त स्नातकांना पदवी प्रदान करण्यात आली. भारतानं काल ओडिशामधल्या डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम बेटावरून MIRV प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्निक्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी DRDO, भारतीय लष्कर आणि संबंधित उद्योगांचं कौतुक केलं आहे. वाढत्या सुरक्षिततेच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या चाचणीमुळं अभूतपूर्व भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. मतदार यादीतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार SIR मॅपिंग मोहीम राबवली जात आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल पुण्यामध्ये अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपल्या मतदार ओळखपत्रातील माहितीची पडताळणी करून हे मॅपिंग यशस्वीपणे पूर्ण केलं. दुबार नावं टाळण्यासाठी आणि मतदार यादीतील गोंधळ कायमचा दूर करण्याकरता सर्व नागरिकांनी तातडीनं आपलं मॅपिंग पूर्ण करावं असं आवाहन पाटील यांनी सर्व मतदारांना केलं आहे. चीनमधील शांघाय इथं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेतील पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्यपदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सबो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं मिळवली होती. हवामानाच्या अंदाजानुसार काल राज्यात विविध ठिकाणी जोराचे वारे विजांसह पाऊस पडला. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यात काल संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे मोठं नुकसान झालं. त्याआधी वावटळीमुळे सर्वत्र धुळीचं साम्राज्य पसरलं होतं. नंतर पावसात झाडं कोसळली, घरांचे पत्रे उडाले, वीज पुरवठा खंडित झाला. संगमेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी सलग 3र्या दिवशी विजांसह पाऊस पडला. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गावर पाणी साचलं आणि काही ठिकाणी घरात पाणी शिरलं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सलग 3र्या दिवशी जोराचे वारे आणि विजांसह पाऊस कोसळला. रायगड, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात विजांसह सोसाट्याचे वारे, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांचा शपथविधी. राष्ट्रीय पंचायत पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना जलसमृद्ध आणि बालस्नेही गटांमध्ये देशात प्रथम क्रमांक. उद्योजक अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान. शांघाय तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत साहिल जाधवला कांस्यपदक. आणि राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस, रत्नागिरी जिल्ह्यात मोठं नुकसान. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: was the top and the most part.
1: ते पेक्षा देवा दाल दाल तुलपांचा बहुत पाट आमच्या बाबांचा रोज पगार होते म्हणजे रोज खाऊ मिळेल.
0: त्या पगारातून आम्हाला खूप खूप रंगीत भोरे गोट्या पतंग आणि भरपूर बॅट बॉल मिळू दे.
2: टॉफ्यांचा पाऊस, रंगीबेरंगी पतंग, गोट्या, ही मुलं नेमकं काय करतायत, कुठे आली आहेत?

0: हे तुम्हालाही सगळ्यांना जाणून घ्यायचंय ना? डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळा पुणे इथल्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम ऐकायलाच हवा. येत्या रविवारी अर्थात 10 मेला संध्याकाळी 6:30 वाजता गम्मत जम्मत जरूर ऐका. गम्मत जम्मत हा कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
1: सतारीचे बोल असोत
2: की मंजुळ बासरी,
1: शततारांची संतूर असो
2: की मंगल सनई,
1: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
2: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
3: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. आमची
4: आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर सरतात 558 kHz वर. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन ए आय आर लाईव्ह या मोबाईल ॲपवर, त्याचप्रमाणे 103.6 MHz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज रविवार दिनांक 10 मे. श्रोते हो, चित्रपटांसाठी गाणी लिहिणं हे एकाच वेळी अत्यंत सोपं आणि अवघडही असतं. सोपं अशासाठी की गीतकाराला प्रसंग, त्याची पार्श्वभूमी, गाण्याचा अपेक्षित आशय अशा सगळ्या गोष्टी माहीत असतं. त्याला त्या आशयामध्ये फक्त शब्द भरायचे असतात. हे काम अत्यंत कठीण अशासाठी आहे की एकाच प्रकारच्या प्रसंगावर वारंवार गाणी लिहिण्याचा प्रसंग येतो तेव्हा गीतकार त्यात केवळ शब्दांची जुळवाजुळव करू लागतो. त्याची कला संपते आणि केवळ कुसर शिल्लक राहते. परंतु खरा गीतकार हा एकाच प्रसंगावर वारंवार लिहूनही प्रत्येक वेळी त्यामध्ये नवनवीन शक्यता शोधून काढतो. गीतकार जगदीश खेबुडकर हे अशा काही निवडक गीतकारांपैकी एक होते. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज 10 मे. गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस. श्रोते हो, आज गीतकार जगदीश खेबुडकर यांचा जन्मदिवस. साधे सोपे परंतु अर्थगर्भ आणि नादमयी शब्द हे त्यांच्या गाण्यांचं वैशिष्ट्य होतं. पिंजरा या चित्रपटासाठी त्यांनी 110 गाणी लिहिली होती आणि राम कदम यांनी त्यांच्यासाठी 135 चाली बांधल्या होत्या. त्यातील 11 गाणी व्ही शांताराम यांनी चित्रपटासाठी निवडली. सुधीर फडके, राम कदम यांच्यापासून ते आजच्या अजय अतुलपर्यंत अनेकानेक संगीतकारांसाठी जगदीश खेबुडकर यांनी सुमारे 3000 गाणी लिहिली. आज त्यांचा जन्मदिन, त्यानिमित्त त्यांना स्वर सुमनांजली. आपण ऐकत होतात दिनविशेष.
5: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
6: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
5: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन ए आर ॲप वरही सूरगौरव संध्या.
4: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी सकाळचे 7:25

0: 25 मिनिटं झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी, आपली मराठी.
1: अभिजात मराठी, आपली मराठी.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,

0: lagi.
1: Api Meraki.
0: Api Jat Meraki.
1: Api Meraki.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात वासंती काळे आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, मागील भागात आपण मराठी विश्वकोशाविषयी जाणून घेतलं होतं, म्हणजे या विश्वकोशाचा इतिहास, निर्मिती मागची भूमिका, विश्वकोश, ज्ञानकोश, शब्दकोश म्हणजे काय याविषयी आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण हा संवाद या भागात देखील पुढे चालू ठेवणार आहोत. त्यासाठी पुन्हा एकदा आपल्याकडे आलेले आहेत डॉक्टर जगतानंद भटकर सर. हे विद्याव्यासंगी वाई जिल्हा सातारा इथून आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात खूप खूप स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: सर, आपण विश्वकोशाविषयी आम्हाला मागच्या भागामध्ये सांगितलं. आता मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यामागे एक संपादक मंडळ असतं, तर त्यांची भूमिका काय असते आणि त्यांच्या कामाचं स्वरूप कसं असतं आणि हे संपादक मंडळ कसं नेमलं जातं याविषयी जरा आम्हाला सांगा.
3: मराठी विश्वकोशाचे जे संपादक मंडळ आहे, या संपादक मंडळांच्या म्हणजे माननीय अध्यक्ष हे एक प्रमुख संपादक म्हणून विश्वकोशामध्ये काम करतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं काम चाललेलं असतं आणि त्यांच्या सहाय्यासाठी मराठी आणि इतर विषयातले जे तज्ज्ञ लोक असतात त्यांची सदस्य म्हणून शासनाकडून नियुक्ती केली जाते. या नियुक्तीमधूनच एक या मराठी विश्वकोशाचं संपादक मंडळ तयार होतं. या संपादक मंडळाची महत्त्वाची भूमिका अशी असते की मराठी विश्वकोश हा राज्य शासनाचा एक प्रकल्प आहे आणि यामध्ये आपण वाचकांना जी माहिती उपलब्ध करून देतो ती माहिती अधिग्राह्य असावी, विश्वसनीय असावी आणि त्या माहितीचं स्वरूप काय असावं यासाठी या संपादकीय मंडळाच्या मान्यतेची, त्यांच्या चर्चेची गरज असते. म्हणजे मी एखाद्या विषयावरची माहिती मराठी विश्वकोशात प्रकाशित करत असेल तर त्याच विषयाची माहिती जर मला प्रकाशित करायची असेल तर त्याला मान्यता द्यायला हे संपादक मंडळ सहाय्यभूत असतं, असा एक तो विषय आहे. त्यामुळे मराठी विश्वकोशामध्ये कुठल्याही विषयावर जर आम्ही नोंद किंवा माहिती प्रकाशित करीत असू तर त्याला आधी या संपादक मंडळाची मान्यता लागते, असा एक साधा विषय आहे.
2: सर, मराठी विश्वकोशाच्या ह्या ज्या नोंदी केल्या जातात ह्या विश्वकोशाच्या नोंदी असं म्हणजे काय आणि ह्या नोंदींचं स्वरूप कसं असतं किंवा यात लेखक म्हणून कोण सहभागी होऊ शकतं, आपल्या काही श्रोत्यांनाही सहभागी होता येऊ शकतं का?
3: निश्चितपणे. मराठी विश्वकोशामध्ये ज्या नोंदी आम्ही घेतो त्याचा एक मी मागे सांगितल्याप्रमाणे विज्ञान व तंत्रविद्या आणि मानवविद्या अशा दोन विद्याशाखा आहेत आणि या दोन विद्याशाखांमध्ये आपण मानवविद्येचा जर विचार केला तर अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, साहित्य असे काही विषय पडतात आणि या विषयामध्ये आपण साहित्य हा विषय घेतला तर मग कुसुमाग्रज आणि मग कुसुमाग्रजानंतर नामदेव ढसाळ किंवा मग दिलीप चित्रे हे जे महत्त्वाचे कवी आहेत किंवा लेखक आहेत, हे लेखक म्हणजे आम्हाला यांच्याविषयी नोंदी, यांच्याविषयी आर्टिकल, लेख प्रकाशित करावे लागतात. जसं की आता कुसुमाग्रजांबद्दल अनेक लोक जाणून घेऊ इच्छितात, त्यांच्या कविता संग्रहांची नावे, त्यांना मिळालेले पुरस्कार, त्यांचा जन्म कुठे झाला, त्यांनी काय कार्य केलंय, त्यांचं साहित्यिक कार्य, त्यांची भूमिका काय, असं वाचक जाणून घेऊ इच्छितात. त्यामुळे आमच्या दृष्टीने कुसुमाग्रज ही नोंद ठरते. आम्हाला ती नोंद ठरली की त्याच्यावरच्या एका कुसुमाग्रजांचा चांगला अभ्यास असणारा अभ्यासक शोधावा लागतो आणि त्याच्याकडून ही नोंद लिहून घ्यावी लागते. ही नोंद त्यांनी लिहिल्यानंतर आमच्याकडे विद्याव्यासंगी सहाय्यक म्हणून किंवा आमचे जे विभाग संपादक किंवा प्रमुख संपादक हे लोक आहेत ते त्याचं संपादन करतात आणि या संपादनाचा एक बाब अशी की ती आम्ही समीक्षित सुद्धा करून घेतो. म्हणजेच लेखकापेक्षाही किंवा लेखकाच्या जोडीचा एक अभ्यासक असतो, त्याच्याकडून त्याने लिहिलेली ही सगळी माहिती नीट आहे का, विश्वसनीय आहे का, व्यवस्थित आहे का, हे

0: त्याची समीक्षा केली जाते आणि मग ती माहिती प्रकाशित केली जाते. आता याच्यामध्ये लेखक आणि समीक्षक म्हणून कोण योगदान देऊ शकतं, तर आम्ही आता एक भूमिका अशी घेतली आहे, खरं म्हणजे मराठी विश्वकोशामध्ये जी माहिती किंवा जे नोंदी प्रकाशित केल्या जातात त्या नोंदी ह्या त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञानेच लिहाव्या असा आमचा आग्रह असतो. म्हणजे संगणकाची नोंद जी आहे ती आम्ही विजय भटकर यांच्याकडून समीक्षित करून घेतली आणि काही बाब त्यांच्याकडून लिहून सुद्धा घेतली आहे. म्हणजे काय की वाचकाचा त्या नोंदीच्या लेखनावरचा विश्वास जो आहे तो कायम राहावा किंवा तो निर्माण व्हावा या दृष्टीने जो विषय आहे त्या विषयातल्या तज्ज्ञाने हे लेखन करावं असा आमचा आग्रह असतो आणि मी त्यासाठी आम्ही त्याचा शोध घेतो. आणि हा शोध घेणं म्हणजे आम्ही त्यासाठी काही कार्यशाळा आयोजित करतो, काही लोकांना काही कार्यक्रमांना भेटी देतो किंवा काही अलीकडच्या काळामध्ये आंतरजालावरून काही माहिती मिळते. परंतु जर आज आपण इथे बोलताना अनेक लेखकांना आणि समीक्षकांना जर आमच्या या मराठी विश्वकोशाच्या नोंद लेखनामध्ये योगदान द्यायची इच्छा असेल तर त्यांनी आमच्या या मराठी विश्वकोश .org या संकेतस्थळाला भेट देऊन तिथल्या आमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, म्हणजे आम्ही त्यांच्याशी तो संपर्क साधून त्यांना नोंद लेखनाचं कार्य सोपवू शकतो.
1: सर, आपल्या बोलण्यात आत्ता समीक्षक हा शब्द आला, तर विश्वकोशाचे समीक्षक यांची भूमिका नेमकी काय असते आणि आपल्या म्हणजे सर्वसामान्य ज्या विचारात समीक्षक म्हणजे एखाद्या पुस्तकाचं जसं समीक्षण केलं जातं तसं काही या नोंदींचं समीक्षण केलं जातं का?
0: हा, मराठी विश्वकोश आणि कोश कोशामधल्या लेखनाचं एक स्वतंत्र स्वरूप असतं. ते स्वरूप असं असतं की आता तुम्हाला उदाहरणार्थ सांगेल की अमेरिका ही एक साधारणतः 60 पानांची नोंद आहे आणि अमेरिका या नोंदीमध्ये मला जर अटलांटा शहराची माहिती हवी असेल तर मला 60 पानं वाचावे लागतील.
1: बरोबर.
0: पण तसं नसतं, तर त्या नोंदीचा एक आम्ही आराखडा तयार करतो लेखनाचा. मग तो आराखडा तयार करत असताना अमेरिका या देशातील महत्त्वाची शहरे असा एक आम्ही उपघटक तयार करतो आणि त्या उपघटकामध्ये अटलांटा या शहराची माहिती येईल. म्हणजे काय की वाचक ती पूर्ण 60 पानाची नोंद न वाचता हा जो उपघटक आहे हा उपघटक पाहिल आणि त्यात आपली माहिती शोधेल. म्हणजे काय तर एखादी जी नोंद लिहिली जाते मराठी विश्वकोशात ती लोकांना त्यातली माहिती सहज शोधता आली पाहिजे असा त्याचा आराखडा असतो. हा एक भाग. दुसरा भाग असा असतो की त्याच्यामधली माहिती ही अधिग्राह्य आणि विश्वसनीय संदर्भांमधून आलेली असली पाहिजे. म्हणजे एक तर हा शासनाचा प्रकल्प आहे म्हणून नाही, परंतु आपण जेव्हा ज्ञानाची निर्मिती किंवा ज्ञानाचं संवर्धन आणि प्रसार करतो तेव्हा त्या सगळी ती सगळी ज्ञानमूल्य ही विश्वसनीयरित्या लोकांसमोर गेली पाहिजे. त्यामुळे त्याच्या वाचनाचा त्याच्या संशोधनाचा लेखकाला जे प्रयत्न करावे लागतात ते नीट झालेत की नाही, लेखकाने ते नीट केलं की नाही हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षक ही सगळी नोंद ही त्या आराखड्यात लिहिलेली आहे की नाही हे तपासतो. त्याच्यामध्ये आलेले सगळे संदर्भ, त्याच्यामध्ये आलेले काळाचे उल्लेख, त्याच्यामध्ये आलेली नावे, त्याच्यामध्ये जे काही विधानं केलेली असतील ती विधानं ससंदर्भ आहेत का, व्यवस्थित आहेत का, हे पाहण्याचं काम समीक्षकाचं असतं. समीक्षकाचा दर्जा हा निश्चितपणे लेखकाच्या वरचा असतो, कारण तो लेखकापेक्षा वरिष्ठ असतो किंवा अनुभवी असतो. त्यामुळे समीक्षकाचं काम हे मराठी विश्वकोशाची जी विश्वसनीयता आहे ती राखण्यामध्ये महत्त्वाचं आहे. त्यामुळे आमच्यासाठी समीक्षक महत्त्वाचा असतो.
1: हां, पण मगाशी आपण म्हणालात की आपण ज्यांना त्या विषयाची माहिती आहे ते संकेतस्थळावर भेट देऊन विश्वकोशाचे लेखक म्हणून सहभागी होऊ शकतात.
0: हो.
1: तर मग जेव्हा लेखक म्हणून आपल्याला त्या विश्वकोशामध्ये सहभागी व्हायचंय तर मग मानधन दिलं जातं का किंवा त्या लेखकांपर्यंत आपण कसे पोहोचतात?
0: लेखकांपर्यंत मी सांगितल्याप्रमाणे आमच्या काही आम्ही कार्यशाळा महाराष्ट्रभर आयोजित करत असतो. हा एक विषय. दुसरी गोष्ट, आम्ही व्यक्तिगत काही लोकांशी संपर्क झाले तर त्यांच्याशी बोलतो. याशिवाय त्यांना त्यांच्याशी आणि आमचा एका पद्धतीने लेखनाचा करार होतो, पत्रव्यवहार होतो आणि त्यांना आपण ती नोंद कशी लिहावी, किती शब्दांमध्ये लिहावी आणि त्यांना त्या नोंदीसाठी किती मानधन शासन निर्णयानुसार अनुज्ञेय असेल म्हणजे मान्य असेल ते आम्ही त्यांना पत्रातूनच कळवतो. त्यामुळे प्रत्येक लेखकाला समीक्षकाला मानधन जे आहे ते शासनाकडून दिलं जातं आणि तो मुद्दा आहेच. हा, आणि आता अलीकडे तुम्हाला ही गोष्ट तुम्ही न विचारता मला सांगितली पाहिजे की आम्ही एका लेखकांच्या समीक्षकांच्या पोर्टलवरती आमचं कार्य सुरू आहे. म्हणजे काय तर या लेखन प्रक्रियेमध्ये लेखक आणि समीक्षक सहभागी व्हावेत यासाठी शासनाने आता एक पोर्टल करण्याची तयारी केलेली आहे. पोर्टलवर स्वतः लेखक आणि समीक्षक जाऊन स्वतःची नोंदणी करू शकतात की आम्ही मराठी विश्वकोशामध्ये या विषयामध्ये

0: लेखन करू इच्छितो, समीक्षण करू इच्छितो अशी ते नोंदणी करतील, त्यांचा अनुभव तिथे ते सांगतील आणि मग त्यानुसार आम्ही त्यांच्याशी तसा संपर्क करून त्यांना तसं नोंद लेखनाचं समीक्षणाचं काम देऊ शकतो. हाही आमचा एक प्रयत्न आता अलीकडे आहे.
1: हां, मग हे पोर्टल कधीपासून अस्तित्वात येईल किंवा लोक त्यात सहभागी होण्यासाठी त्यांना नेमकं काय करावं लागेल?
0: अलीकडच्या काळात म्हणजे अगदी त्या पोर्टलच्या तपासण्या चाललेल्या आहेत, त्याच्यावरचं जे काही तांत्रिक काम आहे ते सगळं झालेलं आहे. लवकरात लवकर ते पोर्टल लोकांसमोर येईल आणि लवकरात लवकर त्या अर्थाने की फार कमी वेळ आहे, तो काही दिवसांमधला वेळ आहे. आणि लेखक, समीक्षक, भाषांतरकार म्हणजे विश्वकोशामध्ये भाषांतरकार, लेखक, समीक्षक, मुद्रित शोधक अशा स्वरूपाचंही सगळं काम चाललेलं असतं. तर या पद्धतीचेही लोक त्याच्यावर स्वतःची नोंदणी करून मराठी विश्वकोशाच्या या फार महत्वाच्या प्रकल्पात स्वतःला सहभागी करून घेऊ शकतील, योगदान देऊ शकतील.
1: म्हणजे एका विशिष्ट विषयाचं तुमच्याकडे ज्ञान असेल तर तुम्ही विश्वकोशाचे लेखक म्हणून तिथे सहभागी होऊ शकता.
0: होऊ शकता
1: असं त्याचं थोडक्यात स्वरूप आहे.
0: आणि याच्यामधलं स्वरूप असं आहे की ह्या पोर्टल येण्याच्या आधी किंवा आता सुद्धा आम्ही आमचा हा संपर्क माध्यम हे महत्वाचं असतं. आम्ही त्या लेखकांशी बोलतो, त्यांचा संशोधनाचं क्षेत्र कोणतं आहे ते जाणून घेतो, त्यांना कुठल्या नोंदी, कारण आमच्याकडे नोंदी कुठल्या लिहाव्यात याचे जे निर्णय असतात ते आमचे मंडळ आणि आमचे संपादक घेत असतात, त्यामुळे आमच्याकडे नोंदींची यादी असते. तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही आम्हाला आमच्याकडे असणारे या नोंदींवरचं लेखन करून देऊ इच्छिता का? तर त्यांचा होकार आल्यानंतरच मग आम्ही पुढचा पत्रव्यवहार करतो. हा सगळा संपर्क माध्यमाचा भाग आहे की त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये जो संपर्क होतो, जो जे चर्चा संभाषण होतो त्यातून हे विषय ठरतात. त्यामुळे मोघम असं होत नाही, त्यांच्याशी चांगल्या पद्धतीने संपर्क साधला जातो.
1: पण मग ह्या नोंदी अद्ययावत वेळोवेळी कराव्या लागत असतील किंवा ज्ञान हे वाढतं आहे किंवा नवीन शब्दांची त्याच्यामध्ये एक भरणा होत असतो, तर मग यासाठी काय यंत्रणा राबवावी लागते?
0: हा, मराठी विश्वकोशामध्ये ज्ञानाच्या निरंतरतेचा जो विषय आहे तो असा आहे की मराठी विश्वकोशामध्ये मी मागे सांगितल्याप्रमाणे ज्या नोंदी प्रकाशित झाल्या त्या आजच्या काळाच्या संदर्भात त्यातली माहिती जुनी झाली असेल, परंतु आम्ही ज्ञानमंडळ ही 2016 एक प्रकल्प राबवला होता मराठी विश्वकोशाच्या अद्ययावतीकरणासाठी. त्या अंतर्गत नव्या 8,000 नोंदी आम्ही प्रकाशित केल्या आणि त्यातून त्या माहितीचं अद्ययावतीकरण झालेलं आहे. आता अलीकडच्या काळात विस्तारित ज्ञानमंडळे म्हणजे त्या ज्ञानमंडळाचा एक भाग की त्याच्यामुळे हे पोर्टल, लेखकांचा सहभाग, समीक्षकांचा सहभाग, म्हणजे मराठी विश्वकोशात जे आपण माहिती देतोय ती सतत अद्ययावत राहिली पाहिजे, सतत त्याचं अद्ययावतीकरण झालं पाहिजे, याचे पुरेपूर प्रयत्न आम्ही आमच्या पद्धतीने करतो. त्यासाठीचे हे प्रयत्न आहेत लेखकांना, समीक्षकांना आणि इतर घटकांना समाविष्ट करून घेण्याचे.
1: भटकर सर, आज आपण इथं आलात मराठी विश्वकोश आणि त्यामध्ये लेखक समीक्षक यांचा सहभाग याविषयी आम्हाला खूप छान माहिती सांगितली, आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद मॅम.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. आपण आमच्याशी नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com, aaplimarathi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. तोपर्यंत वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: मराठी
1: आपली मराठी
0: अभिजात मराठी
1: आपली मराठी
2: आपण ऐकत होतात प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी. सकाळचे 7:40 झाली.
3: प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी मुंबई केंद्राचा हा कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळची 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत

0: आहोत कार्यक्रम करिअरच्या नव्या दिशा. कार्यक्रमात प्रवीण बच्छाव, संचालक आणि प्रमुख सिपेट चंद्रपूर यांची शीतल धानकुटे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवित आहोत. पण तत्पूर्वी काही संदेश.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
2: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
1: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा,
2: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
1: WCL, CGSS, रेल्वे, PMJAY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
2: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
1: विश्वासाचं ठिकाण,
2: आरोग्य खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
3: आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनल वरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
3: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा.
3: आकाशवाणी चंद्रपूर.
1: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी घोटपेठ चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना बी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049114444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेजकडे.
5: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, सध्याच्या काळात प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. अर्थातच शासनानं घालून दिलेल्या निकषानुसारच प्लास्टिकचा वापर केला जातो. प्लास्टिकची वाढती मागणी लक्षात घेता ते तयार करण्याचं तंत्र आणि त्याचा शास्त्रशुद्ध अभ्यासही प्रकर्षानं जाणवायला लागला आहे. तेव्हा आज आपण करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात 10वी 12वी नंतर प्लास्टिक इंडस्ट्री सुद्धा आपण आपल्या करिअरसाठी निवडू शकतो, पण त्यासाठी त्याची पुरेपूर माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणूनच आज आम्ही आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे चंद्रपूर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात सिपेटचे डायरेक्टर अँड हेड प्रवीण बचव सरांना. आज आपण 10वी 12वी नंतर विद्यार्थ्यांपुढे करिअर करण्यासाठी कोणतं क्षेत्र निवडावं हा मोठा यक्ष प्रश्न उभा असतो. तेव्हा हा प्लास्टिक इंडस्ट्रीचा पर्याय आपण निवडू शकतो ना यावरही विचार करायला हवा. पण त्याचा अभ्यासक्रम कसा त्याविषयी आपण सरांकडनं जाणून घेऊया. नमस्कार सर.
6: नमस्कार मॅडम. नमस्कार
5: सर. सर्वात आधी आम्हाला सिपेट बद्दल सविस्तर माहिती सांगा.
6: हो, मी प्रवीण बच्छाव. आमच्याकडे सिपेट आपण ज्याला म्हणतो की सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही एक भारत सरकारची संस्था आहे. मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स, डिपार्टमेंट ऑफ केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स याच्या अंतर्गत ही स्वायत्त संस्था आहे. आणि भारतामध्ये आमचे जवळपास 45 सेंटर्स आहे ज्याच्यामध्ये आम्ही प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी याच्यामध्ये मुलांना आम्ही वेगवेगळे शैक्षणिक ऑप्शन्स देत असतो. ज्याच्यामध्ये डिप्लोमा असेल, डिग्री असेल, MSc, MTech, PhD पर्यंत आमच्याकडे शिक्षण अवेलेबल आहे. आणि आम्ही 1968 सालापासून आम्ही चेन्नईला सुरुवात केली आहे 1968 सालापासून, आणि चंद्रपूरला आम्ही 2016 चालू केलेलं आहे मॅडम. ह्या संस्थेमध्ये आम्ही चंद्रपूरच्या संस्थेमध्ये आम्ही डिप्लोमा ट्रेनिंग प्रोग्राम करत असतो जे 10वी किंवा 12वी नंतर असतात. 10वी नंतरचे जे प्रोग्राम्स आहेत, जे डिप्लोमा कोर्स आहे, ते 3 वर्षाचे डिप्लोमा कोर्स आहे ज्याच्यामध्ये मुलांना आपले जे बेसिक मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री हे सब्जेक्ट आणि त्यानंतर प्लास्टिकचे इंजिनिअरिंगच्या बद्दल आम्ही शिकवतो. ह्या संस्थेमध्ये जे ट्रेनिंग होतं ते ट्रेनिंगचे जे एंट्रन्स एक्झाम असते म्हणजे जे ऍडमिशन साठी,
5: म्हणजे 3 वर्षाच्या काळानंतरचं,
6: 3 महिने म्हणजे ज्यांना त्याला 10वी नंतर जर ऍडमिशन घ्यायचं असेल सिपेट मध्ये तर त्याला ही एंट्रन्स, आमची स्वतःची एंट्रन्स एक्झाम आहे, तिला कॅट 2026 असं आम्ही म्हणतो, तर त्याला ती पास करावं लागतं, म्हणजे त्याला ती एक्झाम द्यावं लागेल. आणि त्याचं 10वी मध्ये मार्क्स कमी असले तरी चालतील, म्हणजे फक्त 10वी पास असलेला विद्यार्थी सुद्धा अप्लाय करू शकतो.
5: या एंट्रन्स एक्झामचं स्वरूप कसं?

0: काय?
1: एंट्रन्स एक्झाम 10वी नंतर जी राहील त्याच्यामध्ये त्यांना फिजिक्स, मॅथ्स, इंग्लिश आणि सोशल जनरल सायन्स ज्याला आपण म्हणतो
0: ऑब्जेक्टिव्ह,
1: त्याच्यामध्ये त्याला फक्त ऑप्शन्स द्यायचे असतात. आणि हे एंट्रन्स एक्झाम ऑनलाईन होते, कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे आणि आपल्या चंद्रपूरमध्ये जवळपास 2 ते 3 सेंटर्समध्ये होईल ही एक्झाम.
0: बरं, पॅटर्न कसा काय असतो त्याचा?
1: पॅटर्न जे आपण 9वी 10वीचे जे अभ्यासक्रम करतो म्हणजे मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि जनरल सायन्सेस, तर त्याचे क्वेश्चन्स फक्त सिम्पल क्वेश्चन्स फक्त विचारले जातात.
0: किती मार्क्स असतात हे?
1: ही मार्क्सची एक्झाम आहे, ही 200 मार्कांची एक्झाम असते. आणि या 200 मार्क्सच्या एक्झाम मध्ये त्याला जे मेरिट असतं की आपण चंद्रपूरचा आहोत, चंद्रपूरच्या डिस्ट्रिक्टचं मेरिट निघून त्याला ऍडमिशनसाठी प्रिफरन्स दिलं जाईल.
0: म्हणजे ही एक्झाम फक्त डिस्ट्रिक्ट लेवलवर होते की कसं काय?
1: नाही, ही एक्झाम जी आहे ही भारतात सगळे होत असते एकाच वेळेस. आणि 7 तारखेला एक्झाम आहे, 7 जूनला, तर ही एकाच वेळेस सगळीकडे होईल आणि त्या टाइम आहे त्यांचा, त्याच टाइमावर होईल. आणि त्यानंतर मेरिट लागते पूर्ण भारतासाठी, तर त्या कुठल्याही सेंटर्सला तो ऍडमिशन घेऊ शकतो ह्या एक्झाम मध्ये. तर ही एक्झामचे आता ऍप्लिकेशन फॉर्म सुद्धा चालू आहे, मुलांना विद्यार्थ्यांना ते फॉर्म जर पाहिजे असतील तर ते ऑनलाईन करून भरू शकतात.
0: बरं, काय पर्सेंटेज क्रायटेरिया वगैरे आहे?
1: नाही, याच्यामध्ये आमच्याकडे 10वी मध्ये फक्त पासिंग असलेलं मुलगा सुद्धा अप्लाय करू शकतो, ज्याला इंटरेस्ट आहे प्लास्टिक्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी मध्ये, कारण ही खूप नवीन फील्ड आहे. आज आपण बघतोय की प्लास्टिक सगळीकडे वापरलं जात आहे. आपण सकाळी उठून टूथब्रश करतो आहे आणि रात्री झोपताना सुद्धा आपण जर लाईटचे बटन बंद करून झोपतो आहे तर सगळीकडे प्लास्टिकचा उपयोग होतो आहे. आणि आज इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे. आज जवळपास माझ्याकडे जो डाटा पण आहे त्याच्यामध्ये आपल्याला जवळपास 2030 पर्यंत आपल्याला 10 लाख लोकांची गरज पडणार आहे. त्याच्यामध्ये ऑपरेटर्स असेल, डिप्लोमा इंजिनियर्स असतील, डिग्री इंजिनियर्स असतील, या सगळ्यांना खूप डिमांड आहे या फील्डमध्ये. आमची जे ऍडमिशन प्रोसिजर आहे ते आपले भारत सरकारची आणि महाराष्ट्र शासनाचे जे नॉर्म्स आहे ऍडमिशनचे, एससी, एसटी, ओबीसी, ईडब्ल्यूएस आणि जनरल, ह्या सगळ्या नॉर्म्सच्या हिशोबाने ऍडमिशन होते. ऍडमिशनच्या मध्ये झाल्यावर जे आपले स्कॉलरशिप ऍप्लिकेबल असते, कारण भरपूर मुलांना प्रॉब्लेम असतो की स्कॉलरशिप सर मिळेल का आम्हाला, किती स्कॉलरशिप मिळेल, तर आपल्याकडे सगळ्या स्कॉलरशिप अवेलेबल आहे.
0: बरं, आपण स्कॉलरशिप हा विषय जरा वगळला तर साधारण किती खर्च हा अभ्यासक्रम पूर्ण करायसाठी लागतो, सर्वसाधारण विद्यार्थ्यांचा विचार जर केला तर?
1: तर आपल्याकडे फीस पण अशी काही एवढी जास्त नाही आहे. जवळपास आपल्याला एका वर्षाचे 40,000 रुपये जवळपास खर्च येतो, ज्याच्यामध्ये त्याचा एज्युकेशनल, युनिफॉर्म, शूज आणि ते सगळं कव्हर होतं. त्याशिवाय जर त्याला हॉस्टेल व्यवस्था पाहिजे असेल, कारण आमच्याकडे मुलांसाठी मुलींसाठी वेगळी हॉस्टेल व्यवस्था पण आहे, ती जर हॉस्टेल व्यवस्था जर त्याला लागत असेल तर त्याची पण आपण त्याच्या फीजमध्ये ऍड होऊ शकतो. हे 3 वर्षाच्या डिप्लोमामध्ये शेवटचे जे 6 महिने त्याला आपण इंटर्नशिप म्हणतो, कारण सगळ्या डिप्लोमा कोर्स इंटर्नशिप कंपल्सरी आहे ऍज पर AICTE नॉर्म्स आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया नॉर्म्स. तर या मुलांना आम्ही स्वतः सगळ्यांना 100% मुलांना मुलींना आम्ही इंटर्नशिपसाठी पाठवतो इंडस्ट्रीजमध्ये. या इंडस्ट्रीजमध्ये त्यांना सुरुवातच जवळपास 20 ते 25 हजारचे मिळते.
0: बरं, आता आपण सांगितलं की 10वी नंतर 3 वर्षाचा डिप्लोमा कोर्स आहे हा, पण 12वी नंतर जर प्रवेश घेतो म्हटलं तर त्या विद्यार्थ्यांसाठी काय सोय आहे?
1: जसं आता 12वी नंतर मुलांचं सायन्स किंवा वोकेशनल असेल किंवा त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री किंवा मॅथ्स असे सब्जेक्ट असतील, तर त्या मुलांसाठी पण ऑप्शन्स असतात की ते डिग्रीला जाऊ शकतात किंवा त्यांना लॅटरल एंट्री ज्याला आपण म्हणतो, तर लॅटरल एंट्रीमध्ये हे मुलं जे आहे हे आपल्या डिप्लोमा कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतात. त्यांना डायरेक्ट सेकंड इयरमध्ये ऍडमिशन मिळते, कारण आपण बघितलंय की सेकंड इयरला त्याचं फर्स्ट इयर कम्प्लीट झालेलं असतं, सेकंड इयरला भरपूर सारे सब्जेक्ट त्याचे नवीन ऍड होतात. फर्स्ट इयरचे फिजिक्स, मॅथ्स, जनरल सब्जेक्ट कव्हर होऊन जातात, त्याच्यामुळे त्यांना लॅटरल एंट्रीला सेकंड इयरला ऍडमिशन मिळतं. म्हणजे डिप्लोमाच्या ऍडमिशनला त्यांना 12वीचा असेल तर त्याला फक्त 2 वर्ष लागतील, म्हणजे 2 वर्षात त्याचा अजून पुढचा डिप्लोमा हा
0: PCM ग्रुप मस्ट आहे.
1: मस्ट आहे. अजून आता वोकेशनल बी कोर्सेस आहेत, जसे की आपण इलेक्ट्रॉनिक्स आहे, वोकेशनल सर्व्हिस आहे, तर ते कोर्स पण चालू शकतात त्याच्यामध्ये.
0: आताच आपण बोलले की 10वी नंतर डिप्लोमा आहे आणि डिप्लोमा नंतर जर डिग्री करायची असेल तर?
1: हा, ते भरपूर मुलांचं असतं की सर मी आता डिप्लोमा केला आहे आणि मला आता सध्या जॉबची गरज नाही आहे, माझे इंटर्नशिप संपलं आहे, माझी मला असं वाटतं की मी अजून पुढे शिकू शकतो, मला बीटेक, एमटेक, PhDs पण करायचे आहे, तर अशा मुलांसाठी आपल्याकडे जर आपण बघितलं तर ते मुलं जे आहे ते आपण लॅटरल एंट्रीमध्ये, जसं डिप्लोमाला आपण 12वी नंतर लॅटरल एंट्री केलं आहे, तसं डिग्री इंजिनिअरिंगमध्ये पण लॅटरल एंट्रीला त्यांना सेकंड इयरला ऍडमिशन मिळते. अच्छा, त्या ऍडमिशन्समध्ये प्लास्टिक्स इंजिनिअरिंग केल्यामुळे आजकाल असं झालंय की डिप्लोमा कुठल्याही ब्रँचचा असेल तर आपण AICTE नॉर्म्सच्या हिशोबाने, जे ऑल इंडिया टेक्निकल एज्युकेशनचं जे बोर्ड आहे त्याच्या नॉर्म्सच्या हिशोबाने त्याला डिग्रीला कुठल्याही ब्रँचला पण ऍडमिशन मिळू शकते. म्हणजे त्याला जर वाटत की सर मी प्लास्टिक्स इंजिनिअरिंग कोर्स केलाय तुमच्या इथं, मला पण आता कम्प्युटर्समध्ये जायचंय, मला मेकॅनिकलमध्ये जायचंय, केमिकलमध्ये जायचंय, मी प्लास्टिकमध्ये पण जाऊ इच्छितो,

0: तर तो मुलगा सुद्धा कुठल्याही ब्रांचला ऍडमिशन घेऊ शकतो. म्हणजे त्याला त्या डिग्री सायन्सला त्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय करावं लागेल आणि कॅप राऊंडमध्ये त्याला सेकंड इयरमध्ये त्याला ऍडमिशन मिळू शकते.
1: म्हणजे हे डिग्रीचे पण अभ्यासक्रम आपल्या इथे आहेत?
0: आम्ही डिग्रीचे अभ्यासक्रम नाही करत, आम्ही फक्त डिप्लोमा आहे. पण आमच्या बाकीचे सेंटर जे आहे, जसं आमचं सेंटर आहे भुवनेश्वरमध्ये, चेन्नईमध्ये आहे, अहमदाबादमध्ये आहे, तर या सेंटर्सला डिग्री कोर्स चालतात आणि त्या कोर्सला सुद्धा हे मुलं ऍडमिशन घेऊ शकतात.
1: डिग्री इंजिनिअरिंग कडे सुद्धा
0: मुलांचा इंजिनिअरिंग सुद्धा कल आहेत, कारण भरपूर मुलं असं म्हणतात की सर आम्हाला ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करायची कंपल्सरी आहे, आम्हाला करायचंच आहे. तर ह्या मुलांना हे सगळे ऑप्शन्स पण अव्हेलेबल आहे. म्हणजे त्याचं जे एज्युकेशन आहे ते एकाच जागेवर नाही थांबता तो अजून पुढे काही करायचं असेल, त्याला शिकायचं असेल, हायेस्ट एज्युकेशन त्याला घ्यायचं असेल, तो ते सुद्धा करू शकतो.
1: दहावी नंतरही तुमचा हा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल आणि बारावी नंतर?
0: हो, बारावी नंतरही करता येईल.
1: प्लास्टिकच्या वापरावर बंदी आहे, काही नियम लागू आहेत, तर कचरा व्यवस्थापन किंवा प्लास्टिक वेस्टेज मॅनेजमेंट याविषयी काय करता आपण? म्हणजे
0: नाही, आता जर आपण बघितलं की प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट किंवा प्लास्टिक असं म्हटलं तर भरपूर सगळ्यांचं असं निगेटिव्ह थोडंसं वाटतं की सर हे प्लास्टिक म्हटलं म्हणजे एन्व्हायरमेंटला हार्मफुल आहे, पर्यावरणाला धोका असू शकतो. पण आपण एक समजलं पाहिजे की आज आपण जर बघितलं की आपण झाडांवर किंवा लाकडावर जास्त आपण राहू नाही शकत, कारण आपल्याला आपण जितके झाडं कमी करतोय, जितकं आपण झाडांना कापतो आहे, तर त्याच्यामुळे काय होतंय की गरम आपल्याला CO2 जे आहे, ग्रीन हाऊस इमिशन्स ज्याला गॅसेस आपण म्हणतो, त्या पर्यावरणाची हानी होती आहे. आणि आपण जर बघितलं तर प्लास्टिक जे आहे त्याला बनवण्यासाठी किंवा त्याला जे वापरण्यासाठी जे प्रोडक्शन करण्यासाठी त्याला वेगवेगळ्या प्रोडक्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपण बघतो की एनर्जी जी लागते, म्हणजे जे एनर्जी असते ती सुद्धा कन्झ्युम्शन सुद्धा कमी आहे ॲज कम्पेअर टू स्टील आहे किंवा ग्लास आहे किंवा पेपर आहे. आणि दुसरं आपण बघतोय की आज प्लास्टिकचा उपयोग सगळीकडे वाढतो आहे. आपण जे सोर्सेस आहे, जे ग्रीन सोर्सेस आहे, त्याला कमी करून आपण ह्या पर्यायाला वापरतो आहे, तर एन्व्हायरमेंटला नक्कीच आपण सेव्ह करतो आहे. पण एक जो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे सिंगल यूज प्लास्टिक्स, ओके, SUP त्याला म्हटलं जातं. तर आपण एकचदा वापरतो तो प्लास्टिक, ते जर एन्व्हायरमेंटमध्ये गेलं तर ते सगळ्यात जास्त प्रॉब्लेमॅटिक करतं आहे. तर आपण जर सिंगल यूज प्लास्टिक्स कॅरी बॅग्स आणि त्यांना जर आपण अवॉइड केलं तर मला वाटतं हा निगेटिव्ह इफेक्ट आहे तो आपण कमी करू शकतो आणि चांगल्यातला चांगला प्लास्टिकचा वापर आपण होऊ शकतो.
1: म्हणजे हा प्लास्टिक वापराने पर्यावरणाला काही हानी पोहोचणार
0: नाही? बिलकुल नाही आहे. फक्त आपण एकच आहे की त्याचा आपण बरोबर वापर करायचा आहे, त्याचं डिस्पोजल किंवा रिसायकलिंग व्यवस्था आपण त्याला आपण प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट असं म्हणतो, तर ते व्यवस्थापन जर आपण चांगलं केलं आपल्या बऱ्याच कोर्ट.
1: बरं, उच्च शिक्षणासाठी काही पर्याय उपलब्ध आहेत का कोर्स केल्यानंतर?
0: डिप्लोमाचा इंजिनिअरिंगचे कोर्स केल्यानंतर तुम्ही जसं मी म्हटलं की डिग्रीला जाऊ शकतात. आज खूप ऑप्शन्स अवेलेबल आहे, जसं IITs सुद्धा डिग्री आणि मास्टर्सचे प्रोग्राम्स अवेलेबल आहे, CPET सुद्धा अवेलेबल आहे. त्यानंतर आज प्लास्टिकच्या इंडस्ट्रीमध्ये खूप डिमांड आहे, हे मुलं रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या एरिया सुद्धा घेऊ शकतात, कारण नवीन नवीन रिसर्च करायचं आहे, डिझाईन करायचं आहे. त्याशिवाय जर तुम्हाला वाटलं की नाही मी पुढे शिक्षण करायचं आहे, तर आज MTech कोर्सेस पण अवेलेबल आहे. डिग्री नंतर तुम्ही MTech कोर्सेस करू शकता, जे परत मी म्हटलं की, आणि त्याच्यानंतर त्याला PhD सुद्धा तुम्ही करू शकता. आज खूप डिमांड आहे या कोर्सला, कारण आपण जर बघितलं तर सस्टेनेबल इंजिनिअरिंग याला म्हणतो आपण, सस्टेनेबलवर खूप भर आहे गव्हर्नमेंटचा आणि पूर्ण जगात सुद्धा, की सस्टेनेबल कसं होऊ शकतो आपण आणि एन्व्हायरमेंट आणि ह्युमन बीइंग कसे एकत्र राहून राहू शकतो, कसं एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करू शकतो, त्या सस्टेनेबल इंजिनिअरिंगच्या कोर्समध्ये सुद्धा आता खूप डिमांड आहे. आणि हळूहळू भरपूर कोर्सेस जे आहेत ते सस्टेनेबलच्या बेसिसवरच पुढे जात आहेत. तर मला असं वाटतं की फ्युचर कोर्स आहे, खूप डिमांडवाला कोर्स आहे, आणि आपण ही सुरुवात जी आहे ती डिप्लोमापासून केली तर नक्कीच आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो.
1: म्हणजे सर्वसाधारण पर्सेंटेज घेतलेला व्यक्ती सुद्धा हा इंजिनिअरिंगचा विचार करू शकतो, कारण आता आपण बघतोय स्पर्धा परीक्षा खूप वाढल्या, JEE झालं, NEET झालं, तर ह्या क्रॅक करून इंजिनिअरिंग कडे वळणं जरा त्रासदायक आहे. त्यापेक्षा पेट्रोमचा अभ्यासक्रम शिकून सुद्धा आपण इंजिनिअरिंग कडे वळू शकतो.
0: हो, नक्कीच आहे, कारण कसं आपण बघितलं आहे की खूप साऱ्या मुलांना असतं की थेअरी सब्जेक्ट आवडत नाही. भरपूर मुलांचं असतं की मला थेअरी फिजिक्स आहे किंवा
1: रटायला आवडत नाही,
0: मॅथ्स आहे मला टफ जातं आहे. तर ह्या प्लास्टिक इंजिनिअरिंग कोर्सचा आमचा एक हा पण ऍडव्हान्टेज आहे जे CPET आम्ही कोर्स करतो, की त्याच्यामध्ये जवळपास 70% आमचं प्रॅक्टिकलवर भर असतं, की आपण स्वतः मशीन्सवर काम करतो, स्वतः मशीन्सवर प्रॅक्टिकल करतो. थेअरी जवळपास फक्त 30% प्रोग्राम असतो थेअरीमध्ये, कारण ही भारत सरकारची ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट आहे आणि नॅशनल लेवलची इन्स्टिट्यूट आहे. आणि आमचे सिलेबस पण आम्ही असे प्रोग्रामिंग किंवा असे डिझाईन केलेले आहे की आपण साध्यातला साधा मुलगा सुद्धा आणि टॉपर मुलगा सुद्धा, म्हणजे ते प्रॅक्टिकल ओरिएंटेड जास्त असल्यामुळे इंडस्ट्रीमध्ये

0: खूप डिमांड आहे आणि प्रॅक्टिकल्स जास्त असल्यामुळे त्यांना फेलियरचा चान्सेस खूप कमी आहे. तर जसं त्या व्होकेशनलला डिमांड आहे तसं आपल्या कोर्सला सुद्धा डिमांड आहे. कारण इंडस्ट्रीमध्ये तुम्ही जर बघितलं की ते म्हणतात की आम्हाला सीपेट पास आउट स्टुडंटच पाहिजे असं करून, तर ते डेफिनेटली त्याच्यामुळे डिमांड आहे.
1: आणि आपण बोललात की प्रॅक्टिकल बेस एज्युकेशन आहे, तर त्याच्यामुळे व्यवसायाकडे सुद्धा वळता येऊ शकतं का?
0: हो नक्कीच. आता जे आमचे सिलेबस आणि कोर्स आहे जसं प्लास्टिक इंजेक्शन मोल्डिंग किंवा ब्लो मोल्डिंग, आपण जसं बॉटल बनवतो किंवा आपण घरी खूप साऱ्या बादल्या वापरतो, बक्स वापरतो, ग्लास वापरतो प्लास्टिकचे, तर हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत त्याला कसं बनवलं जातं, त्याचं क्वालिटी कंट्रोल कसं ठेवलं जातं, त्याच्यानंतर त्याचं प्रोडक्शन आपण कसं वाढवू शकतो, हे सगळं आम्ही ह्या कोर्समध्ये शिकवतो. आणि शेवटी त्या मुलाचं असं होऊन जातं की तिसऱ्या वर्षापर्यंत त्या मुलगा एकदम एक्सपर्ट किंवा ट्रेंड होऊन जातो. आणि त्याला जर वाटलं की नाही मी मला स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे, मी काहीतरी कंपोनंट स्वतः बनवेल, तर तो ते पण करू शकतो. म्हणजे आज एंटरप्रेनरशिप ऑपॉर्च्युनिटीज पण खूप अवेलेबल आहे, तर ते रॉ मटेरियल आपण घेऊन आपण आपल्या इथं सुद्धा बिझनेस करू शकतो. म्हणजे तुम्ही बघितलं की आजकाल सेल्फ हेल्प ग्रुप्स आहे, लेडीजचे पण भरपूर सेल्फ हेल्प ग्रुप्स असतात. ते म्हणतात की सर आम्हाला काहीतरी प्रोडक्ट तयार करायचं आहे, आम्हाला नवीन काहीतरी बनवायचं आहे. तर ह्या मुलांना किंवा ह्या लेडीज ग्रुप किंवा मुलींनी सुद्धा हे जर शिक्षण घेतलं तर त्याच्यानंतर ते स्वतःच्या बिझनेसकडे पण वळ करू शकतात.
1: ठीक आहे सर, धन्यवाद सर. तुम्ही आज 10वी आणि 12वी नंतर प्लास्टिक इंडस्ट्री सुद्धा करिअरसाठी एक चांगला पर्याय असू शकतो हे आमच्या श्रोत्यांना सांगितलं, त्याबद्दल धन्यवाद. चंद्रपूर सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी अर्थात सीपेटचे डायरेक्टर अँड हेड प्रवीण बचव सर यांच्याकडनं आज आपल्याला बरंच मोलाचं असं मार्गदर्शन मिळालं. आपण इथे आलात आणि बरीच अशी माहिती आम्हाला दिली, आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या वतीनं मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम. मी नक्कीच सगळ्यांना विनंती पण करेन की आमचं सीपेट तडाली MIDC मध्ये आमचं ऑफिस आहे आणि आमच्याकडे या सगळ्या मशीनरीज अवेलेबल आहे. जर कोणाला इंटरेस्ट असेल किंवा कोणाला बघायचं असेल स्वतःमध्ये तर ते तिथे येऊन आमच्याकडे बघू शकतात. त्याच्यामध्ये काही फीज लागत नाही, फ्री ऑफ कॉस्टच आहे, तुम्ही बघणं शकतात आणि नक्कीच तुम्हाला याचा फायदा होईल. आणि मी आपल्याला मॅडम धन्यवाद देतो, मी आकाशवाणी चंद्रपूरला धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला आज इथं बोलवलं आणि आमचे मनोगत व्यक्त करण्यास चान्स आम्हाला दिला आहे. थँक्यू मॅडम.
1: धन्यवाद.
2: करिअरच्या नव्या दिशा या कार्यक्रमात प्रवीण बच्छाव संचालक आणि प्रमुख सीपेट चंद्रपूर यांची शीतल धानकुटे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता सकाळचे 8 वाजत आहेत. दिल्ली केंद्राहून समाचार प्रभात सहक्षेपित करीत आहोत.

0: मंगळवारी सकाळी 11 ते 11:30 या वेळेत फोन करायचा. महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या मंगळवारी हॅलो फरमाईश हिंदी चित्रपटातील गीतं आणि दुसऱ्या आणि चौथ्या मंगळवारी हॅलो आपल्याला म्हणजे मराठी चित्रपट गीतांची आवड आपण कळवू शकतो.
1: अरे वा, मग ते गाणं ऐकायचं कधी तेही सांगून दे.
0: सांगतो ना, प्रत्येक गुरुवारी सकाळी 11:30 ते 12 या वेळेत.
1: हॅलो,

0: हेलो
1: हेलो फरमाइश
0: हेलो
1: हेलो आपली आवाज
0: मलाही फोन करायचा आहे
1: कुठे
0: हेलो फरमाइश आणि हेलो आपली आवड या कार्यक्रमात
1: वाह छान
0: अरे पण कुठे आणि फोन नंबर
1: 0717225463 या फोन नंबर वर
0: आता वेळही सांगून दे
1: प्रत्येक

0: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
1: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाहीतर तू तुझं पाय.
2: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
3: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
2: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
3: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
4: करिअरच्या नव्या दिशा. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्यानं प्रयत्न असतो.
0: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या यूट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
4: त्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
0: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरला फॉलो करा
4: आकाशवाणी चंद्रपूर.
5: लवकर टिफिन पॅक करा राजू. मोबाईल सोड.
6: अहो ताई, बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
5: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
6: मग योग्य नंबर
5: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
6: तुम्ही तर वाचवलं ताई.
5: कामापासून नाही.
6: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
7: खऱ्या नोटेशी का खेळतोयस
8: ब्रो? ही फाटलेली आहे.
7: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
9: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
8: वाव, नवी नोट मिळेल.
7: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
9: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
3: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम चित्रपट संगीत. कार्यक्रमात यानंतर ऐकविता होत हेना या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत, गीत आणि संगीत रवींद्र जैन यांचं.

श्रोते हो, याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आता 8:30 होत आहेत. राष्ट्रीय मराठी बातम्या पुणे केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर. विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्र

च्या साहिल जाधवला कांस्य पदक. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर आहेत. बंगळुरू इथल्या आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात पंतप्रधान सकाळी सहभागी होतील आणि आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये नव्याने उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटन करतील. या कार्यक्रमादरम्यान मोदी उपस्थितांनाही संबोधित करतील. त्यानंतर मोदी हैदराबादला पोहोचून 950 कोटी रुपयांहून थोड्या कमी मूल्यांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील. त्याशिवाय हैदराबाद पणजी आर्थिक परिक्षेत्र मार्गावरील 3000 रुपये खर्चांच्या राष्ट्रीय महामार्ग 167च्या गुडीबेल्लूर ते महबूबनगर या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. त्यानंतर पंतप्रधान वारंगल इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन करतील. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेलं हे पार्क काकतीय मेगा टेक्सटाईल पार्क म्हणून ओळखलं जातं. देशाच्या आरोग्य सेवा पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून मोदी हैदराबाद इथल्या कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय राष्ट्राला समर्पित करतील. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे प्रमुख सी जोसेफ विजय आज सकाळी 10 वाजता चेन्नई इथं मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतील. विजय यांच्यासोबत टीव्हीकेचे 9 मंत्रीही शपथ घेण्याची शक्यता आहे. 234 सदस्यीय विधानसभेत 120 आमदारांचा पाठिंबा मिळवल्यानंतर तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांनी विजय यांची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली. प्रत्येकी 2 आमदार असलेल्या व्हीसीके आणि आययुएमएलकडून पाठिंब्याची पत्र सादर करण्यात आल्यानंतर विजय यांना मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं. विजय यांना 13 मे किंवा त्यापूर्वी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडण्याचे निर्देशही दिले आहेत. आसाम भाजप विधिमंडळ पक्षानं आज नेता निवडीसाठी बैठक बोलावली आहे. भाजपचे केंद्रीय निरीक्षक जेपी नड्डा आणि सहनिरीक्षक नायब सिंग सैनी यांच्या उपस्थितीत सकाळी 9 वाजता ही बैठक होईल. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्ष सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेतील. येत्या 12 मे रोजी नियोजित शपथविधी सोहळ्याची तयारीही युद्धपातळीवर सुरू आहे. सुवेंदु अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे 9वे आणि भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल त्यांचं अभिनंदन केलं. तसंच त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. मुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेतलेल्या इतर 5 मंत्र्यांचंही पंतप्रधानांनी अभिनंदन केलं. हे सर्व नेते मंत्री म्हणून पश्चिम बंगालच्या विकासाच्या प्रवासाला आणखी बळकट करतील असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालचे नवनियुक्त मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी उद्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसमवेत बैठक बोलावली आहे. सर्व जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, वरिष्ठ रेल्वे पोलीस अधिकारी आणि विशेष पोलीस पथक प्रमुखांसह संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसनं आमदार शोभनदेव चट्टोपाध्याय यांची विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे. तर आमदार असीमा पात्रा आणि आमदार नयना बॅनर्जी या विरोधी पक्षाच्या उपनेत्या म्हणून काम पाहणार आहेत. तर मुख्य प्रतोद म्हणून फिरहाद हकीम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये सरकार स्थापनेविषयी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक काल दिल्लीत झाली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, केरळ राज्याच्या प्रभारी सरचिटणीस दीपा दासमुंशी, संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल आणि केरळचे ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला आणि व्ही डी सतीशन उपस्थित होते. केरळच्या नव्या मुख्यमंत्र्यांबाबतचा अंतिम निर्णय पक्षाचे अध्यक्ष आणि राहुल गांधी घेतील अशी माहिती पक्षानं दिली आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याचं म्हटलं आहे. आखाती प्रदेशातील संघर्षही लवकरच निवळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या संघर्षातल्या वाढीचे परिणाम सर्वांनाच भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी दिला. रशियानं 4 वर्षांपूर्वी युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर मॉस्को आणि पाश्चात्य देशांमधील संबंध तणावाचे होते. युरोपीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी तयार आहात का या प्रश्नावर उत्तर देताना पुतीन यांनी जर्मनीचे माजी चान्सलर गेहार्ड श्रोडर यांना पसंती दिली. कायमस्वरूपी शांतता करार झाल्यानंतरच आपण युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटू असंही पुतीन यांनी म्हटलं आहे. अमेरिकेनं H-1B व्हिसा अंतर्गत नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनाच्या मर्यादेत 30% वाढ करण्याचा प्रस्ताव दिला आहे. यामुळे परदेशी नागरिकांना अमेरिकेच्या नागरिकांपेक्षा कमी वेतन घेण्यास मज्जाव करता येईल. नव्या नियमांनुसार

0: नवशिक येथे अनुभवी कामगारांसाठींच्या चार श्रेणींसाठीचे किमान वेतन वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगितलं जात आहे. प्रचलित वेतन स्तर 20 वर्षांपूर्वीचा आहे, त्यामुळे अमेरिकेतल्या कामगारांना पुरेसे संरक्षण मिळत नसल्याचा दावा केला जातो. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजेच डीआरडीओनं विकसित केलेल्या एमआयआरव्ही प्रणालीनं सुसज्ज असलेल्या प्रगत अग्नि या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी काल ओडिशातल्या डॉक्टर ए जे अब्दुल कलाम बेटावरून करण्यात आली. या चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचं अभिनंदन केलं आहे. वाढत्या सुरक्षितता आव्हानांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या संरक्षण सज्जतेमध्ये या क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे मोलाची भर पडेल असं सिंह यांनी म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांच्यासमवेत स्थानिक नेल्सन बेटाला भेट दिली. गिरमिटिया अर्थात भारतीय करारबद्ध मजूर त्रिनिदाद आणि टोबॅकोमध्ये पहिल्यांदा आले त्यावेळी ते नेल्सन बेटावर आले होते. नेल्सन बेटावरील एका क्विक इम्पॅक्ट प्रोजेक्टमध्ये डॉ जयशंकर डॉ कमला प्रसाद बिसेसर यांच्यासह सामील झाले होते. केंद्रीय मंत्रालय विभाग स्वायत्त परिषदा आणि केंद्रीय सार्वजनिक क्षेत्र आदींमधील उपक्रमांमध्ये बाह्य स्रोत तसंच कंत्राटी कामगारांचं संरक्षण अधिक बळकट करण्यासाठी कामगार कायद्यांशी निगडीत नीती संबंधित अनुपालन करण्यासंदर्भात काही नव्या उपाययोजना सुचवल्या आहेत. या सुधारणांचा उद्देश वेळेवर वेतन देणं, सामाजिक सुरक्षा योगदानाचा अनिवार्य भरणा, कंत्राटदार आणि मुख्य नियोक्त्यांची जबाबदारी निश्चित करणं तसंच कामगार कायद्याच्या उल्लंघनाविरुद्ध बळकट अंमलबजावणी यंत्रणा सुनिश्चित करणं असं आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळानं अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहयोगानं दिल्लीत काल माइंड ऍक्टिव्हेशन थ्रू एज्युकेशन म्हणजेच मेट या समुपदेशकांच्या संमेलनाचं आयोजन केलं होतं. प्रकल्प मेट या अंतर्गत असलेला हा उपक्रम किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण कल्याणासाठी समर्पित असेल. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबत भावनिक, सामाजिक आणि मानसिक आरोग्याला चालना देणं असा आहे. त्रिपुरा राज्याच्या सिपाहिजाला जिल्ह्यातील भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर शुक्रवारात्री झालेल्या चकमकीनंतर तणाव वाढला आहे. या घटनेत 3 बांगलादेशी नागरिकांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री पथारियादार सीमेवर गेट क्रमांक 101 जवळ ही घटना घडली. संशयित तस्करांच्या गटानं माशांच्या पिलांची तस्करी करण्याच्या उद्देशानं भारतीय हद्दीत प्रवेश केला होता. पुन्हा बांगलादेशात परतण्याचा प्रयत्न करत असताना सीमा सुरक्षा दलाच्या गस्ती पथकानं त्यांना अडवलं तेव्हा ही चकमक घडली. पवित्र सोमनाथ मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली असून यानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत पर्वला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भारताचं पहिलं नेट झिरो मंदिर होण्याचं उद्दिष्ट मंदिर ट्रस्टनं बाळगलं आहे. ताशकंद इथं सुरू असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या 15 वर्षांखालील मुलींनी दमदार कामगिरी केली आहे. विविध वजनी गटांमध्ये एकंदर 9 भारतीय मुष्टीयोद्ध्यांनी अंतिम फेरीत धडक मारली. अक्षितानं 30-33 किलो वजनी गटात दणदणीत विजय नोंदवला तर अंजीनं उझबेकिस्तान खेळाडू 5-0 असा एकतर्फी विजय मिळवला. चीनमधील शांघाय इथं सुरू असलेल्या तीरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कपॉन प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवनं काल कांस्य पदक पटकावलं. त्यानं डेन्मार्कचा अनुभवी खेळाडू आणि प्रशिक्षक मार्टिन डॅम्सो याचा 147-144 अशा गुणांनी पराभव केला. गेल्या वर्षी शांघायमध्येच भारतानं कंपाऊंड प्रकारात 5 पदकं जिंकली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटक आणि तेलंगण राज्यांच्या दौऱ्यावर, विविध विकास कामांचं करणार भूमिपूजन. तामिळनाडूमध्ये टीबीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांचा मुख्यमंत्रीपदी आज शपथविधी. रशिया युक्रेनमधील संघर्ष संपुष्टात येण्याच्या मार्गावर, रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा दावा. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात महाराष्ट्राच्या साहिल जाधवला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आम्ही आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून बोलत आहोत. सकाळची 8:22 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसभा. यात बालकलाकार शिवा मंगेश पवार हिची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवित आहोत. पण तत्पूर्वी काही संदेश.
2: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
3: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
2: 100 बेडेड

0: अत्याधुनिक सुविधा,
1: सर्व उपचार सेवा, मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली.
0: WCL, CGSS, रेल्वे, PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध, कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे.
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,
0: विश्वासाचं ठिकाण,
1: आरोग्याची खात्री. मानवटकर हॉस्पिटल.
0: मानवटकर कॉलेज ऑफ नर्सिंग आणि फार्मसी, घोटपेठ, चंद्रपूर. नर्सिंग आणि फार्मसी क्षेत्रात उज्ज्वल करिअर साठी आजच प्रवेश घ्या. BSc नर्सिंग, GNM नर्सिंग, पोस्ट बेसिक BSc नर्सिंग, डी फार्मसी, डी फार्मसी पूर्ण केलेल्यांना डी फार्मसी दुसऱ्या वर्षात थेट प्रवेशाची सुविधा. अनुभवी शिक्षक, आधुनिक लॅब आणि क्लिनिकल ट्रेनिंग, शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन. संपर्क 9049111444. शिक्षणातून यशाकडे जाऊया मानवटकर कॉलेज कडे. नमस्ते छोट्या दोस्तांनो, बालसभा कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत. छोट्या दोस्तांनो, काय सुट्ट्या लागल्या ना, मजेत असाल हो ना. कुणाकडे पाहुणे आले असतील, तुम्ही कुणातरीकडे पाहुणे म्हणून गेले असाल, कुणी कॅम्प अटेंड करत असेल, सहलीला जायचा विचार करत असेल. उन्हाळ्याच्या सुट्ट्या कुणाला आवडत नाही, तुमच्यासारख्या छोट्या दोस्तांना तर नक्कीच आवडत असतील हो ना. कारण शाळेला सुट्टी असते, अभ्यासाला सुट्टी असते, मस्तपैकी उशिरा उठायचं, मस्तपैकी मज्जा करायची, खायचं प्यायचं, मस्त चंगळ करायची आणि या दिवसात मस्तपैकी विविध प्रकारचे आईस्क्रीमचा स्वाद घ्यायचा हो ना छोट्या दोस्तांनो. आणि तुम्हाला आईस्क्रीम तर नक्कीच आवडत असेल आणि या दिवसात आईस्क्रीम खाण्याची मजा काही औरच असते हो ना. तर छोट्या दोस्तांनो, हे सर्व करत असताना तुम्ही बालसभा कार्यक्रम नक्की ऐकत असाल हो ना. आणि तुमच्यासारखे छोटे दोस्त मंडळी या बालसभा कार्यक्रमात येतात, त्यांची छान गाणी ऐकून दाखवतात, त्यांच्याबद्दल छान माहिती सांगतात, याची तुम्ही नक्कीच वाट बघत असता हो ना. तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की आजच्या बालसभा कार्यक्रमात कोण येणार. तर छोट्या दोस्तांनो, माझ्यासोबत एक छान गोड अशी मैत्रीण बसलेली आहे बरं का. ती दिसायला तर खूप गोड आहे, छान तयार होऊन आलेली आहे. तुम्हाला जरी दिसत नसली तरी मला दिसते. चला तर तिच्यासोबत गप्पा मारूया आणि ती नेमकी काय करते हे जाणून घेऊया तिच्याच कडून. ही आजची बालमैत्रीण आहे शिफा मंगेश पवार. हाय शिफा, बालसभा कार्यक्रमात तुझं अगदी मनापासून स्वागत.
2: हाय,
0: कशी आहेस तू?
2: एकदम मजेत.
0: तू कोणत्या शाळेत आणि कोणत्या क्लास मध्ये आहेस?
2: मी यशवंतराव शिंदे उच्च प्राथमिक विद्यालय सूर्य मंदिर वार्ड भद्रावती आणि 6th मध्ये आहे.
0: अच्छा बरं, तू 6th मध्ये आहे आणि इतकी छान तू तयार होऊन आली आहेस. बाकी तर आपल्या छोट्या दोस्तांना तू दिसत नाहीयेस, पण मी तुला बघते आहे आणि तर तू नेहमी अशीच तयार होऊन असते का?
2: हो, मला आवडते असं तयार राहणं. मी घरी पण राहते.
0: अच्छा, घरी पण अशीच तयार राहते. मग तू खेळत वगैरे पण असशील ना घरी?
2: मी हो खेळते, पण म्हणजे बाहेर असं नाही का जास्त खेळत नाही, शाळेमध्ये एखादा दहा नाही का खेळते मी कधी कधी.
0: पण खेळताना पण तू अशीच तयार होऊन असतेस?
2: हो.
0: अच्छा बरं, तू अशी छान तयार होऊन आहेस तर मला वाटतं तुला डान्स करायला नक्की आवडत असेल हो ना?
2: हो, मला डान्स करायला खूप आवडते.
0: अच्छा, कोणत्या प्रकारचा डान्स करतेस मग?
2: मी लावणी प्रकार करते आणि महापुरुषांच्या बद्दल डान्स करते.
0: अच्छा बरं, महापुरुषांबद्दल डान्स करते म्हणजे नेमकं काय? म्हणजे कुठे काही असं गाणं सुरू असतं, म्हणजे तुझ्या कार्यक्रमाचं स्वरूप किंवा तो जो कार्यक्रम आहे तो कसा असतो?
2: सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल डान्स करते, मी बाबासाहेबांबद्दल डान्स करते, रमाईबद्दल करते आणि शिवाजी महाराजांबद्दल करते.
0: मग नेमकं त्यात काय असतं, म्हणजे गाण्यामध्ये काही जीवन प्रवास असतो का त्यांचा आणि त्याच्यावर तू करते की काय असतं ते सांग ना.
2: हो, म्हणजे की त्यांच्याबद्दल असते, त्यांनी रमाईचं राहते, नांदन आणि बाबासाहेब कसे घडले आणि बाबासाहेबांनी काय काय केलं, शिवाजी महाराजांनी काय काय केलं, असं सगळे राहते गाण्यामध्ये.
0: अच्छा, म्हणजे गाणं ते रेकॉर्डेड राहतं आणि त्यावर तू डान्स करते.
2: हो.
0: अच्छा बरं, डान्स सोबत तुला अजून काय आवडतं?
2: मी रमाई बोलते, जिजाऊ बोलते, सावित्री फुले बोलतोय, मला हे खूप आवडते.
0: म्हणजे एक पात्री प्रयोग ज्याला म्हणतो, वन ऍक्ट प्ले. मग ते कुठे करतेस तू?
2: मला इकडे तिकडे बोलवतात, जसं मुंबई आणि दिल्ली, तेलंगणा, आदिलाबाद, इकडे तिकडे. आणि मी नांदेडवरून आले.
0: अच्छा, मग तिथे कोणता कार्यक्रम होता? हाच होता का, वन ऍक्ट प्लेचा होता की डान्स होता?
2: दोन्ही पण होता, रमाई बोलते हे पण होतं.

0: तर माझा आणि डान्स पण होता.
1: अच्छा बरं, मग त्या एक पात्री प्रयोग मध्ये नेमकं तू काय करते? जसं आता रमाई बद्दल म्हणालीस तू किंवा सावित्रीबाई, करून दाखव ना एक पात्री प्रयोग.
0: ठीक आहे. मी जाधवांची कन्या भोसलेंची सून, शिवबाची माता भाग्य कोणती अजून, हिंदवी स्वराज्याची पटाका नबी अभिमानाने ढोलते, तुम्ही लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते, तुम्ही लक्ष देऊन ऐका मी जिजाऊ बोलते. आमचा जन्म जाधवांच्या घरी झाला होता, तेव्हा आनंदाने दारा दारा रांगोळ्या काढण्यात आला, तोरण लावण्या गेली आणि हत्तीवरून साखर वाटण्यात आली आणि आमचं नाव जिजा असे ठेवले. जिजा म्हणजे जय आणि विजय. आमच्या आईच्या इच्छे खातर आम्ही 6 भाषा शिकलो. शिवबाराज हे आमचे सर्वात धाकट रत्न. अतिशय कठीण परिस्थिती मात देऊन आम्ही शिवबाराजांना घडविले. शहाजी राजे यांच्याशी आमचं लग्न झालं होतं. आमच्या मनात स्वातंत्र्याची पहाट होऊ लागली होती. आता आमच्या पोटामध्ये अंकुर वाढू लागलं होतं. आम्हाला विलक्षण डोहाळे सुरू झालेले होते. आम्हाला मेवा मिठाई किंवा सुगंधित शरबत ही सरी नको होती, कारण आमचे डोहाळेच वेगळे होते. आम्हाला हत्तीवर बसावेसे वाटत होते, डोंगर चढून किल्ले पाहावेसे वाटत होते, धनुष्यबाण भाला तलवार हाती घेऊन चिखलत चढून लढाया करावेसे वाटत होते. शिवबाला आम्ही लहानपणापासून शिकवले की कुठल्याही जाती धर्माच्या आहारी जायचं नाही आणि कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करायचं नाही, आणि आई भगिनींना स्त्रियांना मान सन्मान द्यायचा आणि माणसाने माणसासारखंच वागायचं. अंगणातली तुळस, गोट्यातली गाय आणि घरची माय यांच्यावर जर कोणी वाकडी नजर टाकली तर त्यांची गय करू नका, ही शिकवण आम्ही शिवबांना दिले. आम्ही पाहिलेलं स्वराज्याचं स्वप्न ते शिवबांनी पूर्ण केलं. एक होते राजे शिवाजी, भीती नव्हती जगाची, परवा नव्हती परिणामाची, साथ होती आई भवानी व जिजा माताची, म्हणून म्हणतात जय भवानी जय शिवाजी. शिवबाच्या बारे म्हणजे जेव्हा पण बोललं जातं तेव्हा आमची उर अभिमानाने भरू येतो. म्हणून म्हणते बाळांनो, शिवबा राजांसारखं खूप शिका, खूप मोठे व्हा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा. धन्यवाद.
1: अरे वा, क्या बात है, खरंच खूप सुंदर केलंस तू. आणि जसं मी मगाशी म्हटलं की तू छोट्या दोस्तांना दिसत नाही पण मला दिसते, अगदी एक्सप्रेशन वगैरे खूप छान केलेस तू. बरं, हे तू किती वर्षाची असतानापासून करतेस?
0: मी आता 10 वर्षाची होती तेव्हापासून करणं चालू केलं.
1: अच्छा, मग पहिला स्टेज शो केव्हा, म्हणजे किती वर्षाची होती तेव्हा तू?
0: मी पहिला आता गरबा खेळला होता नगर परिषदेमध्ये, भद्रावतीमध्ये, तिथे पहिला डान्स गरबा होता माझा आणि त्याच्यामध्ये फर्स्ट नंबर आलता, किड्स फर्स्ट प्राइज म्हणून. आणि मग मी ना डिफेन्स मध्ये डान्स खेळता, त्याच्यामध्ये पण फर्स्ट प्राइज आला. आणि मग तिथे अचानक म्हणजे की फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनचं हे होतं, तर आम्हाला माहिती नव्हतं, तर माझ्या मम्मीने मग मला सांगितलं की तू असं कर, आणि मी काय बोलू म्हणजे मला समजलं नाही, तर माझ्या मम्मीने म्हटलं तू अशी बोल, मी एक मराठन मुलगी आहे आणि मी मराठी मुलगी असल्याचा खूप अभिमान वाटतोय, आणि असे जय भवानी जय शिवाजी म्हण असं म्हण. तर तेव्हाच माझा तिथे फर्स्ट नंबर आला, तर मला अशी खुशी एवढी झाली ती मला सांगच नाही. आणि मग मी रमाई बोलते नाही का, सुमठाण्यामध्ये केलता फर्स्ट.
1: अच्छा बरं, मग तू इतकं सगळं हे पाठांतर हे कसं करतेस?
0: माझी मम्मी मला शॉर्टकट्स मध्ये नाही का असं पहिले थोडं थोडं लिहून देते आणि मग मी ते पाठ करतो, आणि मग थोडं थोडं करता करता मग वाढवून देते माझी मम्मी नाही का, मग मी थोडं थोडं करता करता मग ते पाठवून जाते मला पूर्ण.
1: पण ही आवड कशी निर्माण झाली? कारण की शाळेत जातो आपण, त्या अभ्यास करावाच लागतो, आणि हे पण काही वेगळं करायचं म्हटलं म्हणजे याची पण तयारी करावी लागते हो ना. डान्स पण करतेस तू, वने प्ले पण करते, तर काय सांगशील म्हणजे आता डान्सची प्रॅक्टिस केव्हा करते किंवा याची जी वन ऍक्ट प्लेची प्रॅक्टिस तर करावीच लागते ना, काय सांगशील?
0: मी म्हणजे की छोट्या मुलांना हे सांगते की त्यांच्यामध्ये जे टॅलेंट आहे ते खूप काही गरीब मुलं असणार माझ्यासारखे, मी पण आणि माझ्यासारखे खूप काही असणार, त्यांना असं वाटते की त्यांनी आपलं टॅलेंट समोर घेऊन जावे, पण त्यांच्याकडे पैसा नसल्यामुळे त्यांनी जाऊ नाही शकत. आणि मी तर हेच सांगते की त्यांनी आपल्या आईबाबाचं नाव ऐका पहिले, आणि आईबाबाचं ऐकलं तर मग खूप काही जण समोर जाऊ शकतात. मीने पण माझ्या मम्मीचं ऐकलं आणि माझ्या मम्मी मला खूप म्हणजे सपोर्ट करते रमाईबद्दल, हे यांच्याबद्दल सांगते मला, सांगत राहते, त्यांची पिक्चर दाखवते, त्यांची स्टोरी सांगते मला.

0: कडे लक्ष देतो तर मग मला चांगलं वाटते, मग मी हे शिकले.
1: अच्छा, तिथून तुला आवड निर्माण झाली, बरोबर आहे ना. कुणाकुणाचं केलेत मग तू नेक प्ले, जसं रमाईचं बोललीस तू, अजून?
0: मी रमाईचं केले आहे, जिजाऊचं केलं आहे, रोटरी आमच्या भद्रावतीमध्ये रोटरी क्लब आहे तिथे मी जिजाऊचं केलं होतं, माझा फर्स्ट प्राईज आला होता. आणि रमाईचं बोलते, जिजाऊचं बोलते, सावित्रीबाईचं बोलते.
1: बरं, तुला जेव्हा प्राईज मिळतं तेव्हा तुला कसं वाटतं, तुला कसा आनंद होतो?
0: म्हणजे की जेव्हा प्राईजचं सांगते ना तेव्हा धक्कधक्क जीव करत राहते, मला माझा फर्स्ट प्राईज येणार का नाही का असं. मग आणि जेव्हा फर्स्ट प्राईज आला तर मला एवढी खुशी होते म्हणजे की बोत येते. आणि मग मी मम्मीला म्हणतो, मम्मी तुनं सांगलेलं मला हे झालं, मी फर्स्ट प्राईज आणला, तर माझ्या मम्मी पप्पा पण खुश होतात. आणि माझ्या मम्मी पप्पाला असं वाटते आज माझी मुलगी इकडे आहे, स्टेजवर आहे, अशी तसे माझ्या मम्मी पप्पाला वाटतात.
1: म्हणजे तुला स्टेज डेअरिंग नक्की आलेलं.
0: हो.
1: बरं, तू मगाशी बोलताना बोललीस की तू चंद्रपूरच्या बाहेर देखील जाते, भद्रावतीच्या बाहेर, चंद्रपूर कुठे कुठे आतापर्यंत गेली आणि तिथे कोणते कार्यक्रम केलेस?
0: मी तेलंगणा मध्ये पण जाऊन आहे, नांदेडवरून आले मी, आणि आदिलाबाद असे तसे इकडे तिकडे, आणि नागपूर मध्ये पण जाऊन आहे मी. आणि मला आता आलतं पुणे मध्ये आणि मुंबई मध्ये, पण माझ्या भावाची तब्येत खराब असल्यामुळे मी जाऊ नाही शकली.
1: अच्छा,
0: इकडे असे जाऊन आहे. आता मला बोलवलं आहे.
1: कुठे
0: बोलवलं माहित आहे?
1: अच्छा,
0: पण इकडे बोलवलं आहे.
1: बरं, मग ते शाळेकडून बोलवलं जातं की कोणत्या संस्थांकडनं बोलवलं जातं?
0: माझ्या मागे नाही का 4-5 जणांचा नाही का हात आहे, म्हणजे की माझी मम्मी मला रमाई बोलते, जिजाऊ बोलते, हे शिकवते. आणि पहिलं तर माझे मामा नाही का, तुफान मामा, तुफान सर अश्विन, त्यांनी मला डान्स, म्हणजे की इकडे तिकडे प्रोग्राम मध्ये जायचं राहिलं तर त्यांनी मला डान्स एक शिकवून देते. आणि मग मी इकडे तिकडे करते. आणि मग इकडे तिकडे जायचं राहिलं तर ते भगत अंकल सांगते मला.
1: अच्छा, म्हणजे त्यांची.
0: आणि मधुकर बावरची अंकल सांगते.
1: म्हणजे त्यांची प्रेरणा तुला मिळते.
0: हो.
1: अच्छा, बरं, तू डान्स पण छान करतेस आणि वन ऍक्ट प्ले पण छान करतेस, अजून तुला कशाची आवड आहे? मग
0: मला ड्रॉइंगची पण आवड आहे आणि सिंगिंगची आवड आहे, पण मला ते सूर नाही का लावता नाही येत, तर मला आवड आहे पण मला सूर ताल नाही लावता येत.
1: अच्छा, पण तुला गाण्यातलं कळतं, गाणं ऐकायला आवडतं, हो ना. बरं, तू इतके आता सगळे जे करते आहे, वन ऍक्ट प्ले, डान्स आहे, याची प्रॅक्टिस मग केव्हा करते? कारण की शाळेचा अभ्यास देखील करावा लागतो ना, शाळेत पण जाते तू, तर मग हे केव्हा करतेस?
0: शाळा 10 ते 5 वाजेपर्यंत राहते, मग शाळेतून आलं तर थोडस थांबते, जेवण वेवण करते, आणि मग थोडस ते रमायचं वमायचं पाठ करते, आणि मग अभ्यासाला बसते. अभ्यास अगर खूप मोठा असला तर मग मी थांबते, अभ्यास करते, आणि मग माझ्या डान्सची प्रॅक्टिस करते. आणि मग झोपून सकाळी उठल्यावर नाही का जे अभ्यास थोडसा राहते बाकी ते करून टाकते.
1: अच्छा अच्छा, म्हणजे जास्ती जर अभ्यास असेल तर त्या दिवशी तू जो तू प्रॅक्टिस करते रोजची ती थांबवते. बरं, मग हे यात नेहमी नवीन नवीन करते की ते जे तुझा पाठ झालेलं आहे तेच करतेस असं?
0: रमाईचं.
1: हा, म्हणजे कोणतेही असेल, रमाई आहे, सावित्रीबाई फुले आहे, जिजाऊ आहे.
0: आता मी रमाईचं जे आहे ते माझं पहिलेपासून चालू आहे. पहिले तर माझं थोडंसंच होतं ते रमाईचं, आणि मग मम्मीनं थोडं थोडं वाढवलं, मग आता थोडंसं ते पूर्ण झालं रमाईचं, म्हणजे की निदान होतवरी इतवरी झालं. आता फक्त ते म्हणजे मुलांचं नाही का सांगायचं राहिलं.
1: अच्छा,
0: ते मग मी मग वाढवून देते.
1: अच्छा, मग आपल्या मनाने तुला वाढवता येतं?
0: आपल्या मनाने वाढवता येतं. मम्मीनं नाही का मला सांगितलं होतं का आता तू इथे थोडस जास्त कर, टायमावरच मम्मीनं म्हटलं कर तुला चांगलं होईल, तर मी टायमावर तिथे मग ते बघितलं मोबाईलवर पटकन, आणि मग ते करून टाकलं.
1: अच्छा, बरं, हे सगळं तू करते तर शाळेत पण करत असतेस का मग या कॉम्पिटिशन मध्ये वगैरे भाग घेतेस?
0: हो, गॅदरिंग मध्ये पण घेते मी. आणि संस्कृत मंत्री माझं बोर्डावर आहे नाव, संस्कृत मंत्री म्हणून, आणि माझे शिक्षक पण छान आहे शाळेतले.
1: अच्छा, बाकीच्या ह्याच्यात पण तू इन्वॉल्व्ह होत असतील ना शाळेमध्ये, कोणत्या कोणत्या ह्याच्यात तू घेतेस, म्हणजे खेळ आहे किंवा आता तर तू डान्स मध्ये आणि वन ऍक्ट प्ले मध्ये तर आहेस, अजून कोणत्या गोष्टी आवडतात तुला?
0: मी शिकवतो म्हणजे की छोट्या छोट्या मुलांना नाही का, माझं बोर्डावर नाव आहे, तर मग सर म्हणते तू शिकव म्हणते या मुलांना, मग मी शिकवून टाकते.
1: अच्छा, म्हणजे तू इतकी लहान आहे स्वतः शिकते आणि बाकीच्यांना देखील शिकवते. अच्छा, बरं, मग लावणीमध्ये तू करतेस, लावणी वगैरे कुठे शिकलीस? मग
0: माझे तुफान सर आहे,
1: ते
0: त्यांनी शिकवतात.
1: अच्छा, मग ते पण तू बाकी कॉम्पिटिशन मध्ये बाहेर गावला जाते त्याच्यात घेते का मग भाग?
0: हो, पण जास्त आता हे रमायचं.

0: यांचा महापुरुषाबद्दल राहते ना कार्यक्रम, तर मला मग महापुरुषाबद्दल डान्स आणि त्यांच्याबद्दलच ऍक्टिंग करायला लागते.
1: अच्छा, आणि याची तयारी तू सगळी छान पद्धतीने करतेस. बरं, अभ्यासात कशी आहेस तू? रोज शाळेत जाते तू?
0: हो, रोज जाते, पण आता मी माझा नाही का, म्हणजे खूप इकडे तिकडे प्रोग्राम आहे आणि मी बिझी आहे, तर मग इकडे आता शाळेत जाणं नाही झालं माझं.
1: शाळेत जाणं नाही झालं, म्हणजे नाही रागवत तुला?
0: टीचर सर लोकांना मी सांगून देते आणि सर मग म्हणते तुझा प्रोग्राम आहे तर तू जाऊ शकते म्हणते, आणि सांगत जा म्हणते, म्हणजे प्रोग्राम वगैरे राहिला तर जायचं आहे म्हणून. बा,
1: मग तू राहिलेला हा सगळा अभ्यास कशी करतेस मग?
0: आता मला प्रोजेक्ट दिलं होतं तर मी इथे, माझी तब्येत पण मध्ये खराब झाली होती, कान आणि गळा दुखत होता, तर मग मी घरीच होते, शाळेत नाही गेली, तर मग मी प्रोग्राम होता खालीच बसून होते, तर मग मी ते प्रोजेक्ट वोजेक्ट होमवर्क होतं ते करून टाकलं.
1: अच्छा, बरं, तू इतक्या ठिकाणी आता जातेस कार्यक्रमाचं, मग तुझ्या आई बाबांचं प्रोत्साहन तुला कसं मिळतं? कारण की सगळ्याच गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात, तुझ्या खाण्यापिण्याकडे असेल, कारण की तू लहान आहेस हो ना, मग बाहेर जातो आपण काही वेगळं खाण्यात आलं तर तब्येतीकडे लक्ष देणं फार महत्वाचं असतं. तर काय सांगशील, तुमच्या घरी किती जण आहेत आणि आई बाबांचं प्रोत्साहन तुला कसं मिळतं?
0: मम्मी पप्पा आणि माझे दोन भाऊ आहे आणि मी, आणि त्यांनी मला लक्ष देते की तू खात जा आणि खात जा म्हणते, आणि बारीक असल्यामुळे नाही का माझे मम्मी पप्पा रागवतात तू जेवण का नाही करत, आणि असं जेवण करत जा म्हणते, आणि जबरदस्ती मग तिथे चारूनच देते मला.
1: अच्छा,
0: एक दोन घास नाही पण चारूनच टाकते.
1: आणि देणं आवश्यकच आहे ना, कारण की त्यासाठी एनर्जी हवी. जसं तू लावणी करते, अनेक करते, तुला पाठांतर करणं आवश्यक आहे, तुझं एक्सप्रेशन पण बरोबर आले पाहिजे हो ना. म्हणजे कसं, तू जेव्हा हे सगळं लाईव्ह करतेस ना, तुझा व्हिडिओ किंवा असे नसतात, आणि लाईव्ह करताना जो इफेक्ट आहे, जे समोरचे श्रोता लोक बघते आहे, त्यांचा रिस्पॉन्स आपल्याला नक्कीच लगेचच मिळतो, बरोबर आहे ना. म्हणजे चित्रपटात असेल तर तो फरक पडतो, त्याच्यात रिपीट करतात, त्याच्यात परत करून घेतात, पण जेव्हा तू हे लाईव्ह करते तर समोरच्या व्यक्तीचं लगेच एक्सप्रेशन करते.
0: मी आता नांदेडहून आली तर मी रमायचं नाटक केलं तर सगळेजण मला बघून लढायला लागले होते की तुशी असून बा हे कशी रमायचं, पुन्हा कहाणी सांगत आहे, सगळेजण लढायला लागले होते, तर मला म्हणजे की छान वाटत होतं माझ्याच्यानं, म्हणजे की सगळ्यांना हे होत आहे की त्यांना वाटत आहे की त्यांची रिअल रमाई समोर आहे, त्यांची माता रमाई समोर आहे.
1: अगदी तुझ्या याच्यातून त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या, तू जे बोलत होती ते झालंच, पण तुझी ऍक्टिंग बघून, तुझा अभिनय बघून तू त्यांच्यापर्यंत पोहोचलीस. बरं, हे सगळं कसं करतेस तू? कारण की तू इतकी लहान आहेस, रमाई झालं, जिजाऊ झालं, हे तर मग हे कसं काय, म्हणजे तुला आवडच होती पहिल्यांदा की आई बाबा घरी तुला सारखे त्यांच्या जे स्टोरीज आहेत त्या सांगत होते, आणि मग कसं काय?
0: मला आवड तर होतीच, मग मम्मी पप्पाने जास्त, म्हणजे मम्मी पप्पा पण माझा सपोर्ट करतात, पण मम्मी मला चांगल्याने सांगते बेटा हे असे होते, रामाई अशी होती, जिजाऊ असे होते, यांनी शिवांना घडविले, शिवाजी महाराज असे होते, बाबासाहेब असे होते, तर यांच्याबद्दल मम्मी मला सांगत राहते की बेटा पाय असे होते यांनी, या महापुरुष, असं मला सांगत राहते, म्हणून मग मला पण वाटलं आणि मला आवडत होते पहिलेपासूनच ते रमाईचे नाटक वाटक करणे.
1: काही अनुभव आपल्या छोट्या दोस्तांना सांग ना.
0: हे सगळेजण माझे पाया लागतात ना, मला म्हणजे की खुशी वाटते की मी आता या लेवल पर्यंत पोहोचली.
1: तू आज या बालसभा कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या छोट्या दोस्तांना काय सांगशील?
0: मी हेच सांगते, अभ्यास पण करा आणि जे तुमचे विचार आहे महापुरुषाबद्दल ते समोर घेऊन जा, आणि मोबाईल बघा, पण मोबाईल पण जरुरी आहे आणि मोबाईल ना पण जरुरी आहे, कारण की मोबाईल मध्ये रमाई बोल म्हणजे की असे महापुरुषाबद्दल खूप काही असते ते जे मोबाईल मध्ये दाखवतात. मोबाईल छान पण आहे आणि खराब पण आहे.
1: तर तू आज आकाशवाणी स्टुडिओत आली, बालसभा कार्यक्रमात छान गप्पा मारल्यात, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. थँक्यू.
0: मला पण छान वाटली इथे आलं तर तुमच्या बरोबर गप्पा गोष्टी मारायला.
1: छोट्या दोस्तांनो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलेली आहे, पण परत आपण भेटणार आहोतच पुढील रविवारी याच वेळेवर. ऐकायला विसरू नका बरं का तुमच्या सर्वांचा आवडता बालसभा कार्यक्रम. चला तर तोपर्यंत नमस्कार.
2: बालश्रोत्यांसाठी कार्यक्रम बालसभा, यात बालकलाकार शिफा मंगेश पवार हिची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत.

राखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आता सकाळचे 9 वाजलेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे 10 वाजले. ग्राहक केंद्र प्राध्यापक जितेंद्र घोडके सराफ पुणे याविषयी जाणून घेऊया.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 वर्ष जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते, तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45

मिनिटांच्या कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं, चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी, तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा

0: करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी तांब पंचधातू आणि त्यामध्ये एक लाईन दोन लाईन तीन लाईनचे डिझाईन त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा अक्षय तृतीया दसरा किंवा गुरुपुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तेही फक्त एक प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आज श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता जितेंद्र घोडके सराफ, विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
1: ग्राहक केंद्र प्राध्यापक जितेंद्र घोडके सराफ पुणे यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. 103 MHz FM ध्वनी लहरींवर आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता सकाळची 10:05 झाली आहेत. आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. चित्रपट संगीताच्या कार्यक्रमा सुरुवातीला ऐकवीत आहोत दे दनादन या चित्रपटातील सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या युगल स्वरातील गीत, प्रवीण दवने यांच्या रचनेला संगीत, अनिल मोहिले यांचं.

सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेली वसंत अवसरे यांची रचना पण ऐकलीत. गायली होती सुमन कल्याणपूर आणि सहकारी यांनी. चित्रपट माझी आई. कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत संसार या चित्रपटातील लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. जगदीश खेबुडकर यांच्या रचनेला संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

नटरंग या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. श्रोतेहू, याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रहून प्रसारित करण्यात आला.

0: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. 10:25 झाली आहेत. ग्राहक केंद्र प्राध्यापक जितेंद्र घोडके सराफ पुणे यांच्याविषयी जाणून घेऊया.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: आकाशवाणीच्या सर्व रसिक श्रोत्यांना माझा म्हणजे प्रियांका गोगटेचा मनापासून नमस्कार. श्रोते हो, आज आपण पुण्यातील 100 जुनी सुवर्ण पेढी जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणाऱ्या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल माहीत करून घेणार आहोत. श्रोते हो, ही अंगठी धारण करणाऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यास मदत करू शकणारी, तसंच धनवृद्धी सोबत आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यास मदत करू शकणारी श्री गजांत लक्ष्मी अंगठी म्हणजे खरोखरच एक महत्वाची भूमिका निभावते असा अनुभव आपल्या असंख्य बंधू भगिनींना आला आहे. संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित श्री गजांत लक्ष्मी अंगठी केरळ सोडल्यास संपूर्ण भारतात फक्त जितेंद्र घोडके सराफांकडेच मिळते. श्री गजांत लक्ष्मी अंगठी जेवढ्या शास्त्रशुद्ध पद्धतीनं आणि श्रद्धेनं तयार केली जाते तेवढ्याच श्रद्धेनं स्वतः श्री जितेंद्र घोडके सराफ यांच्या हस्ते ती अंगठी धारण करणाऱ्यास दिली जाते आणि तेवढ्याच श्रद्धेनं आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं ती एका विशिष्ट मुहूर्तावर अर्थात दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त एक प्रहर म्हणजेच 1:45 कालावधीतच ती धारण करायची असते. जितेंद्र घोडके सराफांकडे मिळणारी ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी सोनं चांदी तांब किंवा पंचधातू मध्ये एक विशिष्ट आणि अतिशय दुर्मिळ अशा घटक पदार्थाच्या मदतीनं तयार केली जाते. पण श्रोते हो, एक अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जर श्री गजांत लक्ष्मी अंगठी प्रथमच धारण करत असाल तर ही सोन्याची न घेता चांदी तांब किंवा पंचधातू मध्येच बनवावी असा स्पष्ट सल्ला श्री जितेंद्र घोडके सराफ अर्थात सर्वांचे लाडके दादा आपल्या सर्व ग्राहकांना देतात आणि ते अतिशय अभिमानानं आणि

0: विश्वासानं असंही सांगतात की या दिवाळीत जी व्यक्ती चांदी, तांब किंवा पंचधातू मध्ये ही अंगठी धारण करते ती व्यक्ती पुढल्या वर्षी सोन्याची अंगठी घेण्यास स्वतः तर येतेच, पण इतर 10-12 लोकांनाही सोबत घेऊन येते. श्रोते हो, दिवसेंदिवस श्री गजानत लक्ष्मी अंगठीची वाढती मागणी, त्यामुळे शेवटच्या काही दिवसात होणारी गर्दी आणि कितीही प्रयत्न करून सुद्धा नाईलाजानं मागणी पूर्ण करू शकण्याची असमर्थता आणि त्यामुळे आमच्या प्रिय ग्राहकांची होणारी निराशा टाळण्यासाठी जितेंद्र घोडके सराफ यांनी या वर्षी मार्च महिन्यापासूनच श्री गजानत लक्ष्मी अंगठीची विक्री सुरू केली आहे. आपणास श्री गजानत लक्ष्मी अंगठी हवी असल्यास आजच आमच्या दालनात आपलं सहर्ष स्वागत आहे. इतर शहरातील ग्राहक फोन करून अंगठी बुक करू शकतात. या अंगठीची किंमत धातू म्हणजेच चांदी, तांब, पंचधातू आणि त्यामध्ये 1 लाईन, 2 लाईन, 3 लाईनचे डिझाईन, त्याचप्रमाणे अंगठीचा साईज यावर ठरते. अंगठीचा साईज कसा द्यायचा हे फोनवर सांगितलं जाईल. त्याचप्रमाणे व्हिडिओ कॉलवर विविध डिझाईन्स दाखवण्याची सुद्धा सोय आहे. एकदा अंगठीची निवड झाली, पेमेंट केलं की लागलीच तुम्हाला व्हॉट्सअपवर पावती पाठवली जाईल आणि अंगठी भारतात कुठेही कुरिअरनी पाठवण्याची सुद्धा सोय जितेंद्र घोडके सराफ यांनी केली आहे. एक अत्यंत महत्वाचं म्हणजे ही अंगठी जरी आता घेऊन गेलात तरीही ही अंगठी इतर शुभ मुहूर्त जसं की गुढीपाडवा, अक्षय तृतीया, दसरा किंवा गुरु पुष्यामृत या दिवशी धारण न करता आधी सांगितल्याप्रमाणे फक्त आणि फक्त दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, तेही फक्त 1 प्रहर म्हणजेच 1 तास 45 मिनिटातच 5 मिनिटांचा विधी करून भक्तिभावानं ती धारण करायची आहे. घरी करण्यात येणाऱ्या या विधीसाठी कुठलाही खर्च येत नाही. तर मग श्रोते हो, आता वाट कसली बघताय? आजच श्री गजानत लक्ष्मी अंगठी घरी घेऊन जा आणि आपल्या आर्थिक अडचणींवर मात करून आर्थिक उन्नतीच्या मार्गावर पहिलं पाऊल टाका. आमचा पत्ता: जितेंद्र घोडके सराफ, बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे धू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स 020-244-78-286 किंवा 020-244-80-135.
1: ग्राहक केंद्र प्राध्यापक जितेंद्र घोडके सराफ पुणे यांच्याविषयी आपण जाणून घेतलं. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. सकाळची 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सहजीवनाची सोन पावले. या कार्यक्रमात श्री कमलसिंग कछुआ आणि सौ शोभाताई कछुआ यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत ऐकवीत आहोत. तांत्रिक सहाय्य किरोश किशोर वसाके आणि विकास बावने. सादर करते उमेश दुपारे. पण तत्पूर्वी काही संदेश.
2: जीवनात अनेक समस्या, अनेक आजार,
3: अनेक प्रश्न, अनेक शंका,
2: तर कुठे मिळेल याचं समाधान
3: जाणून घेऊया आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्रावरून.
2: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमातून
3: कॉल करा आणि प्रश्न विचारा
2: 07172-254-634 या नंबरवर.
3: हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाचं ध्वनी मुद्रण होईल दर बुधवारी सकाळी 10:30
2: आणि प्रसारण असेल शनिवारी सकाळी 11:00.
3: हॅलो डॉक्टर.
2: हॅलो डॉक्टर. आकाशवाणी चंद्रपूर केंद्राच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची निर्मिती करण्याचा आमचा सातत्याने प्रयत्न असतो.
4: आमचे सगळे कार्यक्रम प्रत्यक्ष चंद्रपूर केंद्रावरून आपण ऐकत असतातच, मात्र त्यासोबतच आमच्या आकाशवाणी चंद्रपूर या युट्यूब चॅनेलवरूनही हे कार्यक्रम आपण ऐकू शकता.
2: त्यासाठी आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि केव्हाही कुठूनही आमचे कार्यक्रम ऐका.
4: सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम

0: आणि ट्विटरला फॉलो करा
1: आकाशवाणी चंद्रपूर.
2: दहावी झाली, बारावी झाली, आता पुढे काय?
3: आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, नाही तर तू तुझं पाय.
4: बहुतेक विद्यार्थी दुसऱ्यांच्या सांगण्यावरनं किंवा माझे मित्र आहे म्हणून करिअर निवडतात आणि मग रिग्रेट फील करतात.
5: प्रत्येक विद्यार्थी युनिक आहे. योग्य मार्गदर्शन मिळालं तर भविष्य बदलू शकतं.
4: प्रत्येक फील्डमध्ये अपॉर्च्युनिटी तर भरपूर आहे, गरज आहे योग्य गायडन्स आणि प्रॉपर प्लॅनिंगची.
5: तेव्हा रविवारी सकाळी 7:40 जरूर ऐका कार्यक्रम
1: करिअरच्या नव्या दिशा.

0: नमस्कार रसिकहो, सहवासाची सोन पावले. या कार्यक्रमात मी मंजुषा भास्करवार आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, नाती एक जन्मानं येतात ती आणि दुसरी जन्म घेतल्यावर आपण निर्माण करतो ती. आणि यात प्रामुख्यानं उल्लेख करता येईल तो सहजीवनाचा अर्थात विवाहाचा. खरं तर सहजीवन हा शब्दच किती समर्पक आहे नाही. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर एकमेकांना साथ देत, एकमेकांचा आदर करत, विश्वासानं, त्यागानं आणि प्रेमानं फुलत जाणारं हे नातं म्हणजेच सहजीवन. तर आज आपण भेटणार आहोत अशाच एका दाम्पत्याला ज्यांनी आपला हा संसार सुखाचा तर केलाच, पण आपल्या आनंदी सहजीवनातून, सामाजिक दायित्वातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय. स्वागत करूया श्री कमल सिंग कछुआ आणि सौ शोभाताई कछुआ यांचं आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपलं मनपूर्वक स्वागत. प्रत्यक्ष मुलाखतीला सुरुवात करण्यापूर्वी आपला थोडक्यात परिचय करून देते. श्री कमल सिंग कछुआ यांनी स्टेट बँकेत सेवा देत 2001 साली ब्रँच मॅनेजर या पदावरून ते सेवानिवृत्त झाले. निसर्गाची त्यांना आवड आहे, सामाजिक उत्तरदायित्वाची जाण आहे. या जाणीवेतून निवृत्त झाले त्याच साली त्यांनी हास्य क्लबला सुरुवात केली आणि मागील 25 वर्षांपासून सातत्यानं हा हास्य क्लब चालवत आहेत आणि आज सुमारे 100 जवळपास लोक यात सहभागी आहेत. यासाठी जीवन गौरव पुरस्कारांना त्यांना सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या सुविद्य पत्नी सौ शोभाताई या गृहिणी आहेत. त्यांचं हे सहजीवन आपल्यासाठी नक्कीच मार्गदर्शक ठरेल या विश्वासासह आज आपण त्यांच्यासोबत बातचीत करूया. खूप मोठा प्रवास आपण दोघांनी एकत्रित केलाय, म्हणजे जवळपास 5 दशकांपेक्षाचा अधिक काळ. तर या प्रवासाला नेमकी सुरुवात कशी झाली?
1: सच में हमारा जो मैरिज हुआ है वो अरेंज मैरिज था. लव नाम की चीज नहीं थी कुछ भी. तो इनके साथ में मैं गया था इनके गांव.
0: हाँ.
1: इनको देखा मैंने.
0: हाँ.
1: थोड़ी सी बात हुई, पिताजी के सामने मैं ज्यादा बोल नहीं सकता था.
0: हाँ.
1: शर्म के मारे थोड़ी सी बातें हुई.
0: हाँ.
1: मगर मेरे दिल को ऐसा लगा.
0: हाँ.
1: कि यही मेरी पत्नी हो सकती है, सहजीवनी हो सकती है.
0: हाँ.
1: ऐसे मेरे दिल ने कहा और उसके बाद में मैंने हाँ बोल दिया.
0: हाँ.
1: उसके बाद में हमारी शादी तय हो गई.
0: और उनकी तरफ से भी हाँ थी?
1: उन्होंने तो बोला नहीं.
0: हाँ.
1: मगर उनके आंखों में को दिख रहा था कुछ न कुछ मेरे बारे में अट्रैक्शन दिख रहा है कुछ तो भी.
0: अच्छा.
1: जैसा मेरा था वैसा उनका है ऐसा लग रहा था मेरे.
0: हाँ.
1: तो लोनार में इनका गांव है, डिस्ट्रिक्ट बुल्ढाना.
0: बुल्ढाना
1: वहाँ
0: लोनार सरोवर.
1: लोनार सरोवर
0: गाँव
1: वहाँ गए थे.
0: अच्छा.
1: और वहाँ बाद में ऐसी इस तरीके से हमारी शादी जुड़ गई.

0: देखील तुम्ही तरुणाला लाजवेल असं निरोगी जीवन जगत आहात, आणि मला वाटतं याचं श्रेय या हास्य क्लबला देत आहे. बरोबर ना?
1: बरोबर है. हम फिट इसीलिए कि पूरा लाफ्टर क्लब को ऐसे है. हम तो उसको अपनी जिंदगी मानते.
2: सभी लोग हमारे हैं यही बोलते, क्लब मल्ला आलो ने 8 दिवस तो शरीर जड़ हो जाते. इतना आला था भले वो कोरोना, पर तुम हंस रहे हैं, तुमको देख के वो इतने खुश हो जाते. और हमारा दूसरा है रिदम, तालियां बजाना. जितने से जितने हो सके हम तालियां बजाते. तालियां और हंसना दो चीज हमारी मेन है.
1: एक चीज और बताना चाहूंगा मैं कि मेडिटेशन से फायदे होते हैं, ये सबको मालूम है. मेडिटेशन से दिमाग शांत रहता है, बीमारियां दूर होती है. जब आप हंसते हैं वो भी एक मेडिटेशन है. आप कभी भी ट्राई करके देखिए, आप हंसिए और सोच के देखिए, आप सोचेंगे नहीं कुछ. आइदर यू लाफ और थिंक.
0: अच्छा,
1: ये एक चीज है. तो जब तक आप हंसते हैं तब तक वो मेडिटेशन का पीरियड रहता है उसके अंदर.
2: तो मेडिटेशन को बैठो, 17 विचार आते.
0: बिल्कुल,
2: मेरे को तो बहुत आते. मैं बैठ ही नहीं सकती शांत, ऐसे आंखें बंद करके भी बोले तो नहीं बैठ सकती. तो इसलिए विचार आते, पर हंसते टाइम में कभी विचार नहीं आता.
0: अच्छा,
2: आता ही नहीं.
0: आणि सगळ्यांसोबत जेव्हा आपण हसतो तेव्हा ते नॅचरली
2: आता नॅचरल आता तुम्ही हसने लगो. सगळे सुरुवात हसते वेळेस होती की दिनभर एकदम फ्रेश लागत.
0: अच्छा,
2: ऐसा थकान लगती नाही, एकदम फ्रेश रहते.
0: आणि 25 वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे.
2: 25वा सालगिरा करे हमारे क्लब की हमने.
1: तो इंटरनेशनल क्लब की तरफ से मेरे को प्राइज ही मिला है, लाइफ टाइम अचीवमेंट अवार्ड.
0: हाँ, जीवन गौरव पुरस्कार तुम्हें.
1: उन्होंने दिया है हमको. अवार्ड तो बहुत सारे मिले मेरे को, पर वो अवार्ड मेरे लिए बहुत बड़ी पूंजी है.
0: आता आपण तुमच्या सहजीवनाकडे येऊया. जसं इतकी वर्ष तुम्ही सहजीवनात आहात, तर यांच्या आवडीनिवडी तुमच्या मॅच होतात की एकमेकांशी जुळून घेतलं कसं काय करतात?
1: मी सांगू का? याची काही डिमांड नसतेच. ये खास बात. जब भी मैं कुछ लाता हूँ साड़ी काय को लाए, नहीं होना. ये और लेना है, नहीं होना. मैंने बोला ये औरत पहली बार मैं देख रहा हूँ कि जिसकी कोई डिमांड ही रहती नहीं है बिल्कुल. उसके बारे में उस बारे में बहुत लकी हूँ मैं.
0: कमाल आहे. आणि तुम्हाला यांची कुठली गोष्ट आवडते किंवा कुठली आवडत नाही?
2: यांचं एकच आहे की यांचा स्वभाव शांत, काही बोलतच नाही, म्हणजे रागवत वगैरे नाही, शांत आहे. पण घरच्या ज्या जिम्मेदाऱ्या आहे मुलांच्या मुलींच्या, त्या त्यांनी अगदी
0: सहजशीलता
2: पार पाडले. त्याच्यामुळे मला बरं वाटतं.
0: अच्छा, म्हणजे कंप्लेंट नाहीच आहे.
1: तू शिकायत थी ना तुम्हाली?
2: हा, हे स्त्री फक्त शिकायत आहे की ऑनलाईन बहुत खरेदी करते. कम से कम इंडिया का चीज लो ना. ऑनलाईन क्यों लेते हो?
0: अच्छा, ऑनलाइन खरेदीची आवड आहे.
2: बहुत ज्यादा डेली वो खडा ही रहता. मग ते तुम्हाला तिसरा जेव्हा येईल.
0: आजकालच्या या नवीन पिढीमध्ये आपल्याला हे दिसून येतं की ऑनलाईन खरेदीचं फॅड आहे. पण तुम्हालाही
2: खूप जास्त दिवसभर मोबाईल आणि ते बोलवणं चालूच राहते.
0: हो,
2: बेमतलब खरेदी काय को करते,
0: म्हणजे अननेसेसरी आपण वस्तू घेत असतो.
1: अननेसेसरी कसं? कपडे घेतो.
0: आणि तुम्हाला नाही का तेवढी?
2: मला काही शौक नाही, म्हणजे डागण्याचंही नाही, काही कपड्याचंही नाही. जो है उसमें खुश होते.
0: अरे वा.
2: खाने में भी कोई चॉइस नहीं, घर में जो अच्छा बनता है. मेरे को कोई शौक नहीं.
0: अरे वा. आणि म्हणूनच तुमचं हे सहजीवन एकदम आनंदी आहे.
1: मी तर प्रार्थना करतो हूं की ऐसी औरत सबको मिले. अरे पति खुश रहेगा.
0: नवीन पिढीला काय सांगाल याच्यातनं?
1: नई पीढ़ी को तो हम ये बोल सकते हैं कि अरेंज मैरिज भी अच्छा है, लव मैरिज भी अच्छा है.
0: हाँ.
1: मगर उसमें जो सिलेक्शन होता है उसमें आदमी को केयरफुल रहना बहुत जरूरी है. कारण क्या है कि एक घंटे की मुलाकात में जैसे मैंने इनको देखा, बातचीत भी नहीं हुई मेरी इनकी. उम्मीद तकदीर अच्छी थी कि ये अच्छी है. अदरवाइज दूसरी पल्ले पड़ जाती तो आज 56 साल पूरे नहीं होते मेरे. वो एक चीज है. तो यंग लोगों को मेरा इतना ही कहना है कि शादी करना अच्छी बात है, समय पर शादी करना चाहिए. तो उससे फायदा ये होता है कि जब हम बुढ़े होते रहते हैं या मतलब मिडिल एज में आते हैं, तब तक तो लड़का जवान होकर अपने काम से लग जाता है. अभी मेरे को दो दो पनातू है.
2: पहले सब तीनों शादी बच्चे.
0: अच्छा, म्हणजे सगळ्या जबाबदारीत तुम्ही मुक्त झाला
2: होता, लवकर झाला.
0: जीवन म्हटलं की सुख दुःख संघर्ष हे सगळं आलंच, तर असा एखादा प्रसंग सांगता येईल का ज्यावर तुम्ही दोघांनी मिळून मात केली?
1: ऐसा कोई कठिन आया था क्या कुछ? ऐसा
2: कठिन तो कुछ आया नहीं.

0: आणि असे काही प्रोजेक्ट आहे ते आपण अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो. दोघांना म्हटलं तर बंधने येतात. हा नाही का. एकूणच काय, अत्यंत हसत खेळत एकमेकांना समजून घेत आनंदी सहजीवन आपण अनुभवत आहात आणि हे असंच राहो. आपल्या पुढील वाटचालीसाठी आणि निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभकामना. आज आपण इथे आलात आणि आपल्या आनंदी सहजीवनातून सुखी आयुष्याचा मंत्रच आपण आमच्या श्रोत्यांना दिला, त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. नमस्कार.
1: हमारी तरफ से भी आपको बहुत बहुत धन्यवाद.
2: सहजीवनाची सोन पावले या कार्यक्रमाची कमल सिंग कछुआ आणि सौ शोभाताई कछुआ यांची मंजुषा भास्करवार यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकली. तांत्रिक सहाय्य केलं होतं किशोर वसाके आणि विकास बावने. सादर करते उमेश दुपारे. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे.
3: अरे वा, खूप दिवसांनी.
4: हो यार. अच्छा ऐक, दाढी करण्याचे किती होतील?
3: अहो तेच 60 रुपये.
4: अरे यार, आता फक्त माझ्याकडे 30 रुपये कॅश आहेत.
3: हे बघा, दोन पद्धती आहे. पहिली अर्धी दाढी करून घ्या.
4: आणि दुसरी?
3: अहो डिजिटल पेमेंट करा UPI ने.
4: अरे वा यार, UPI ने तर वाचवलं.
3: एक काम करा, फेशियल पण करून घ्या, डिजिटल पेमेंट करून टाका.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
7: बाबा. आणा 3000.
8: ते कशाला?
7: माझा पॉकेट मनी.
8: अरे आता फक्त 2000 कॅश आहेत.
7: अहो बाबा, बुलेट ट्रेनच्या जमान्यामध्ये बैलगाडी चालवत आहात. डिजिटल पेमेंट वापरा.
8: है
7: नाही हो, सरळ UPI ने पेमेंट करा. सोप आहे.
8: अरे वा, मलाही शिकव आणि तुझे 1000 घेऊन जा.
7: तुमचा मोबाईल द्या.
8: घे घे.
5: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
6: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.

0: आरोग्य हीच खरी संपत्ती आणि या संपत्तीची काळजी घेण्यासाठी
1: मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: 100 बेडेड सह अत्याधुनिक सुविधा
1: सर्व उपचार सेवा मॅमोग्राफी आणि सर्व मेडिकल स्पेशालिटी एकाच छताखाली
0: WCL CGSH रेल्वे PMJY आणि ESIS संलग्न सुलभ उपचार सुविधा उपलब्ध कारण इथे प्रत्येक रुग्ण आपल्या कुटुंबाचा एक भाग आहे
1: आजच भेट द्या मानवटकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल
0: विश्वासाचं ठिकाण
1: आरोग्याची खात्री मानवटकर हॉस्पिटल
2: आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता सकाळचे 11 वाजलेत. मातृत्व दिनानिमित्त वंधत्व या विषयावर डॉक्टर प्राची मेडा यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत ऐकवीत आहोत.
3: श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. श्रोते हो, एकदा एखाद्या मुलीचं लग्न झालं की वेद लागतात ते माता होण्याचे. प्रत्येकच स्त्रीला प्रत्येकच महिलेला असं वाटतं की आपण आई व्हायला हवं. आई म्हणजे माता, जननी, माऊली, ती प्रेमाचे, त्यागाचे आणि वात्सल्याचे मूर्तिमंत रूप असतं. आई मुलांवर निस्वार्थ प्रेम करते, त्यांच्या सुखासाठी आयुष्यभर झटते आणि मार्गदर्शक म्हणूनही राहते. आईला देवाचं दुसरं रूप मानलं गेलं आहे, जी आपल्या मायेच्या कुशीत सुरक्षितता देते. पण श्रोते हो, काही कारणास्तव आज वंध्यत्वाचं प्रमाण जास्ती वाढलेलं आहे. लग्न झाल्यानंतर बरेच वर्ष जर बाहेर राहिलं नाही तर त्याला आपण वंध्यत्व म्हणूया. आज करिअरच्या दृष्टीने किंवा बाकी असे काही कारण आहेत ज्यामुळे ती स्त्री लवकर आई बनू शकत नाही. श्रोते हो, आज आहे मातृत्व दिन, म्हणजेच मदर्स डे, आणि याच अनुषंगाने आज आपण वंध्यत्व या विषयावर चर्चा करणार आहोत. श्रोते हो, हे वंध्यत्व काय आहे, ह्याचं कारण काय आहेत, लक्षणं काय आहेत आणि उपचार पद्धती कशा पद्धतीने करायला हवी हे आज जाणून घेणार आहोत आजच्या या मुलाखतीतून. आणि यासाठी आज आपल्या आकाश

0: आपण स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेले आहे डॉक्टर प्राची मेडा यांना. तर मॅडम, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार मॅम. थँक्यू
2: मॅडम. आजच्या मुलाखतीत आपण वंध्यत्व याविषयी चर्चा करूया आणि आज आपण बघतो आहोत की करिअर असेल वा काही असे कारण असतील ज्यामुळे वंध्यत्व येतं आणि ही खरंच एक मोठा प्रश्न, मोठा समस्या म्हणूया आजच्या काळातले. तर याविषयी आज आपण चर्चा करूया. तर वंध्यत्व म्हणजे नेमकं काय आणि याची व्याख्या काय सांगाल मॅडम आपण?
1: वंध्यत्व म्हणजे ज्याला आपण इन्फर्टिलिटी म्हणतो, म्हणजे जर एक कपल लग्नानंतर एक वर्षाहून जास्ती काळासाठी प्रयत्न करत आहे आणि त्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तशा कपलला आपण वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे असं म्हणतो. परंतु त्यावेळेस जर कपलमधल्या स्त्रीचं वय 35 जास्ती आहे, 35 जास्ती आहे, तर त्यांनी 6 महिने ट्राय करूनही त्यांना प्रेग्नन्सीचा राहत नाही आहे, तर अशा कपल्सला आपण वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे असं म्हणणार.
2: अच्छा मॅडम, यात जसं आपण म्हणतो पुरुष वंध्यत्व, या संदर्भात नेमकं काय सांगाल?
1: हो, आपल्या समाजात हा थोडासा गैरसमज आहे की एखाद्या कपलला जर वंध्यत्व असेल तर मोस्टली

0: 35 जास्ती आहे, 35 जास्ती आहे, तर त्यांनी 6 महिने ट्राय करूनही त्यांना प्रेग्नन्सीचा राहत नाही आहे, तर अशा कपल्सला आपण वंध्यत्व आहे किंवा इन्फर्टिलिटी आहे असं म्हणणार.
1: अच्छा मॅडम, यात जसं आपण म्हणतो पुरुष वंध्यत्व, या संदर्भात नेमकं काय सांगायला?
0: हो, आपल्या समाजात हा थोडासा गैरसमज आहे की एखाद्या कपलला जर वंध्यत्व असेल तर मोस्टली जी फिमेल असते ती असते तिला दोष दिला जातो, पण वंध्यत्वामध्ये 35-40% हे पुरुष ही जबाबदार असतात. म्हणजे जर त्यांच्या वीर्यामध्ये स्पर्म काउंट ज्याला आपण म्हणतो काउंट कमी आहे किंवा गतिमानता कमी आहे, रूप व्यवस्थित नाही आहे ज्याला आपण काउंट मोटिलिटी आणि फॉर्म वीर्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, त्यामुळे पण वंध्यत्व होऊ शकतं. आणि जेव्हा एक कपल ट्राय करत आहे, जसं आपण डिस्कस केलं की एक कपल ट्राय करत आहे आणि त्या पुरुषांमध्ये जर वीर्यामध्ये प्रॉब्लेम आहे आणि त्यांना 1 वर्षाहून जास्ती काळासाठी प्रेग्नन्सी नाही राहत आहे, तर त्याचं कारण पुरुष वंध्यत्व पण असू शकतं.
1: अच्छा, यात मॅडम जसं स्त्री वंध्यत्व देखील म्हणतात, हे नेमकं काय आहे? मग
0: स्त्री वंध्यत्व म्हणजे तिचं बीज व्यवस्थित बनत नाहीये, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाहीये, अंडा व्यवस्थित बनत नाही, किंवा तिच्या ट्यूब्स मध्ये जर काही प्रॉब्लेम आहे, ब्लॉकेजेस आहे, किंवा तिला एंडोमेट्रिओसिस आहे ज्याच्यामुळे क्वालिटी बीजेची कमी झालेली आहे, तर या सगळ्या गोष्टींमुळे तिच्यामध्ये वंध्यत्व होऊ शकतं आणि याला स्त्री वंध्यत्व म्हणतात.
1: अच्छा, तर मॅडम हे जे वंध्यत्व आहे याचं कारण नेमकं काय सांगाल मॅडम?
0: वंध्यत्व याचं पुरुषांमध्येही कारण असू शकतात आणि स्त्रियांमध्येही कारण असू शकतात. स्त्रियांमध्ये मोस्ट कॉमन कारण हे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होतात आणि त्यामधलं मोस्ट कॉमन जे आहे ते PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज किंवा सिंड्रोम. यामध्ये अंडाशयामध्ये जे आहे पाण्याच्या गाठी गाठी बनून अंडाशयावर सूजन येतं, ज्यामुळे बीज व्यवस्थित बनत नाही, ओव्ह्युलेशन व्यवस्थित होत नाही आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही. दुसरे म्हणजे थायरॉइड इश्यू किंवा तिचं प्रोलॅक्टिन रेज्ड असेल तर, किंवा एक कपल ट्राय करताय पण ओव्ह्युलेशन टाइम जेव्हा त्याचं अंडं फुटत आहे तेव्हा तो फक्त 24 तासाहून कमी वेळासाठीच जिवंत असतो, त्याच्यामुळे त्यांचं टायमिंग जर मॅच नाही होत आहे हे कारण असू शकतं की त्यांना प्रेग्नन्सी नाही राहत आहे. किंवा अंडा बनत आहे पण त्यांची गुणवत्ता चांगली नाही आहे किंवा शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नाही आहे. जर मेल्स जे आहे पुरुष जे आहे ते स्मोकिंग, दारू, खर्रा, तंबाखू, काही व्यसनं आहेत किंवा फवारण्या जे शेतकरी करतात त्यामुळे पण शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो आणि या सगळ्या गोष्टींमुळे पण वंध्यत्व होऊ शकतं.
1: अच्छा मॅडम, यात मग अनुवंशिकता देखील कारणीभूत ठरू शकते?
0: हो, अनुवंशिक काही स्त्रियांमध्ये काही पुरुषांमध्ये अनुवंशिक हे पण कारण असू शकतं. स्पेशली ज्यांच्या घरी ज्यांच्या आईचे पिरियड्स पाळी लवकर बंद झाली, 40 मध्येच बंद झालेली आहे, किंवा त्यांच्या बहिणीला एग काउंट अंड्यांची संख्या वेळेच्या आधीच कमी झालेली आहे, म्हणजे त्यांना IVF ची गरज त्यामुळे भासली, अशा स्त्रियांमध्ये त्यांचं अंड्यांची संख्या वेळेच्या आधी कमी होते, ज्याला मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये प्रायमरी ओव्हेरियन इन्सफिशियन्सी असे म्हणतात. तसेच पुरुषांमध्ये पण असू शकते की त्यांच्या फॅमिलीमध्ये जन्मापासूनच शुक्राणूंची संख्या कमी आहे, अझूस्पर्मिया किंवा शुक्राणूंची संख्या 0 आहे, ते जेनेटिक कारण असू शकतात. आणि आता स्टडीजनुसार असं पण लक्षात आलेलं आहे की ज्या महिलांना PCOD आहे तर त्यांच्या पुढच्या जनरेशनला पण PCOD होण्याची शक्यता असते, किंवा त्यांच्या बहिणीला PCOD आहे तर त्यांना पण PCOD होण्याची शक्यता असते, ज्यामुळे बीज व्यवस्थित न बनल्यामुळे वंध्यत्व होऊ शकतं.
1: अच्छा मॅडम, अजून एक इथे विचारावं असं वाटतं की आज आपण बघतो की लग्नाची जी वेळ आहे मुलांची असेल मुलींची असेल, कारण की करिअर त्यानंतर चॉईस आपण म्हणूया, तर यामुळे बरेचदा फरक पडतो आणि उशिरा लग्न होतं, हे देखील कारण ठरू शकतो का?
0: हो, हे देखील कारण ठरू शकतं, कारण जसं जसं वय वाढतं तसं तसं अंड्यांची संख्या आणि गुणवत्ता ही दोन्ही गोष्टी कमी होतात आणि त्यामुळे आपल्या जे समाजात म्हणतात की लवकर लग्न करा, वेळेत लग्न करा, तर ते महत्वाचं आहे कारण त्यामुळे गुणवत्तेवर अंडाणूंच्या गुणवत्तेवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे जर कोणत्या अशा स्त्रिया आहेत ज्या करिअरमुळे आपलं लग्न पोस्टपॉन करू इच्छितात किंवा त्यांच्यावर काही जबाबदारी आहे ज्यामुळे त्या करू नाही शकत आहे आणि तिशी ज्या नंतर होणार आहेत, किंवा त्यांना ऑलरेडी माहिती आहे की त्यांना एंडोमेट्रिओसिस सारखा आजार आहे ज्याच्यामध्ये अंडाणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो, तशा मुलींसाठी एग फ्रीझिंग म्हणजे अंडे फ्रीज करून ठेवणे, जे आजकाल खूप साऱ्या सेलिब्रिटीज कडून पण आपण ऐकलं, ते खूप चांगलं ऑप्शन आहे.
1: मॅडम यासाठी मग तपासण्या वगैरे
0: तपासण्या यासाठी म्हणजे आपलं पिरियडच्या 3 दिवशीला अंड्यांची संख्या

0: फॉलिक्युलर स्कॅन केला जातो आणि इंजेक्शनाद्वारे जेवढे शक्य आहे तेवढे अंडे मोठे करून त्यांना सोनी दिल्यानंतर ते अंडे काढून घेतले जातात
1: आणि त्यांना आपण फ्रीज करतो. म्हणजे ते ज्या रूपात आहे त्यालाच आपण 10 वर्ष किंवा 15 वर्ष त्या स्थितीत ठेवू शकतो. म्हणजे ज्या वेळेस तिला मातृत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, जर ती 35 वर्षाची आहे किंवा 40 वर्षाची आहे आणि तिला आता मातृत्वाचा अनुभव घ्यायचा आहे, पण तिने 10 वर्ष आधी जर आपले एग फ्रीज करून ठेवलेले आहे तर तिच्या अंडाणूंचं एज हे 30च राहणार.
2: अच्छा.
1: त्यामुळे
2: त्या पिरियडमध्ये जरी काढले,
1: हा त्या पिरियडमध्ये जरी तिला 40व्या वर्षी जरी प्रेग्नन्सीचा अनुभव करायचा आहे, पण जर तिने 30व्या वर्षी आपले एग फ्रीज करून ठेवले, तिचं वय भलेही 40 आहे पण तिच्या अंडाणूंचं वय 30 राहणार, त्याच्यामुळे गुणवत्ता ही चांगली राहील. कारण जेव्हा ती 40व्या वर्षी प्लॅन करेल आणि स्वतःचा अंडा तेव्हा युज करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्याच्या गुणवत्तेवर परिणाम होईल. तर तिने फ्रीज करून ठेवलं त्यामुळे तिची गुणवत्ता 30 वर्षाची राहील ज्या वर्षी तिने फ्रीज करून ठेवलं.
2: अच्छा.
1: तर हा खूप चांगला ऑप्शन आहे मुलींसाठी आज मदरहूड आणि करिअर या दोन्ही गोष्टी सांभाळताना.
2: अच्छा. तर मॅडम यात मग उपचार पद्धती कशा पद्धतीने, जसं आपण आता टेस्ट तर सांगितलंच आहे,
1: उपचार पद्धती डिपेंडिंग ऑन की त्या कपलचं वंध्यत्वाचं कारण काय आहे. आज स्ट्रेस वाढलेला आहे, लाईफस्टाईल आपली चांगली नाही आहे, त्यामुळे काही कपल्सला सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस म्हणजे वजन नियंत्रित करणे, स्ट्रेस जो आहे त्यांची एन्झायटी ती नियंत्रित करणे, कारण जेव्हा स्ट्रेसमध्ये असतो आपण तेव्हा कॉर्टिसोल नावाचा स्ट्रेस हॉर्मोन रिलीज होतो, जो आपल्या प्रजनन हॉर्मोन्स आहे FSH LH याला डोक्यातून निघणारे जे प्रजनन हॉर्मोन आहे त्यांना इनिबिट करतं आणि ओव्ह्युलेशन आणि अंडाणू व्यवस्थित बनत नाही, त्याच्यामुळे या एन्झायटी स्ट्रेस आणि लाईफस्टाईल चेंजेस केल्याने आणि सिम्पल टॅबलेट्सनी अँटीऑक्सिडंट ज्यांनी गुणवत्ता वाढते याच्याने पण काही लोकांना प्रेग्नन्सी राहतं. आणि काही लोकांना सिम्पल फॉलिक्युलर स्कॅन म्हणजे की अंडाणू कोणत्या

0: नॅचरल सारखंच आहे. फक्त फरक एवढा आहे की त्यामध्ये हजबंडला शुक्राणू द्यायला सांगतात, लॅबमध्ये ते प्रोसेस होतात, तिथला कचरा काढला जातो, त्यांना कॉन्सन्ट्रेट केलं जातं शुक्राणूंना, आणि त्या वीर्याला आपण गर्भाशयाच्या आत सोडतो जेणेकरून ते लवकर स्त्री बीजाला मिळतील आणि एम्ब्रियो म्हणजे बाळ तयार होईल.
1: अच्छा,
0: तर ही एक खूप सिम्पल आणि लो कॉस्ट प्रोसिजर आहे. आयव्हीएफ एवढी महाग नाही आहे. फक्त या प्रक्रियेसाठी ट्यूब ओपन राहणे हे महत्वाचे आहे, अंडा बनणे हे महत्वाचे आहे. आणि फार कमी लोकांना, म्हणजे 10% लोकांना खरंच आयव्हीएफची गरज असते, ज्यांच्या ट्यूब्स दोन्ही ब्लॉक आहेत किंवा त्यांनी परत आयुआय करूनही, 4 ते 5 आयुआय करूनही सक्सेस येत नाही आहे, किंवा त्यांचं खूप काळासनं ते प्रयत्न करत आहेत, लग्नाला बरीच वर्ष झालेली आहेत, बाकी नॅचरल ट्रीटमेंट करून बघितले तरी काही सक्सेस रेट नाही आहे, किंवा शुक्राणूंची संख्या आणि गतिमा फारच कमी आहे, शुक्राणूंची संख्या 5 मिलियननी कमी आहे, गतिमता खूपच खराब आहे, अशा वेळेस अशा कपलला खरंच आयव्हीएफची गरज आहे.
1: जसं आपण ट्यूब ओपन हा विषय आता निघाला, तर एक जर ओपन असेल आणि एक क्लोज असेल तर मग बाळ होऊ शकतो का?
0: एक जरी ओपन असेल तरी बाळ होऊ शकतं, कारण ज्या साईडची ओपन आहे त्यावेळेचा जो अंडा फुटेल त्यावेळेस, तर त्यावेळेस तो शुक्राणू आणि अंडा मिळून ट्यूबनी प्रेग्नन्सी राहू शकते.
1: अच्छा बरं, तर स्त्रीला किंवा पुरुषांना जर कोणता आजार असेल त्यात मग ही वंध्यत्व जी आपण प्रोसेस आता सांगितली त्यात काही अडचणी येऊ शकतात का मॅडम?
0: आजार कोणता आहे मॅडम त्याच्यावरून, काही काहींना जेनेटिक आजार असतात ज्याच्यामुळे गुणवत्तेवर परिणाम होतो.
1: अच्छा,
0: शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि अंडाणूंच्या पण गुणवत्तेवर असा काही जेनेटिक आजार आहे तर मग त्यांच्यासाठी डोनर ऑप्शन अवेलेबल आहेत. म्हणजे ती ते जे जीन्स आहे जर त्यांच्या हेरिडिटरी जीन्स मध्ये आहे आणि ते पुढच्या येणाऱ्या जनरेशन मध्ये किंवा पुढच्या येणाऱ्या त्यांच्या बाळांमध्ये यायला नाही पाहिजे, म्हणून डोनर ऑप्शन्स म्हणजे डोनर अंडाणू आणि डोनर शुक्राणू हा पण ऑप्शन अवेलेबल आहे, आणि ते हा घेऊन पण स्वतःच मातृत्व किंवा त्याचं बाळ हे अनुभवू शकतात.
1: मॅडम या सगळ्या सोयी चंद्रपूरमध्ये उपलब्ध आहेत?
0: हो, या सोयी चंद्रपूरमध्ये उपलब्ध आहेत.
1: मॅडम जसं आजची जी परिस्थिती आपण बघतो आहोत, मग अशीच आपण बोललो, किंवा जीवनशैली आजची जी बदललेली आहे, ऑफिस वर्क असेल, म्हणजे भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या कारणीभूत बाकीच्याही आजारांना ठरतात, वंध्यत्वासाठी देखील हे कारणीभूत ठरू शकतात का?
0: हो हो, नक्कीच. जीवनशैलीचा खूप मोठा प्रभाव हा आपल्या वंध्यत्वावर, आपल्या शुक्राणूंच्या गुणवत्तेवर आणि अंडाणूंच्या गुणवत्तेवर पडतो. म्हणून लाईफस्टाईल चांगली ठेवणे, म्हणजे की हेल्दी फूड खाणे, जंक फूड पासून दूर राहणे, कारण आज इंटरनेट आणि इझिली मोबाईलनी आपण 10 सेकंदात किंवा 10 मिनिटात आपण ऑर्डर करू शकतो, आणि बाहेर जाण्याचं प्रमाण आणि सेलिब्रेशन आधीपेक्षा खूप वाढलेलं आहे, त्याच्यामुळे बाहेर जाऊन खूपदा प्रोसेस्ड फूड, जंक फूड जास्त खाण्यात येतं, तर त्यामुळे या सगळ्या गोष्टींमुळे आजारांची संख्या जशी वाढलेली आहे तशी वंध्यत्वाची पण पर्सेंटेज वाढलेला आहे. त्याच्यामुळे लाईफस्टाईल चांगली ठेवणे आणि ऑफिस वर्कमुळे आपण स्वतःसाठी, स्वतःच्या एक्सरसाइजसाठी वेळ नाही करत, एक कारण ठरून गेलेलं आहे की मला वेळ नाही आहे, पण स्वतःसाठी कमीत कमी 1/2 तास ते 45 मिनिट वेळ काढून एक्सरसाइज करणे हे फार महत्वाचे आहे. डाएटमध्ये इन्फर्टिलिटी आणि वंध्यत्वाच्या हिशोबाने अँटीऑक्सिडंट रिच फूड, म्हणजे की अक्रोड झालं, बदाम झालं, जवस जे आपल्या जवसाची चटणी आहे ती, त्यानंतर सीड्स, डिफरंट सीड्स मिळतात, चिया सीड्स, सनफ्लावर सीड्स, फ्लॅक्स सीड्स, या आपल्या आहारामध्ये समाविष्ट करणे, व्हिटॅमिन सी रिच फूड जसं निंबू, संत्रा, या सगळ्या गोष्टींचा समावेश करणे हे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा मॅडम, या वंध्यत्वासाठी आपला फॅमिली सपोर्ट, कुटुंबाचा सपोर्ट किती महत्वाचा ठरतो? तसं बघितलं तर आज आपण बघतो की मुलं मुली बाहेर असतात, कुटुंबापासून दूर असतात, पण मेंटल सपोर्ट असेल किंवा या गोष्टींसाठी तर फार महत्वाचं वाटतं, नाही का?
0: नक्कीच फॅमिली सपोर्ट खूप महत्वाचं आहे, कारण बाहेर असल्यामुळे स्ट्रेस फॅक्टर हा वाढलेला आहे, तर त्यांना इमोशनल सपोर्ट देणे की तुम्ही प्रयत्न करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, आणि योग्य डॉक्टरांकडे दाखवा. प्रत्येक इन्फर्टिलिटी कपल, प्रत्येक वंध्यत्व कपलची जर्नी वेगळी आहे. आपण बघतो की याचं पहिल्या महिन्यातच आम्ही बघतो आमच्याकडे पेशंट येतात, कोणाला पहिल्या महिन्यातच प्रेग्नन्सी राहते, कोणाला वेळ लागतो.
1: बरोबर.
0: जरी त्या दोघांचं डायग्नोसिस जरी सेम असलं तरी कोणाला कधी वेळ लागतो, कोणाला प्रेग्नन्सी लवकर राहते. पण तशा वेळेस जर फॅमिली खूप प्रेशराईज करत असेल, स्पेशली आपण स्त्रियांना खूप जास्ती म्हटलं जातं की तू जबाबदार आहे, तू जबाबदार आहे, ते न करता जर फॅमिलीचा सपोर्ट राहिला तर मला असं वाटतं की विज्ञान खूप प्रगत झालेलं आहे आणि सक्सेस रेट प्रेग्नन्सीचा वंध्यत्वाचा खूप वाढलेला आहे. तर नक्कीच पेशन्स ठेवल्याने नक्कीच वंध्यत्व कपल यावर मात करून मातृत्व अनुभवू शकतात.
1: नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम. आपण जसं आताच आपला विषय निघाला की करिअर संदर्भात आजकालची मुलं फार म्हणजे त्यांना हवं असतं ते आणि त्याच मागे असतात, तर आजच्या काळात जसं करिअर आणि मदरहूड यामध्ये बॅलन्स कसा काय साधता येईल?
0: करिअर आणि मदरहूड बॅलन्स करणं खूप इम्पॉर्टंट आहे. पण जर तुमचं एज जसं 28-29 येत आहे तर तुम्ही नक्कीच तोपर्यंत मॅरेजचा विचार किंवा तुम्ही ऑलरेडी लग्न झालेलं आहे तर खूप लोकांना पेशन्स पाहिजे असतो, काही ट्राय नसतं करायचं. पण तुमच्या एजनुसार डिसिजन घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि जर तुम्ही पोस्टपोन करणार असाल प्रेग्नन्सी तर प्री कन्सेप्शनल काउन्सिलिंग म्हणजे तुमची अंडाणूंची संख्या ठीक आहे का, एमएस ठीक आहे का, आपण प्रेग्नन्सी किती वर्ष पोस्टपोन करू शकतो, आपल्यामध्ये काही हॉर्मोनल इश्यू तर नाही आहे, थायरॉइड तर नाही आहे, प्रोलॅक्टिन तर नाही आहे आणि बाकी काही आजार जसं एंडोमेट्रिओसिस तर नाही आहे, हे सगळं चेक करून नंतर तुम्ही प्रेग्नन्सी पोस्टपोन करण्याचं डिसिजन घ्या. जर असे काही रिस्क फॅक्टर असतील तुम्हाला तर तुमच्या फर्टिलिटी स्पेशालिस्टशी डिस्कस करून मग तुम्ही पोस्टपोन करा. आणि ज्या स्त्रियांना करिअरमुळे प्रेग्नन्सी पोस्टपोन करायची आहे, फॉर एक्झाम्पल 35 नंतर करायचं आहे किंवा फॅमिली इश्यूजमुळे आणखी प्रेग्नन्सी काही जबाबदाऱ्यांमुळे मॅरेज पोस्टपोन होत आहे, तर आपण जसं डिस्कस केलं त्यांच्यासाठी एग फ्रीझिंग हा खूप चांगला ऑप्शन आहे. तर वेळेत डिसिजन घेणे आणि तज्ञांचं मत घेणं हे कधी पण चांगलं.
1: नक्कीच मॅडम. आणि तुम्ही जसं आताच म्हणालात की वेळ डिसिजन घेणं किंवा मगाशी आपला जो विषय निघाला की त्या एजमध्ये प्रॉपर एज याच्यासाठी किती असावी?
0: प्रॉपर एज 25-33-34 ही अप्रोप्रिएट एज आहे जेव्हा एका कपलने डिसिजन घ्यायला पाहिजे की त्यांना प्रेग्नन्सी ठेवायची आहे. ऍटलीस्ट 30 आत, नाहीतर अर्ली 30-33 पर्यंत. 35 नंतर कॉम्प्लिकेशन वाढतात.
1: अच्छा मॅडम, जसं आपण कारण भरपूर बघत आहोत तर यात पीसीओएस मुळे देखील प्रेग्नन्सी मध्ये काही अडचणी येऊ शकतात का?
0: हो, पीसीओएस मध्ये अडचणी येऊ शकतात. पीसीओएस म्हणजे काय? तर अंडाणूंमध्ये छोट्या छोट्या पाण्याच्या सिस्ट बनतात ज्यामुळे अंडाशया सूज येऊन जाते आणि पितीचे पिरियड्स इरेग्युलर होतात, स्थूलता वाढते, वजन वाढते, चेहऱ्यावर मुरूम किंवा पिंपल्स येऊ शकतात, हेअर फॉल होतो. या सगळ्या गोष्टींमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे अंडाणू व्यवस्थित बनत नाही किंवा तिचे पिरियड्स 3-3 महिन्याला येतात, तर कपलला कळत नाही की ओव्ह्युलेशन टाइम काय आणि कधी रिलेशन्स प्लॅन करायला पाहिजे. तर या सगळ्या गोष्टींमुळे वंध्यत्वाचा सामना पीसीओएस पेशंटला करावा लागू शकतो. पण सिम्पल ट्रीटमेंट, लाईफस्टाईल चेंजेस, डाएटनी ते नक्कीच यावर मात करू शकतात आणि प्रेग्नन्सी अनुभवू शकतात.
1: अच्छा, तर मॅडम या वंध्यत्वची जी आपण ट्रीटमेंट करतो यामध्ये पेशन्स किती महत्वाचं आहे असं आपल्याला वाटतं?
0: पेशन्स खूप महत्वाचा आहे कारण वंध्यत्वामुळे ऑलरेडी कपल खूप अँक्शियस झालेले असतात, खूप स्ट्रेसमध्ये असतात आणि त्यामुळे या एन्झायटी आणि स्ट्रेसमुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जास्ती वाढतो. एका महिन्यामध्ये जो आपला दिसतोय की या सायकलमध्ये जो अंडा रिलीज होत आहे ऍक्च्युली तो 90 दिवसाआधी बनलेला आहे. त्यामुळे जे आपण ट्रीटमेंट देणार, अँटीऑक्सिडंट देणार ज्यांनी गुणवत्ता वाढत आहे त्याला थोडा वेळ लागणार.
1: अच्छा,
0: त्यामुळे पेशन्स ठेवणे आणि पॉझिटिव्हिटी ठेवणे हे फार महत्वाचं आहे आणि स्ट्रेस घेऊन ते स्वतः हॉर्मोनल इम्बॅलन्स आणखी वाढवत आहे. जसं आपण आधी पण डिस्कस केलं की काही कपल्सला 1-2 महिन्यातच राहते, असे पण आमच्याकडे कपल्स आहेत ज्यांना 6व्या सायकलमध्ये प्रेग्नन्सी राहिली पण त्यांचा ती पॉझिटिव्हिटी होती, ते विश्वास होता ज्याने त्यांना नॅचरल इम्पल ट्रीटमेंटनी पण प्रेग्नन्सी राहिली. नाही तर ते खूप जास्ती अँक्शियस होऊन जातात तर डॉक्टर्स पण मग त्यांना त्यांची एन्झायटी बघून खूप सारे असे पण आहेत की त्यांना मग पुढचे स्टेप्स घ्यायला लागतात जसं की आयुए आयवीएफ. पण जर त्याची गरज नसेल तर पहिले ऍटलीस्ट 6 महिने नॅचरल सिम्पल ट्रीटमेंटनी ट्राय करायला पाहिजे आणि जर गरज आहे तर त्या हिशोबाने डॉक्टर तुम्हाला सांगतीलच की पुढच्या स्टेप्स घ्या.
1: अच्छा मैडम, मगाशी जसं एग फ्रीझिंग संदर्भात आपण चर्चा केली, तर हे नेमकं काय आहे?
0: एग फ्रीझिंग म्हणजे ज्या एजमध्ये तुम्ही एग फ्रीझिंगचा डिसिजन घेताय, फॉर एक्झाम्पल अर्ली 30s मध्ये किंवा लेट 25 मध्ये, 27-28 मध्ये जर तुम्हाला वाटत आहे की आपली प्रेग्नन्सी खूप काळ पोस्टपोन होऊ शकते, 35 नंतर पोस्टपोन होऊ शकते, किंवा ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे की त्यांच्या घरी आईचे पिरियड्स लवकर बंद झालेले आहे, 40

0: मध्येच बंद झालेल्या आहे. किंवा त्यांच्या बहिणीला आयव्हीएफ लागलं लो एएमएच मुळे, तिची अंडाणूंची संख्या कमी होती, किंवा तिला ऑलरेडी माहिती आहे की मला एंडोमेटोसिस सारखा आजार आहे ज्याच्यामुळे ज्या अंडाणूंची गुणवत्ता वेळेनुसार कमी होईल, किंवा काही कारणास्तव किमोथेरपी घ्यावी लागत आहे पेशंटला, रेडिओथेरपी घ्यावी लागत आहे आणि पुढे जाऊन या सगळ्या गोष्टींमुळे तिचे अंडे खराब होतील, अशा वेळेस ती त्या किमोथेरपी रेडिओथेरपीच्या आधी आपले अंडाणू काढून त्यांना त्या एजमध्ये, ज्या एजमध्ये ते अंडाणू काढले त्या एजमध्ये आपण फ्रीझ करून ठेवू शकतो. म्हणजे की काय, त्यांना आपण स्टोर करतो आणि ते तसेच्या तसे त्या एजमध्येच राहतात आणि 10 वर्षांनंतर फॉर एक्झाम्पल त्यांना मातृत्व अनुभवायचं आहे तर ते अंडाणू काढून त्या बीजेचा वापर करून ती प्रेग्नन्सी होऊ शकते.
1: अच्छा मॅडम, ही पण सोय आपल्या इथे उपलब्ध आहे का?
0: हो.
1: अच्छा मॅडम, जसं आपण बरेचदा बघतो की रिपीटेड मिसकॅरेजेस होत असतात बरेचदा, आता स्ट्रेसमुळे असेल किंवा जसं आपण विषय मगाशी घेतला की जीवनशैलीमध्ये बराच आज बदल आलेला आहे, तर आपण या संदर्भात काय सांगाल? असं बरेचदा होत असताना नेमका काय करावं?
0: रिपीटेड मिसकॅरेज हे पण एक वंध्यत्वाचा प्रकारच आहे आणि याचे खूप सारे कारण असू शकतात, ते आपल्याला पेशंटच्या डिटेल हिस्ट्रीवरून कळेल. खूपदा जर शुक्राणूंची किंवा अंड्याची गुणवत्ता चांगली नसेल, जसं आमच्याकडे एक पेशंट होता की प्रेग्नन्सी राहत होती पण हस्बंड खर्रा किंवा तंबाखू बऱ्याच वर्षापासून खात होता, ज्याच्यामुळे शुक्राणूंची गुणवत्ता चांगली नव्हती. सिम्पल ट्रीटमेंटनी त्यांना प्रेग्नन्सी राहिली आणि ती 9 महिन्यापर्यंत गेली. किंवा जर तिला फायब्रॉइड आहे किंवा गर्भाशयाच्या आतमध्ये पॉलिप आहे किंवा सेप्टम आहे म्हणजे गर्भाशयामध्ये पडदा आहे, यामुळे पण वारंवार अबॉर्शन होऊ शकतात. किंवा गर्भाशयाचं मुख छोटं आहे ज्याच्यामुळे प्रेग्नन्सी तर राहत आहे पण 4-5 महिन्यात बाळ बाहेर निघून जाते, अबॉर्शन होते. तर त्याचं कारण शोधणे आणि त्या हिशोबाने ट्रीटमेंट करणे हे महत्वाचे आहे. जर आपण हाच खूपदा कपल विचार करतात प्रेग्नन्सी राहते तर बघूया, त्याच्यामुळे बराच काळ निघून जातो आणि त्यांचं वय वाढून जातं आणि परत गुणवत्ता अंडाणूंची कमी होते.
1: अगदी.
0: तर वेळेत उपाययोजना करणे आणि प्रॉपर डॉक्टरकडे जाणे हे तेवढंच महत्वाचं आहे.
1: अच्छा मॅडम, आयव्हीएफ संदर्भात आपण काय सांगाल? बरेच गैरसमज असतात तर
0: आयव्हीएफ बाबत लोकांमध्ये बरेच गैरसमज आणि भीती आहे, पण आयव्हीएफ ही सायन्सद्वारे खूप प्रगत झालेला आहे, चांगली टेक्निक आहे आणि प्रत्येकाला आयव्हीएफची गरज नाही आहे. जसं आपण डिस्कस केलं की काही लोकांमध्ये खरंच आयव्हीएफची गरज आहे, जसं की ज्यांची शुक्राणूंची संख्या ज्या पार्टनर्समध्ये 5 मिलियनहून कमी आहे, गतिमानता फार कमी आहे, किंवा त्यांना बऱ्याच वर्ष लग्नाला होऊन त्यांनी नॅचरल ट्रीटमेंट ट्राय केलेली आहे, आयव्ही पण ट्राय केलेले आहे पण फेलियर झालेले आहे, अशा लोकांना खरंच आयव्हीएफची गरज आहे. आणि आयव्हीएफ मधनं होणारे बी हे नॉर्मल बेबी सारखेच हेल्दी असतात, तर त्याच्यामुळे ही जी भीती आहे की आयव्हीएफने बेबी झाला तर तो एबनॉर्मल राहील का किंवा त्याच्यामध्ये काही एबनॉर्मॅलिटी राहील का, तर असं काही नाही. आणि ही पण भीती असते की आयव्हीएफचा सक्सेस रेट आधी होता पण आज तो जवळपास 65-70% पर्यंत गेलेला आहे, त्याच्यामुळे ही सुरक्षित टेक्निक आहे.
1: अच्छा मॅडम, कोणताही आजार म्हटलं किंवा बाकीच्या बऱ्याच गोष्टी अशा म्हटल्या की गावाकडला भाग आणि शहराकडील भाग आपण बरेचदा बघतो की बऱ्याच याच्यामध्ये फरक पडतो, तर गावाकडील लोकांना जे इन्फर्टिलिटीज होत नाही किंवा शहरामधील लोकांनाच हा त्रास होतो, यात देखील बऱ्याच समज गैरसमज, काय सांगाल मॅडम?
0: हो, शहरामधल्या लोकांना फक्त इन्फर्टिलिटी होते आणि गावामधल्या नाही असं नाही. जसं आपण आधी पण डिस्कस केलं की शेतकरी जे गावामध्ये फर्टिलायझर्स वापरतात त्याचा केमिकलचा जो इफेक्ट आहे तो पण शुक्राणूंवर पडतो, की खर्रा दारू तंबाखू ह्या सगळ्यांचं सेवन गावामध्ये पण होतं, त्याच्यामुळे शुक्राणूंवर परिणाम होतो आणि गावातल्या लोकांना पण पीसीओडी किंवा हॉर्मोनल थायरॉइड इश्यू हे सगळं काही होतात. फक्त फरक या आहे की गावातल्या लोकांना याची लज वाटते, डॉक्टर पर्यंत ते लवकर पोहोचू शकत किंवा ते विचार करतात की आणखी का थांबूया, त्यामुळे त्यांना प्रॉपर डॉक्टर पर्यंत पोहोचायला वेळ लागतो. ते दाखवतही असतील परंतु जे त्यांना दाखवत आहेत ते फर्टिलिटी स्पेशालिस्ट नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना प्रॉपर गायडन्स जो आहे तो मिळत नाही आणि बराच काळ लोटून गेल्यामुळे जर असं वेळ खूप निघून गेलं तर गुणवत्ता ही खराब होते आणि जे आपले रिझल्ट मिळायला पाहिजे ते प्रॉपर मिळत नाही. पण आजकाल गावातलेही लोक येतात दवाखान्यात आणि ते पण त्याचा लाभ घेतात, तर अवेअरनेस वाढत आहे, तर ही एक चांगली गोष्ट आहे.
1: नक्कीच. तर मॅडम, आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल?
0: मी हेच सांगेल की वंध्यत्वाची लाज बाळगू नका. जसं आपण

0: बाकीच्या बिमारांना जसं आपण तोंड देतो, तो डेंग्यू असो, मलेरिया असो, बीपी असो, तसंच वंध्यत्व ही सुद्धा एक बिमारी आहे आणि त्याचे डॉक्टर असतात. तुम्ही प्रॉपर डॉक्टरांकडे जा, त्यांचं गायडन्स घ्या आणि वेळेत खूप काळ नसेल राहत तर खूप काळ वाट बघू नका. कारण जर तुम्ही वेळ खोया घालवला, तुमचं वय निघून गेलं, तर गुणवत्तावर परिणाम होतो आणि रिझल्ट जसे मिळायला पाहिजे तसे मिळत नाही. आणि फर्टिलिटी टिप्स साठी हेल्दी लाईफस्टाईल, जंक फूड टाळा, एक्सरसाइज साठी वेळ काढा, तुमच्या डाएटमध्ये अँटीऑक्सिडंट म्हणजे बदाम, अक्रोड, जवस, हिरव्या पालेभाज्या, व्हिटॅमिन सी साठी निंबू, संत्र हे असायला पाहिजे. स्ट्रेस रिलीफ करण्यासाठी मेडिटेशन, योगा हे महत्वाचं आहे. दारू, तंबाखू, अल्कोहोल या सगळ्या गोष्टींपासून मेल्सनी दूर राहायला पाहिजे. डिसिजन्स लवकर घ्या. मातृत्व हा एक सुंदर प्रवास आहे आणि प्रत्येक बाईचं हे स्वप्न असतं की तिने एकदा तरी मातृत्व अनुभवावं. आणि या मातृत्व दिनाच्या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू शकते की तुम्ही पेशन्स ठेवा आणि प्रॉपर मार्ग आणि प्रॉपर डॉक्टरकडे जा. नक्कीच तुम्ही प्रेग्नन्सीचा अनुभव घेऊ शकता. सर्व महिलांना ज्या मातृत्वाचा आनंद घेत आहे आणि ज्यांना आनंद घ्यायचा आहे आणि ते या मार्गावर आहे, प्रत्येकाचा मार्ग हा वेगळा असू शकतो. काही कपल्सला लवकर रिझल्ट मिळतो, काहींना वेळ लागतो, पण पेशन्स ठेवा आणि नक्कीच सायन्सच्या सहाय्याने तू मातृत्वाचा आनंद घेऊ शकतो. दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
1: नक्कीच मॅडम, खरंच खूप छान सांगितलं मॅडम आपण. आणि आज आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि अतिशय उपयुक्त माहिती या वंध्यत्वा संदर्भात, IVF संदर्भात आपल्या श्रोत्यांना सांगितली, त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद मॅडम.
2: तर श्रोते हो, आज आहे मदर्स डे, मातृदिन. श्रोते हो, कुठेही न मागता भरभरून मिळालं दान म्हणजे आई. श्रोते हो, विश्वातील सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आईची कुशी असते. म्हणतात ना, देव सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही आणि म्हणूनच त्याने आईला निर्माण केलं. श्रोते हो, थोडक्यात सांगायचं झालं तर आई म्हणजे अनकंडिशनल लव, न सांगता समजून घेणारी, न सांगता डोळ्यातलं आणि ओळखणारी, सगळं कळतं तिला, ती म्हणजे आई. तुम्हा सर्व महिलांना, सर्व मातांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देऊन मी कार्यक्रमात निरोप घेते आहे. नमस्कार.
3: मातृदिनानिमित्त वंधत्व या विषयावर डॉक्टर प्राची मेडा यांची हेमा बहादे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी चंद्रपूरचं प्रसारण 103 मेगाहर्ट्स FM ध्वनीलहरींवर. आता सकाळची 11:30 झाली आहेत. ऐकू चित्रपट संगीत. नमस्कार श्रोते हो, चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात मी रेवती केलवार आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आई हा शब्द छोटासा असला तरी त्यामागे संपूर्ण जग सामावले असतं. माया, प्रेम, त्याग, सहनशीलता आणि निस्वार्थ भावना यांचं मूर्त रूप म्हणजे आई. प्रत्येकाच्या आयुष्यात आईचं स्थान सर्वात श्रेष्ठ असतं. ती आपल्या मुलांसाठी आयुष्यभर कष्ट करते, त्यांना संस्कार देते आणि प्रत्येक संकटात त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी राहते. अशा महान मातृत्वाला सन्मान देण्यासाठी दरवर्षी मे महिन्याच्या 2 रविवारी मदर्स डे साजरा केला जातो. मदर्स डे साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं. आई आपल्या मुलांसाठी आनंदासाठी स्वतः सुखाचा त्याग करते. मुलाला लहानपणापासून मोठं होईपर्यंत ती प्रेमाने सांभाळते.

मुलांच्या प्रत्येक यशामध्ये तिचा मोठा वाटा असतो. मुलं आजारी पडली की ती रात्रभर जागते. मुलं दुःखी असली की ती स्वतः दुःख सहन करून धीर देते. तिचं प्रेम निस्वार्थ आणि निरपेक्ष असतं.

श्रोते हो, आई ही मुलांची पहिली गुरु असते. बोलायला, चालायला, चांगले संस्कार आत्मसात करायला ती शिकवते. जीवनात योग्य अयोग्य याची जाणीव करून देण्यासाठी आई मदत करते. तिच्या शिकवणीमुळेच माणूस चांगला नागरिक बनतो. म्हणूनच आईला देवापेक्षाही मोठं स्थान दिलं जातं. आजच्या आधुनिक आणि धावपळीच्या जीवनात अनेक माणूस आपल्या काम इतका व्यस्त होतो की आईसोबत मन मोकळा वेळ घालवणंही कमी होतं. मदर्स डे हा दिवस आईच्या त्यागाची आठवण करून देतो. या दिवशी अनेक जण आपल्या आईला शुभेच्छा देतात, भेटवस्तू देतात, तिच्यासोबत वेळ घालवतात आणि तिच्यासाठी खास जेवणही बनवतात. काही जण सोशल मीडियावर भावना व्यक्त करतात. पण आईसाठी सर्वात मोठी भेटवस्तू म्हणजे मुलांचं प्रेम, आदर आणि तिच्याबद्दलची काळजी.

श्रोते हो, आई ही घरात आत्मा असते. तिच्या मायेने घराला उब मिळते. ती संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवते. तिच्यामुळेच घरात आनंद, प्रेम आणि समाधान टिकून राहतं. आई नसलेलं घर कितीही सुंदर असलं तरी त्यात जिव्हाळा नसतो. आपल्या आयुष्यातील प्रत्येक यशामागं आईचं कष्ट, तिच्या प्रार्थना, तिचे आशीर्वाद दडलेले असतात. मला मोठं करण्यासाठी ती किती त्याग करते हे शब्दातही सांगता येत नाही. अनेक वेळा ती स्वतःच्या इच्छा पूर्ण ठेवते, पण मुलांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. म्हणतात ना, आई म्हणजे मायेचा सागर, प्रेमाचा अखंड झरा. आई म्हणजे मायेचा सागर, प्रेमाचा अखंड झरा. तिच्या कुठ मिळते शांती, तिच्या विना जीवन अधुरा, तिच्या विना जीवन अधुरा.

श्रोते हो, आपल्या आयुष्यात असलेलं आईचं योगदान मौल्यवान आहे. त्याची कशाही किंमत केली जाऊ शकत नाही. मदर्स डे हा आपल्या सर्वांसाठी अतिशय संस्मरणीय आणि आनंदाचा दिवस आहे. आई असेल तर तुमच्याकडे जगातील सर्वात मोठा खजिना आहे. ज्याला आई आहे त्याच्याकडे सर्व काही आहे. ज्याला आई नाही त्याच्याकडे कितीही पैसा असू दे तो सर्वात गरीब आहे. आपल्या सर्वांच्या आयुष्यात आईविषयी इतक्या भावना असतात, तिच्याविषयी आपण पूर्णपणे एकटं होऊ शकतो. आपल्या इच्छा, सवयी, छंद, स्वभाव, स्वप्न हे सर्व आपल्याला आईने दिलेलं असतं. आईचं प्रेम, ममता आणि समर्पण यामुळेच आपण जीवनात माणूस म्हणून घेण्यास पात्र ठरतो. उठणं, बसणं, चालणं या पद्धती सर्व आईनंच शिकलेलं असतं. आईच आपल्यातील माणूस की बाहेर आणते आणि आपल्या मानवतेच्या साच्यात बसवते.

श्रोतो, आईचं ऋण कोणालाही फेडता येत नाही, पण तिच्या वृद्धापकाळात तिची काळजी घेणं, तिचा सन्मान करणं आणि तिच्यासोबत प्रेमानं राहणं हे प्रत्येक मुलाचं कर्तव्य आहे. कारण आई ही फक्त एक व्यक्ती नसते, ती आपल्या संपूर्ण आयुष्याचा आधार असते. शेवटी एवढंच म्हणसं वाटतं, देव प्रत्येकाच्या घरी जाऊ शकत नाही म्हणून त्याने आई मान केली. जगातील सर्व मातांना मदर्स डेच्या मनपूर्वक शुभेच्छा. आई आहे म्हणूनच आयुष्य सुंदर, सुरक्षित आणि प्रेमानं भरलेलं आहे.

हो याबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या चंद्रपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला. आता दुपारचे 12 वाजलेत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. मैत्रिणींनो, डोळ्यांना बोलता जरी येत नसलं तरी राग, लोभ, आनंद, दुःख, नाराजी, तिरस्कार, प्रेम आणि एखाद्या विषयीचं मत हे सर्व मात्र चांगलंच दाखवता येतं. यालाच डोळे बोलके आहेत असं म्हटलं जात असावं कदाचित, पण ते भाव आपल्याला ओळखता आले पाहिजेत हे मात्र निश्चित. मग त्यासाठी आपण मनकवडं असावं लागतं. तिथे शब्दांची गरज नसते, गरज असते ती समोरच्याला फक्त पाहता क्षणी वाचता येण्याची. या विचारासह मैत्रिणींनो गळूयात आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत आपण सुरुवातीला ऐकूयात विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदरगे यांची

0: सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. मैत्रिणींनो नमस्कार. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या टीकेत असतो आणि या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर ज्या आपल्या मैत्रिणी समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण कसं करता येईल यासाठी आपल्या आकाशवाणीवरील कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रयत्नरत असतो. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आपण प्राध्यापिका उर्मिला प्रकाशराव भांदर्गे यांना स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे. समुपदेशक म्हणून त्या आज कार्य पार पाडत आहेत. तेव्हा सर्वप्रथम मॅडम आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद मॅडम.
0: मॅडम, तुम्ही सध्या एक समुपदेशक म्हणून जबाबदारी पार पाडत आहात आणि आपण बघतोय की सध्या प्रत्येक गोष्टींच्या बाबतीत समाजात अनेक समस्या आहेत. मग त्या पालकत्वाच्या आहेत, बालकांच्या आहेत, प्रौढांच्याही आहेत, मानसिक विषयी आहेत, मानसिक आजारांविषयी आहेत. त्या व्यतिरिक्त वैयक्तिक जे नातेसंबंध आहेत, मैत्रीचे संबंध आहेत, ते दृढ करण्यासाठी आहेत. ही जी वेगवेगळी मानसिक आंदोलनं किंवा मानसिक क्रियाला जीवनामध्ये घडत असतात त्यात आज आपण बघतोय की खूप मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी एका समुपदेशकाची भूमिका आहे, ती अतिशय महत्वपूर्ण अशी भूमिका आहे जी की तुम्ही सध्या अतिशय हिरहिरीने पार पाडत आहात. आणि आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्तम पालकत्व कसं आजच्या पालकांनी निभवावयास हवं याविषयी आपल्याला आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून योग्य असं मार्गदर्शन आपल्या मैत्रिणींपर्यंत पोहोचवायचं आहे. विशेष बालकांसाठीही असणारं तुमचं कार्य खरोखर खूप महत्वपूर्ण असं आहे. त्या दृष्टिकोनातून मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारावा असा वाटतो की विशेष बालकांचं पालकत्व सांभाळत असताना पालकांनी कशा प्रकारे ती जबाबदारी उत्तमरित्या सांभाळणं आणि पार पाडणं आवश्यक आहे. बरं,
1: आता यामध्ये उत्तमरित्या पालकांचं पालकत्व इथं मुलांच्या विकासासाठी उपयोगी पडावं यासाठी विशेष बालकांच्या पालकांनी स्वतःला ज्या वेळेमध्ये त्यांनी स्वतःला गुंतवलेले त्या वेळेतून स्वतःला फ्री करणं गरजेचं आहे. कारण त्यांचा 24 तासांचा वेळ त्यापैकी किमान 17 ते 18 तासांचा वेळ हा पालकांचा त्यांच्या मुलासाठीच लागावा. कारण प्रत्येक वेळ प्रत्येक सिच्युएशन जो बदल आहे मायक्रो लेवलचा मुलांमध्ये होणारा जो बदल आहे बदल काउंट करणं आणि बदल काउंट करून दुसऱ्या स्टेज पर्यंत नेणं हे एक थोडंसं बाय ऑब्झर्वेशनचं काम असतं. म्हणून मुलांसाठी पालकांनी आपला भरपूर वेळ द्यावा ह्या पालकांचा याचा अर्थ नाही की आपण जे काही करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही. तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालक

0: करतोय ते सगळं सोडावं आणि त्या मुलांसाठी नाही, तर आपल्याला आपल्या कामाचं जर प्लॅनिंग या पद्धतीने जर करता आलं तर माझा जास्तीत जास्त वेळ माझ्या मुलासाठी लागेल, मी मुलासाठी सगळ्या गोष्टी शिकून घेईल, यासाठी जेव्हा पालक तयार होतील तर ते आपल्या मुलासाठी योग्य न्याय देऊ शकतील. दुसरं आहे तर विशेष मुलांच्या पालकांनी हे सगळं शिकून घ्यावं, स्पेशल एज्युकेशन जे आहे ते त्यांनी स्वतः घ्यायला हवं. जसं इकडे पॅरेंटिंग शिकण्याची गरज आहे तसंच इथे प्रोसेसिंग म्हणजे विशेष पालकांनी इथं मुलांच्या पालकांनी ते पॅरेंटिंग शिकणं गरजेचं. त्यासोबतच या मुलांमधील विषम समायोजन ही जी पुढे भीती असते ही मुलं पुढे समायोजित करू शकत नाहीत स्वतःला, त्यामधून पुन्हा त्यांच्या मानसिकतेवरती जो परिणाम होणारा असतो तो परिणाम होऊ नये यासाठी पालकांनी त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणं गरजेचं आहे. अर्थातच संपूर्ण सायकोलॉजी जरी तुम्हाला शिकणं होत नसेल तरीही आपल्या मुलाच्या ज्या गरजा आहेत त्या गरजांमधील पूर्णपणे ज्ञान आपण इथं आपल्या मुलाच्या विकासासाठी घेणं गरजेचं आहे. तसं आपल्या मुलाला प्रत्येक ऍक्टिव्हिटी देणं गरजेचं आहे, ग्राउंडवर पाठवणं, समाजातील एखाद्या कार्यक्रमाला घेऊन जाणं, कार्यक्रमामध्ये जे प्रोटोकॉल असतात ते प्रोटोकॉल त्यांना पाळायला सांगणं किंवा ते दर्शवणं, मुलं जेव्हा बघतील त्यावेळेला ते कृतीमध्ये येतील. म्हणजेच जेव्हा अनुभवातून ऑब्झर्वेशनमधून म्हणजेच कॉग्निशन बेस ऑब्झर्वेशन जेव्हा होईल त्यावेळेला हे कॉग्निशन बेस होणारं ऑब्झर्वेशन हे त्यांच्या कृतीत उतरतं. म्हणून कॉग्निशन बेस ट्रीटमेंट प्लॅन यासाठी स्वतः पालकांनी इथं तयार व्हायला हवं. दुसरी महत्वाची गोष्ट, मुलांना खूप काही मोठं करायचं नाही आहे आम्हाला, परंतु एक सामान्य माणूस परंतु चांगला माणूस होण्यासाठी जे स्किल लागतं त्या स्किलला प्राधान्याने तिथे विकसित करणं गरजेचं आहे. सर्व प्रकार विकास त्या वयोगटानुसार मुलांना करण्यासाठी आई ही खूप महत्वाची आहे आणि पर्यायाने पालक म्हणून दोन्ही पालक वडिलांचाही तेवढाच पार्ट इथे येतो जेव्हा आईचा येतो. म्हणून पालकांनी पालकत्व निभावत असताना विशेष पालकाच्या पालकांनी स्वतः तयार होणं, म्हणजे मला असं नाही म्हणायचं की ही पनिशमेंट आहे तुमच्यासाठी, दिस इज नॉट पनिशमेंट, दिस इज द आयडियल जर्नी फॉर युअर लाईफ. आणि ही जर्नी जवळून तर अभ्यास बघा तुमच्या मुलामध्ये एक एक जे बदल होतात आणि त्या बदलांना अनुभवून जो आनंद मिळतो तो आनंद तुम्हाला विश्वाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये तो आनंद मिळणार नाही, तो आनंद तुमच्या तुम्हाला देऊन जाणार आहेत.
1: खरंच हे विशेष बालक आणि त्यांचे पालक असतात ना खरंच विशेष असतात, कारण त्या पालकांसमोर एक आव्हान असतं आपल्या मुलांचा वाढ आणि विकास योग्यरित्या करण्याचं, घडवून आणण्याचं, आणि तो एक वेगळा वैश्विक अनुभव ते या माध्यमातून घेतात असं म्हणावयास काही हरकत नाही. म्हणून कुठेही या विशेष बालकांच्या पालकांनी ती गोष्ट लो फील मध्ये न घेता एक पॉझिटिव्ह व्ह्यूनी जर घेतली तर नक्कीच ते या अगदी गोष्टीला योग्य प्रकारे सामोरे जाऊ शकत असं म्हणावयास काही हरकत नाही. आणि वयात येणाऱ्या मुला मुलींच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या नेमक्या काय आहेत आणि त्यांचं निराकरण आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगात 21व्या शतकाच्या युगात कसं करणं गरजेचं आहे, पालकांनी त्यावर काय नेमका अभ्यास करणं गरजेचं आहे, कारण खूप खूप मोठं आव्हान आहे आजच्या पॅरेंटिंग समोरचं, हो की नाही.
0: टीनेजच्या मुलांबाबतीत म्हणजे किशोरवयीन मुलांबाबतीत मुलींबाबतीत जर बोलायचं झालं तर मला इथं आवर्जून नमूद करावं असं वाटतं की ते एक असं फुलपाखरू आहे, धड त्याचे पंखही मजबूत झालेले नाहीयेत आणि धड तो उडण्याचा प्रयत्न थांबवत नाहीये, म्हणजे तो थोडासा उडण्याचा प्रयत्न करतो पण त्याला ते उडणं होत नाही, परंतु ती त्याची जी घालमेल अवस्था जी असते ही अवस्था म्हणजे टीनेज. म्हणजे आपण हा वयोगट जर आपण बघितला 13 ते 19 म्हणजे ज्या वयाला टीन TEEN 13 to 19 हा वयोगट हा टीनेज मध्ये येतो आणि ह्या टीनेज मधल्या मुलांच्या समस्या जर बघायचं तर सर्वात मोठ समस्या जी आहे भावनिक समस्या. त्यांना त्यांच्या भावना स्वतः ओळखून त्याच्यावरती नियंत्रण करता येत नाही, कारण ऍज अ सायकोलॉजी आणि बायोलॉजी बेस जर आपण बघितलं तर मुलांची एक डेव्हलपमेंटल प्रोसेस आहे, कारण त्यांचा पूर्णपणे ज्ञानाचा अनुभव आणि ज्ञानाचा पूर्णपणे विकास आणि त्या विकासाच्या व्याख्या अनुभव व्यवहार आणि ज्ञान हे सर्व एकत्र येऊन जेव्हा एक स्ट्रॉंग निर्णय जे होतो तर ती प्रोसेस ही अवस्था आहे. मग ह्या मुलांना वाटतं की आम्ही मोठे झालो तर आम्हाला आता कोणाची गरज नाही,
1: खरंच
0: कोणी आमच्यावरती निर्णय लादू शकत नाही आणि लादलेलं त्यांना आवडत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्या भावना सगळ्यात उच्चकोटीच्या वाटतात, कारण त्यांच्या वयामध्ये त्यानुसार म्हणजे 13 to 19 मध्ये मुलांमध्ये

0: टेस्टोस्टेरॉन आणि मुलींमध्ये इस्ट्रोजेन हा एक केमिकल फॅक्टर जेव्हा वाढतो नव्याने तो इन्क्रीज होतो त्यावेळेला मुलांमधले शारीरिक बदल आणि मानसिक बदल हे तीव्रतेने आपल्याला पाहायला मिळतात. मग यामध्ये मुलांची अशी समस्या असते, भावना त्यांना समजत नाहीत. चिडचिडपणा तर होतो, परंतु चिडचिडपणा किंवा चिंता असेल, फिअर फॅक्टर असेल, भीती असेल, सगळ्या गोष्टींचा ताण असेल, हे व्यक्त पण नाही करू शकत. आणि त्यामध्ये पुन्हा असतं अभ्यासाचं ओझ, पालकांच्या अपेक्षा. मग पालकांनी असं सांगितले असतं, बघ मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढी कमाई केलेली आहे तेवढं तुझ्या मी शिक्षणाला लावतोय, बघूया तू किती अभ्यास करतोय. म्हणजे ते इंडिरेक्टली प्रेशरच आहे, अपेक्षांचं ओझच आहे ते पालकांच्या. मग हे पालकांचं ओझ हे एक त्यांचं चॅलेंज आहे. पुन्हा करिअरचं आहे, करिअर हे पालक म्हणतात की हे करिअर कर, दुसरं म्हणतात ती हे करिअर कर, आणि स्वतःची इच्छा ही वेगळीच असते. आणि मग कुठंतरी पालकांच्या इच्छेच्या मागे जावं तर तिथे मन साक्षी देत नाहीये, पण तिथे स्थिर नसतं. बाहेरचा पिअर ग्रुप हा वेगळाच असतो, तिथं वेगळाच खुणावत असतो मुलांना.
1: खरंच आहे.
0: आणि मग त्या खुणावण्याच्या दिशेने जेव्हा जातो त्यावेळेला त्या आईबाबांची जी काही बोलणी त्याला खावी लागतात, तर त्या सगळ्यामध्ये त्याची अशी दोलायमान स्थिती निर्माण होते. आणि मग त्या सतत होणाऱ्या प्रेशरचा, त्याच्या भावनांचं ते दमन तो हळूहळू करायला लागतो. आणि कधी त्याचा स्फोट होईल हे सांगता येत नाही. आणि मग तो स्फोट कधी तर एकदम चिडणे म्हणा, एकदम रागाने बोलणे म्हणा, एखादी कृती करणे म्हणा. काही मुलं आज आपण पाहतो की टीनेजमध्ये गुन्हेगारी सुद्धा प्रवृत्तीला लागतात. त्या त्यांच्या भावनांची तिथे ओळखच नसते, त्यांना देणं घेणं नसतं की मी काय करतोय हे मला काही माहिती नाही, पण मला करून बघायचंय. हे कुठे करावीशी वाटते मला ते करून बघायचंय, हे खावंसं वाटते मला हे खाऊन बघायचंय. म्हणजे तिथं परिणामाची इथं विचार केली जात नाही. म्हणून भावनिक आंदोलन हे खूप मोठं चॅलेंज आहे मुलांचं, कारण अचानक होणारा बदल, शारीरिक मानसिक हा सगळा होणारा बदल, आणि त्या भावना समजून न घेणारे पालक, अव्यक्तता. आणि त्यांना जे काही प्रश्न पडतात प्रश्नांचं उत्तर सहज ते गुगलला विचारतात, आणि गुगलकडून मिळणारं ज्ञान हे परफेक्ट आहेच असं नाही, ते प्रमाणित आहे असं नाही. मग ते ज्ञान जेव्हा अर्धवट ज्ञान मिळतं त्यावेळेला त्या अर्धवट मिळालेल्या ज्ञानातून ते स्वतःला फार हुशार समजतात मुलं, आणि असतातच. परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ही जी स्वतःची प्रश्नांना उत्तर योग्य पद्धतीने न मिळणं, स्वतःमधील जे काही बदल होतात त्या बदलांना ते शब्दबद्ध करू शकत नाहीत, त्यानंतर समाजामध्ये जे काही त्यांचे अपेक्षा असते समाजाकडनं, त्या अपेक्षा तिथं पूर्ण होऊ शकत नाहीत. दुसरा भाग इथं आणखी येतो पिअर ग्रुपचा. मग प्रत्येक मूल हे वेगवेगळ्या परसेप्शननी वागतं, त्याला त्याचे त्याचे जसे आई वडील फॅसिलिटी देतात त्या पद्धतीने वागतं, मुलं कम्पेअर करायला लागतात इथे. आणि मग इथं स्वतः मुलं त्या एजमध्ये स्वतःला लिडरशिप क्वालिटी ही त्यांची जास्त इथं बिल्डअप होते, आणि स्वतः लीडर म्हणून घेण्यामध्ये त्यांचा खूप आनंद असतो. मग ते घरात लीडर असतात, बाहेरही लीडर असतात, क्लासमध्येही लीडर असतात. मग अशा पद्धतीची लीडरशिप आणि मग ते प्रेझेंटेशन त्यांचं कधी योग्य अयोग्य ह्या प्रकारामध्ये अतिशय कन्फ्युजिंग स्टेज इथं असते. पण ह्या सगळ्यामध्ये सुद्धा आपल्या एक नकारात्मकच गोष्टी नाही, परंतु दुसरी बाजू अशी आहे की ह्याच वयामध्ये मुलं असं काही करून जातात की जे पूर्ण आयुष्यामध्ये त्यांच्या त्या गुणांचा असा विकास होतो की त्यावरती त्यांचं पूर्ण लाईफ सेट होतं. आणि म्हणून तो टास्क, ती वेळ आणि ती सिच्युएशन फक्त कॅच करण्यासाठी मुलांना अनुभव घेऊ द्यावेत पालकांनी.
1: खरंच.
0: पण अनुभव जर चुकीचे असतील तर त्या अनुभवांना सांगण्यापेक्षा त्या अनुभवांसाठी पालकांनी त्यांच्या सोबत असावं. याचा अर्थ असा नाही की अनुभव हे चुकीचे आहेत म्हणून पालकांनी अनुभव घेऊ द्यावेत, नाही. तर त्याच्यासाठी त्यांचं समुदेशन करणं, त्यांना संस्कारित करणं, आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक कार्यामध्ये पालकांच्या सोबत राहणं मुलांनी, हे कसं होईल यासाठी पालकांनी प्रयत्न करायला हवे. त्यामुळे आणखी पुढचं चॅलेंज एक येतं, कॅरेक्टर येतं. असे आयडियल कॅरेक्टर्स असतात, मला ह्या ह्यांच्यासारखंच व्हायचंय, मला माझ्या सरांसारखंच व्हायचंय, किंवा मला ह्या हिरोसारखंच व्हायचंय, वगैरे वगैरे. हे चॅलेंजेस, पण तिथं कन्फ्युज स्टेज असते, आणि ती हळूहळू त्याच्यामध्ये रियालिटी जेव्हा त्यांच्या समोर येते त्यावेळेला त्यामध्ये बदल पण होतो. परंतु तो काळ अतिशय त्रासदायक आहे असा नाही, परंतु त्याच्यावरती योग्य काम जर केलं तर हे चॅलेंजेस त्यांच्या पूर्ण संधीमध्ये रूपांतरित होऊ शकतात. म्हणून ह्या संधींची वाट मुलं बघत असतात, त्या संधी ह्या काळामध्ये येऊन जातात. म्हणून संधी फक्त आपल्याला कॅच करता आल्या पाहिजेत, यासाठी पालकांनी सोबत राहणं गरजेचं आहे ॲज अ ऑब्झर्वर म्हणून.
1: अगदीच. या सगळ्या गोष्टींचा जर खोलवर विचार पालकांमध्ये रुजला गेला तर नक्कीच वयात येतात

0: त्यांना ज्या काही समस्या पालकत्वाच्या बाबतीत आज पालकांना जाणवत आहेत त्या कुठेतरी कमी होती असं म्हणायला काही हरकत नाही. मॅडम, आता आज पालकत्व म्हणजे एक खूप मोठं आव्हानच आहे असं आपण वारंवार म्हणतोय आणि ते खरं आहेच आहे, ते स्वीकारावं लागेलच. पालक म्हणून अनेक समस्या अडचणींना मुलांची वाढ विकास घडवून आणत असताना तोंड द्यावं लागत आहे आणि विशेषतः वयात येणारी मुलं आणि मुली यांना योग्य असं मार्गदर्शन करणं, त्यांना शिस्त लावणं, वाईट सवयींपासून गोष्टींपासून त्यांना दूर ठेवणं अशा कैक समस्या पालकांच्या समोर आज आपण आवासून उभ्या आहेत हे बघतोय. तर मग वयात येणाऱ्या मुलांचं पालकत्व योग्य प्रकारे कसं पालकांनी पार पाडावं यावेळी अतिशय सविस्तर आपण भाष्य त्यावर केलेलं आहे. परंतु हे कृतीत येणं ही तितकंच गरजेचं आहे. मग ते नेमकं कृतीत कसं पालकांनी आज आणणं गरजेचं आहे, कारण पालकांच्याही काही प्रायोरिटीज आहेत, त्यांच्याही काही वैयक्तिक समस्या आहेत. मग अशा परिस्थितीत त्यांना कसं ते योग्य प्रकारे कृतीत आणता येईल त्यांना, त्याविषयी आपण काय सांगाल?
1: असे छान प्रश्न आहे मॅडम. जेव्हा आपण हे सगळं बोलतो, बोलणाऱ्यालाही छान वाटतं आणि ऐकणाऱ्यालाही छान वाटतं ह्या सगळ्या गोष्टी, परंतु तेव्हा आपण त्यामध्ये उतरतो म्हणजे जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे. म्हणून पालक होणं जरीही अवघड असलं आजच्या काळामध्ये तरी तेवढं अवघड नाही जेव्हा आम्ही हे मानसिकदृष्ट्या साक्षर होतो त्यावेळेला. परंतु आज आम्ही फक्त काही गोष्टींची आम्ही जर इथं विचारसरणी पुन्हा जर आम्ही गेलो, पुन्हा पुन्हा आम्ही जर विचार केला सगळ्या गोष्टींचा, तर काही पैलू समोर येतात. तर पहिला पैलू समोर येतो की पालकांनी आपल्या बालपणाशी मुलांच्या बालपणाची तुलना अजिबात करू नये.
0: बरं.
1: नंतर आई आणि मुलगी आणि आई आणि मुलगा, त्याचबरोबर आई वडील, ही जी नाती आहेत घरामध्ये, तर ह्या घरामधल्या नात्यांचा एक विशिष्ट संस्कार हा त्या त्या वयोगटामध्ये देणं गरजेचं आहे. वडिलांनी मुलाला आणि आईनी मुलीला, वयात येणाऱ्या मुलींसाठी आणि वयात येणाऱ्या मुलासाठी. कारण आज आपण पाहतो मुलींसाठी खूप काही प्रबोधनपर कार्यशाळा होतात, मुलींना भरपूर काही सांगितलं जातं, परंतु मुलांच्या प्रश्नांना उत्तरं मिळत नाही. वयात येणाऱ्या मुलांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आज वडील पालकांनी तयार होणं गरजेचं आहे. त्यासोबतच आज आपण पाहतो की मुलांना आपल्या प्रत्येक ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी करून हे आज काळाची गरज आहे. काही आपले आर्थिक व्यवहार असतील किंवा आपले काही घरातली ऑफिसची कामं किंवा घरातली कामं असतील, तर त्यामध्ये मुलांचा निर्णय जो आहे तो महत्वाचा निर्णय असावा. कारण ह्या काळामध्ये निर्णय क्षमता जेव्हा मुलांची स्ट्रॉंग होते त्यावेळेला त्या निर्णय क्षमतेचं दमन जिथं होणार आहे ते आहे घर.
0: होय.
1: म्हणजे निर्णय आम्हाला द्यावेसे वाटतात मुलांना, परंतु आमचे निर्णयच कोणी लत घेत नाही. मग ही जर भाव असेल तर तिथे भावना दाबली जाते ना, म्हणून त्या निर्णयांना ती वेटेज दिलं जावं. मुलांचे निर्णय, मुलांच्या निर्णयानुसार त्यांना प्राधान्य देणं. फक्त आपण योग्य अयोग्यता आणि त्या क्षेत्रामध्ये, समजा एखाद्या मुलाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामध्ये जायचंय परंतु आम्हाला नकोय, पण त्या मुलाच्या निर्णयाचा आदर घेऊन त्याच क्षेत्रातल्या अनेक व्यक्तींच्या, तज्ज्ञ व्यक्तींच्या सक्सेसफुल स्टोरीज आपण मुलांना सांगू शकतो, त्या व्यक्तीपर्यंत आपण नेऊ शकतो आणि त्यातले ड्रॉबॅक पण मुलांना सांगू शकतो, त्यातले प्लस पॉईंट काय आहेत हे मुलं त्यांच्या समोर आणू शकतो. आणि हे जेव्हा पूर्णपणे लेखाजोखा मुलांच्या जेव्हा समोर येतो त्यावेळेला हे चॅलेंज आहेत. बघ तू विचारू शकतो का, ही सहज एक होणारी कृती आहे, बघ ही जास्त काळ टिकणारी नाहीये. यामध्ये पुन्हा पुढचे चॅलेंजेस काय असणार आहेत, बघ तू चॅलेंजेस काय असतील ते बघ. आज आपण पाहतो करिअर मॉडेलनुसार आज प्रत्येक व्यक्तीने, पालकांनी मुलांना करिअर मॉडेल्स क्लिअर केले पाहिजेत. मग विशिष्ट वयोगटापर्यंत त्याचं काय अचिव्हमेंट असायला हवी, त्याच्यानंतरची काय अचिव्हमेंट असायला हवी, त्यानंतर 30 वर्षापर्यंत काय असायला पाहिजे, 40 पर्यंत काय असायला हवी, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल आपण मुलांच्या समोर पालकांच्या माध्यमातून जर इथं प्रेझेंट केलं गेलं तर मुलं सहज स्वीकारतात. आयडियोलॉजी ही विशिष्ट वर्तनापर्यंत आहे, म्हणजे मुलांनी स्वतः करून बघण्याची जी काही संधी आहे ती मुलांना पालकांनी द्यावी. ही संधी मिळाली, त्यातले योग्य अयोग्यचे कंगोरे तिथं क्लिअर झाले की बरोबर मुलं आपली निर्णय घेतात, मूव्ह ऑन करतात. त्यानंतर पालकांनी मुलांना सतत जे चॅलेंजेस आहेत, छोटे मोठे चॅलेंजेस, आधी छोटे चॅलेंजेस त्यांना स्वतःला हँडल करू द्यावेत. मग सहज एखादी गोष्ट करायची असेल तर थांब, तुझ्याच्यानी नाही होणार, मी करून देतो. कारण तिथं आपला आयडियल पॅरेंटिंग हा रोल इथं येतो, तर तो तिथं रोल कामाचा नाही. छोटे छोटे जे चॅलेंजेस आहेत मुलांनी त्यांच्या आयुष्यातले स्वतः हँडल केले पाहिजे.

0: तुझा प्रश्न आहे तो तू कर, पण मी आहे तुझ्यासोबत. ज्या वेळेला तुला वाटतं माझी गरज आहे त्यावेळेला तू मला सांग.
1: बरोबर.
0: त्यासोबत छोटे छोटे निर्णय मुलांना घेऊ द्यावेत, त्यांना त्यांचे निर्णय, घरातले छोटे छोटे निर्णय त्यांना घेऊ द्यावेत. आणि जेव्हा हे निर्णय मुलं घेतील त्यावेळेला त्यांचाही घरातला जो काही महत्वाचा रोल आहे हा रोल ऍक्टिव्ह होतो, मुलांना अनुभव मिळतात. हे अनुभव जेव्हा मिळतात त्यावेळेला ऑटोमॅटिकली मुलं मागच्या अनुभवातून पुढचा अनुभव चांगलाच घेणार आहेत आणि ती पूर्णपणे शहाणी करूनच मुलं पुढे वर्तन करणार आहेत. म्हणून हे अनुभव घेणं, स्वतःचे चॅलेंजेस स्वतः स्वीकारणं, स्वतःचे निर्णय स्वतः छोटे छोटे घ्यायला लावणं, मुलांच्या सोबत राहणं, को पॅरेंटिंग प्लॅन इथं क्रिएट करणं, मुलांचे मित्र मैत्री बनणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा इथं होतील त्यावेळेला एक आयडियल पॅरेंटिंग इथं होईल असं मला वाटतं. मुलांमधला होणारा मानसिक बदल, त्यांच्यातला होणारा शारीरिक बदल, मानसिक आणि शारीरिक बदलामुळे होणारे हार्मोनल जे चेंज आहेत ते, आणि त्या चेंजेसमुळे मुलांचे होणारे वर्तन बदल, ते समजून घेऊन मुलांचे आज मित्र मैत्रीण बनणं गरजेचं आहे. आणि जेव्हा हे आपण आपले रोल क्लिअर करू त्यावेळेला आपलं हेल्दी पॅरेंटिंग होईल असं मला वाटतं.
1: खरोखर मॅडम, आता जाता जाता आणखी एका विषयावर मला प्रकाश टाकावासा वाटतो की आता विशेष पालकांच्या समस्या असतील त्याचं निराकरण कसं असावं किंवा त्याचं निराकरण तुम्ही कसं करता, समुपदेशन कसं केलं जातं याविषयीचा विस्तार आपण जाणून घेतलाय. शिवाय पॅरेंटिंग आजचं कसं असावं सामान्य बालकांचंही आणि विशेष पालकांचंही, ते कृतीत कसं आणावं पालक म्हणून हेही अगदी सविस्तरपणे जाणून घेतलंय. पण आज आपण बघतोय की पालकांची आणि बालकांची अधिक धडपड आहे ते त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावण्याची, आणि इतकी प्रचंड स्पर्धा आहे या शैक्षणिक क्षेत्रामध्ये सध्या की पालक आणि दोघंही स्वतःला हरवून पाठीमागे होऊ लागलेले आहेत. म्हणजे बालक स्वतःचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी आणि पालक आपल्या बालकांचा शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी अगदी स्वतःला पूर्णपणे हरवून जात आहेत आणि त्यांच्या त्या गोष्टीच्या पाठी लागून त्यात विकास घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहेत. अतिशय सकारात्मक खरं ही गोष्ट आहे. म्हणजे सतत पालक आपल्या बालकांसोबत त्यांच्या शिक्षणासोबत जोडल्या जातात, पण कुठेतरी ही एक दडपणाची बाही असलेली आपल्याला जाणवू शकते. किंवा बालकांच्या बाबतीत विचार केला तर प्रत्येक वेळी त्यांच्यासमोर एक नवीन शैक्षणिक आव्हान निर्माण करत जाणं हेही त्यांच्यासाठी त्यांच्या वयोगटाचा विचार करता एक दडपणाची बाब आहे असं मला काही हरकत नाही. मग अशा वेळी दडपण न घेता पालकांनी आणि बालकांनी कशा प्रकारे हा शैक्षणिक स्तर उंचावावा किंवा ते उंचू शकतात याविषयी एक समुपदेशक म्हणून काय सांगाल?
0: अगदी बरोबर मॅडम. आज बघतो आपण ज्या व्यक्तीचा पॅकेज जास्त तो सक्सेसफुल पर्सन,
1: खरंच,
0: आणि ज्या मुलाचं पॅकेज जास्त, जो मुलगा विदेशात सेटल झालेला आहे आणि जो मुलगा हायर पोस्टवरती आहे, त्या पालकांना असं वाटतं की आय एम परफेक्ट पॅरेंट हे तिथं येतं.
1: होय.
0: परंतु आपण काय केलंय तर मुलांचा सक्सेस आणि आपलं सक्सेस हे त्यांच्या पॅकेजशी आपण कनेक्ट केलेलं आहे, पण इथं इथिक्स येत नाहीत, इथं व्हॅल्यूज येत नाहीत, इथं मॉरल येत नाही, ह्या सगळ्या गोष्टी, आणि त्यातही पलीकडे जाऊन मुलांच्या भावना येत नाहीत.
1: खर
0: जे मुलांचं जगणं जे आहे ते जगणंच राहत नाही, आणि मग ह्या जगण्याच्या पलीकडची जी स्पर्धा आहे ती स्पर्धा म्हणजे शैक्षणिक स्पर्धा. आज आपण म्हणूया अमक्याचा मुलगा हा विदेशात जाऊन एवढा सेटल झाला आणि एवढं पॅकेज त्याला मिळायला लागलं, मग लगेच आमच्या घरामध्ये तुलना सुरू होते. म्हणून पहिल्यांदा मला पालकांना विनंती करावीशी वाटते की आपण आपल्या मुलांची तुलना इतर मुलांशी करू नये. प्रत्येक मूल स्वतंत्र आहे, प्रत्येक मुलाची क्षमता वेगळी, बिलीफ वेगळी आहे, आणि मग जर प्रत्येक मूल जर वेगळं असेल तर त्याची कार्यकौशल्य वेगळी, त्याची कार्यक्षेत्र वेगळी आणि त्याच्या सर्व क्षमता पण वेगळ्या. आणि म्हणून मुलाला संगोपन करा, मुलाचा मालक बनू नये. विचार करायला हवा पालकांनी की शैक्षणिक वृद्धी किंवा आर्थिक वृद्धी म्हणजे मुलांचं सक्सेस नाही, तर तेच मूल तुमचं एखाद्याच्या संवेदना समजून घेऊन सहवेदनेला जर जात असेल, एम्पथी लेवलवर जात असेल, तर इज सक्सेस पॅरेंटिंग. मुलांच्या जाणीवा ह्या अधिक विस्तारलेल्या असतील आणि मग त्या जाणीवा इतक्या तीव्र जाणीवा आहेत आणि तो दुसऱ्यांची मदत करण्यासाठी जर तो जात असेल, आपल्या आईवडिलांना जेव्हा तो समजून घेत असेल, घरातल्या प्रत्येक सदस्याला तर जो समजून घेत असेल, पण त्याचं शिक्षण नाहीये, तुमच्या अपेक्षेनुसार तो शिक्षणाच्या चौकटीत तो बसलेला नाहीये, अर्निंग करतोय, फॅमिली चालू

0: चालवतोय, पण तुमच्या चौकटीत तो बसला नाहीये, ते म्हणजे ते मूल तुमच्या सक्सेस स्टोरीमध्ये बसत नाही असं अजिबात नाही.
1: खरोखर
0: तर आज मुलांच्या सक्सेस या म्हणजे यशस्वितेच्या व्याख्या पालकांनीच बदलायला हव्या. आज तुमचं मूल आनंदाने जगतंय ना, हसतंय ना, आज तुमचं मूल आनंदाने तुमची वाट बघतंय ना, म्हणजे ह्या ज्या भावना आहेत ह्या भावनांना संगोपित करत करत मुलगा मुलगी जेव्हा तुमच्याशी वर्तन करते ते खरं सक्सेस
1: होय.
0: पण आपण एज्युकेशनल ह्या प्लॅटफॉर्म मध्ये मुलांच्या भावनांचा इतका आपण हेट केलेला असतो. पालक महत्वाचे, नातेवाईक महत्वाचे नाहीत, पुस्तक महत्वाचं, तुझं एज्युकेशनल प्लॅटफॉर्म महत्वाचं आहे, हे जे आम्ही बोललेले तर हेच मुलं प्रमाण मानतात आणि पुढं ते करिअर आपला तसंच नेतात आणि त्यांना ते करिअरच इम्पॉर्टंट वाटतं, आई वडील इम्पॉर्टंट वाटत नाही.
1: ती खरं. म्हणजे आपण जे म्हणतोय की आज समस्या निर्माण होत आहेत, वृद्धाश्रमांची संख्या वाढतीये, लोक भावना शून्य होत चाललेले आहेत, तर या सगळ्यांचं मूळ जे आहे ते यात दडलेलं आहे हे समजून घेणं आज काळाची गरज आहे.
0: म्हणजे मुलांना त्या भावनांची ओळखच आपण जर होऊ देत नसाल तर त्या तुमच्या भावना कशा ओळखतील.
1: खरंच
0: संवेदना जेव्हा सहवेदनेमध्ये रूपांतरित होतील त्यावेळेला त्या सहवेदनेचा आम्हाला कुठंतरी तो फील असणार आहे. आम्ही मुलाला खूप मोठं केलंय, खूप पॅकेज पर्यंत पोहोचवले, पण ते मूल आम्हाला विचार नाहीये बाबा तुम्ही कसे आहात. ज्या काळामध्ये खरी भावनेची परिपूर्तता होणं गरजेचं आहे ती परिपूर्ताच होण्यासाठी जर तुम्ही पालक म्हणून संधी जर देत नाल तर त्या भावनांचं निर्मिती केंद्र तिथे थांबवलेलं आहे तुम्ही.
1: खरंच.
0: आणि हे निर्मिती केंद्र जेव्हा थांबलेलं आहे तर ती निर्मिती त्या त्या वयामध्ये जिथं होत ना तिथं पुढं अपेक्षा ती तुम्ही करूच नाही. म्हणून पालकांना मला पुन्हा आणखी एक विनंती करावीशी वाटते की भावना काय असतात हे त्यांना जगू द्या, मुलांना जे वाटतंय ते अनुभवू द्या. अरे तू मोठ्यानी काय हसतोय, आनंद सुद्धा व्यक्त करण्याची प्रोटोकॉल लावतो आम्ही.
1: म्हणजे शिष्टाचाराच्या नावाखाली आज इतक्या गोष्टी वाढ चालल्या की बालकांचं जे बालपण आहे ते जपल्या जातच नाहीये. तुम्ही म्हणालात तसं ती फुलपाखरं आहेत आणि त्या फुलपाखरांचे पंख तुम्हाला छाटण्याचा अधिकार नाहीये हे आज पालकांना खरंच कळणं गरजेचं आहे.
0: आणि हाही अधिकार नाहीये फुलपाखराचे पंख छाटण्याचा, आणि हाही दुसरा अधिकार नाहीये की जेव्हा सुरवंटाचं फुलपाखरू होतं ती धडपड जी आहे ती धडपड म्हणजे मी अलगत फुलपाखरू मी बाहेर काढेल ही प्रोसेस होणारच नाही, ते मरून जाते. म्हणून मुलांचे संघर्ष मुलांना करू द्या, त्यांना त्यांच्या त्यांच्या वयोगटानुसार अनुभव घेऊ द्या आणि त्यांच्या सोबत पालक म्हणून ऑब्झर्वर म्हणून राहा आणि त्यांच्या भावनांना इथं न्याय द्या. जोपर्यंत भावनांना न्याय दिला जात नाही तोपर्यंत आपल्याला परिपूर्ण मूल मिळणं
1: खूप
0: आजच्या काळामध्ये अवघड आहे. म्हणून आजचे चॅलेंजेस खूप आहेत. चॅलेंजेस जर बघितले आपण तर ती लिस्ट आपली संपणार नाही. परंतु यासाठी मुलांना त्यांचं त्यांचं जीवन क्रिएट करण्यासाठी जो प्लॅटफॉर्म तुम्हाला द्यायचा आहे फक्त एवढंच आठवायचंय की मी या वयामध्ये काय केलं. त्या मुलांना रागवत असताना माझ्यावर जी ह्या वयामधली ही सिच्युएशन मी कशी हँडल केली, फक्त तो प्लॅटफॉर्म आणि त्यावेळेला मला काय वाटलं होतं, एक मूल म्हणून मला काय वाटलं होतं, त्या संवेदना अगोदर तुमच्या काय होणं गरजेचं आहे. मग मुलांच्या संवेदना आपोआपच जाग्या होतील, सहवेदना त्या झाल्या की पॅरेंटिंग अतिशय आनंददायी प्रक्रिया आहे आणि हे पॅरेंटिंग प्रत्येकाने अनुभवावं, आनंदाने अनुभवावं. भावनात्मक दृष्टिकोनाचा हा एक मोठा गोल होऊ शकतो आणि हा दृष्टिकोन अधिक विस्तारित होऊ शकतो. एक फक्त मला ह्या प्रसंगी मला पालकांना विचारावं असं वाटतं की तुम्ही तुमच्या मुलांना कवेत कधी घेतलेलं आहे, माझा मुलगा म्हणून त्याला हक कधी केलेलं आहे, त्याच्या चुकांना तुम्ही किती पदरात घातलेलं आहे. ठीक आहे, चुकाच्या मागची कारणं तुम्ही काय शोधून काढणं, त्याला पनिशमेंट देणं तो भाग वेगळा, परंतु मी तुझ्यासोबत आहे आणि म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या मुलांना किती वेळेला तुम्ही स्पर्श करता, त्यांच्या पाठीवरून तुम्ही किती हात फिरवता हे तुम्ही पालकांना आठवा असं मला ह्यावेळी सांगावं असं वाटतं.
1: खरंच अतिशय संवेदनशील विषय पण तितकाच महत्त्वाचा विषय. खूप छान मॅडम, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमांमधून तुम्ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त अशी माहिती सर्व आमच्या मैत्रिणींपर्यंत पालकांपर्यंत पोहोचवत, कारण आज पॅरेंटिंग हे जे आव्हान झालंय ते का झालंय, त्या पाठीमागची कारणं काय आहे आणि त्याच्यावरची उपाययोजना काय आहे हे आज पालकांपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. हे तुम्ही उत्तमरित्या आम्हा सर्वांपर्यंत पोहोचवलं, खरोखर त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील तुमच्या वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: आपल्याही ऋणात मी राहू इच्छिते, कारण परभणी आकाशवाणी केंद्राने ही संधी इथं उपलब्ध करून दिली त्याबद्दल आपल्या सर्व टीमचे मनस्वी आभार. धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत विशेष मुलांचे तसेच वयात येणाऱ्या मुलांचे योग्य पालकत्व याविषयी प्राध्यापिका तथा समुपदेशक उर्मिला भांदर्गे यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आपण मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत ऐकूया परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार मैत्रिणींनो, स्वप्न पाहण्याचं धाडस आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हाच स्त्री शक्तीचा खरा अर्थ. विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांशी आज आपण संवाद साधतो आहोत. त्यांच्या अनुभवातून विचारातून नव्या पिढीला दिशा मिळेल या विश्वासानंच आपण या मुलाखती प्रसारित करत आहोत. मैत्रिणींनो, त्यांच्या प्रवासातील संघर्ष, यश आणि समाजासाठीचा संदेश आपल्याला नवीन ऊर्जा देईल अशी आशा आहे. तर मैत्रिणींनो, आत्माग, पारंपरिक विणकाम, भरतकाम, रंगकाम यासारख्या तंत्रांना जपत आधुनिक डिझाईन, हलकं कापड, नव्या रंगसती आणि ट्रेंडनुसार बदल स्वीकारत परंपरेचा सन्मान आणि आधुनिकतेचा स्वीकार करत साडी ही केवळ वस्त्र नाही, ती भारतीय संस्कृतीची ओळख आहे हा जणू संदेश देणाऱ्या शिखा कारिगिरी हा ब्रँड जनमानसात पोहोचवणाऱ्या उद्योजकता, नवकल्पना आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिखा अजमेरा या यशस्वी मैत्रिणीशी आज आपण संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, डिजिटल माध्यमांच्या प्रभावी वापरातून स्वतःचा ठसा उमटवत व्यवसायाला केवळ नफ्याचं साधन न मानता सामाजिक परिवर्तनाचं माध्यम मानणाऱ्या शिखा अजमेरा आज आपल्यासोबत आहेत. शिखाजी, सर्वप्रथम आजच्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, त्यांच्या उद्योजकीय प्रवासातील प्रेरणादायी अनुभव, यश अपयशाची शिकवण आणि भावी पिढीसाठीचा संदेश याविषयी आज आपण त्यांच्याशी सविस्तर संवाद साधणार आहोत. मैत्रिणींनो, आपल्याला सगळ्यांना सांगायला आवडेल की शिखा

0: सगळ्या आर्टिस्टिक वर्क मी माझ्या आईकडून शिकून घेतल्या आणि त्याच्यात मला आवड निर्माण झाली. आणि नंतर जेव्हा लग्न झालं त्याच्यानंतर जेव्हा कधी मध्ये फ्री टाईम असायचं तेव्हा हा मी हा माझा आर्ट किंवा हा पॅशन मी हा सोडला नाही. तर एक काहीतरी आर्ट केल्यानंतर जसं एक हा एक स्ट्रेस बस्टर असतो तर महिलांसाठी हा म्हणजे मी आवर्जून सांगेल की स्वतःच्या एखाद्या ह्या पॅशनला ओळखून इंटरेस्टला ओळखून ते तुम्ही दिवसातून अर्धा तास एक तास तरी त्याला द्यायचा म्हणजे तुम्हाला खरंच एक स्ट्रेस बस्टर असते ते. तर ते परत तुमचं ते दिवस किंवा ते दिन आहे किंवा पुढचा दिवस आहे ते व्यवस्थित जातो. तर मुलं जशी मोठी झाली आणि माझ्याकडे फ्री टाइम थोडा जास्त मला भेटत गेला त्याच्यातून हा मी आर्ट थोडं डेडिकेशननी अजून करू लागली. आणि मग पेंटिंग करता करता मग हा हीच पेंटिंग आपण फॅब्रिकवर करायचं असं माझं विचार होता. जेव्हा जेव्हा कधी पण काही प्रोग्राम असायचा तर मला असं वाटायचं की काहीतरी आपण डिफरंट घालायचं काहीतरी डिफरंट दिसायचं लोकांपेक्षा वेगळा किंवा काहीतरी थीम त्याच्यात टाकायची त्या सणानिमित्ताने. तर असं आधी मी माझ्या साड्यावर म्हणा किंवा माझ्या फॅमिलीच्या ड्रेसिंगवर ते करत यायची. नंतर हा डेडिकेटेडली मी सुरू केलं की साड्यांवर फॅब्रिकवर वेगळे वेगळे फॅब्रिक टी शर्ट कुर्ता किंवा साडीज ब्लाउजेस आहेत त्याच्यावर मी हे हँड पेंटिंग करायची. आणि मग त्याच्यातूनच हा एक थोडा त्याला बिझनेसचा अँगल आलाय. मी बिझनेस तर नाही म्हणणार ह्याला अजून पण हा एक आर्ट पॅशन समोर ठेव मी सध्या तरी.
1: अच्छा, किती दिवसांपासून आपण या व्यवसायामध्ये उतरला?
0: 3 वर्ष झाले आता मला ह्याला तुमच्या समोर किंवा इंडिया समोर जगासमोर आणण्यासाठी 3 वर्ष झाली.
1: आणि आम्हाला खूप अभिमान वाटतोय की तुम्ही परभणी जिल्ह्यातल्या आहात. पूर्णा शहरामधल्या आपण होमटाऊन आहे आपलं आणि सध्या आपण दिल्लीमध्ये वास्तव्य करत आहात. आणि नुकताच सूरजकुंड 2026 क्राफ्ट मेला जो झाला होता त्यामध्ये देखील आपला हा जो ब्रँड आहे शिखाज कारिगरी त्यामधून आपण हँड पेंटिंग केलेल्या साड्या सादर केल्या होत्या. हा जो क्राफ्ट मेला होता यातला अनुभव काय सांगायला आपण, कसं आपण त्यामध्ये पार्टिसिपेट केलं आणि तिथे काय काय अनुभव आले आपल्याला?
0: सूरजकुंड हा एक इंटरनॅशनल क्राफ्ट मेला आहे. तिथे हस्तकला किंवा हाताने बनवलेल्या वस्तू नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर लोक येतात तिथे ते सादर करतात. मी मागच्या वर्षी पण सूरजकुंडशी जुळली होती. तिथे मागच्या वर्षी पण मी हा फॅशन शो केला होता आणि त्याला जेवढा प्रतिसाद भेटला तिथे तर त्याचंच हा सेकंड व्हर्जन आहे. फॅशन शो आपला हा मेनली साड्यांसाठीच असतो, साड्यांवरच असतो. साडी ही भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य घटक आहे आणि लेडीजचा हा जो पेहराव आहे तर तो फक्त एक ड्रेसिंग नाही आहे, ते आपली भारतीय संस्कृती पण आपण दर्शवतो त्याच्यातनं. ब्रँडचा मेन उद्देश आहे हँडलूम साडीज आणि त्याच्यावर पण हँड पेंटिंग. म्हणजे भारतामध्ये एवढ्या कला आहेत आणि भारतात एवढे आर्टिझन्स आहेत, एवढे विवर्स आहेत, ते एवढे मेहनत करून वेगवेगळ्या साड्या वीव करतात. म्हणजे पैठणी आहे, नारायण पेठ आहे किंवा असे खूप सारे बनारसी आहे, खूप सारे वेगळे वेगळे विविंग्स आहेत. तर ह्या विविंग्सवर मी माझं पर्सनल टच दिलं हँड पेंटिंगचं. तर आधी तर मी मॉडर्नाइज पेंटिंगच करायची पण दिल्लीमध्ये राहिल्यावर तिथे जेवढे एक्झिबिशन्स किंवा तिथे एवढे आर्टिस्टिक एक्सप्लोर होतो आपला तिथे देशातून विभिन्न कॉर्नर कॉर्नरहून खूप खूप आर्टिस्ट येतात. ते त्यांचे वेगळे वेगळे आर्ट दाखवत असतात. तर जसं हँड पेंटिंगमध्ये पण फक्त मॉडर्न पेंटिंगच नाही आहे तर त्याच्यात ते पिछवाई, गोंडा किंवा मधुबनी तुम्हाला माहिती असेल. तर ह्या पण खूप आर्ट आहेत जे आपण भिंतीवर पाहतो किंवा कॅनव्हासवर पाहतो. तर ते मला असं वाटलं की ते फक्त भिंतीवर न राहता आपण जिवंत असं त्याला अंगावर परिधान करून घालू शकतो, फिरू शकतो, असं लोकांपर्यंत पोहोचू शकतो हा आर्ट वेगवेगळ्या आर्टिस्टचा. तर मग तेव्हा तिथे मी ते 100+ आर्टिस्ट आता मी त्यांच्याशी जुडलेली आहे. तर त्या आर्टिस्टशी जुळून त्यांना फॅब्रिक प्रोव्हाइड करून, हँडलूम फॅब्रिक प्रोव्हाइड करून त्यांना मी डिझाईन्स वगैरे प्रोव्हाइड करते आणि ते आपल्यासाठी वेगवेगळ्या आर्ट्स त्याच्यावर उतरून आपल्याला देतात.
1: बरं बरं. तुमची ही जी कला आहे हे आवडीतून निर्माण झालेली आहे नाही का? काय सांगाल बरं की साड्यांवर हे आपली जी भारतीय संस्कृती आहे जसं आपण आता म्हणालात की भिंतींवर कॅनव्हासवर आपण ह्या ज्या पारंपरिक पेंटिंग बघत होतो त्याच तुम्हाला साड्यांवर का उतराव्याशा वाटल्या? म्हणजे इतक्या सगळ्या पेंटिंग्स आहेत, आपण मॉडर्न पेंटिंग बद्दल पण बोललात, तर ह्या पारंपरिक पेंटिंगचं असं काय वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला खेचलं ज्या पेंटिंग्सनी आणि त्याचा व्यवसायामध्ये तुमच्या ब्रँडमध्ये त्याचं रूपांतर झालं याबद्दल काय सांगाल?
0: मॅडम, ऍक्च्युली इंडियाचा हा आर्ट

0: मला असं वाटतं की अजून पण लोकांसमोर पूर्णपणे आलेला नाहीये. म्हणजे आता मी दिल्लीमध्ये राहते म्हणून पण तुम्ही म्हणू शकता की मला थोडं त्याचं एक्सपोजर भेटलंय. म्हणजे काही गिण्याजुण्या लोकांनाच माहितीये की वारली पण हा एक आर्ट आहे किंवा पिछवाई एक आर्ट आहे. याच्या व्यतिरिक्त चित्तारा आर्ट आहे, गोंदा आर्ट आहे, किंवा वेस्ट बेंगॉलचा कालीघाटी आर्ट आहे. तर आय एम शुअर की काही जणांना हे आर्ट आहेत इंडियाचा हे माहिती पण नसणार.
1: ओके.
0: तर हेच आर्ट जर आपण त्या त्या भागात किंवा त्या त्या स्टेट्समध्ये जेव्हा जातो तेव्हा आपल्याला त्या दिसतात. तर त्या कुठे दिसतात? तर त्या भिंतीवर दिसतात किंवा कॅनव्हासवर दिसतात. किंवा टेम्पल्समध्ये जातो तेव्हा त्या टेम्पलच्या त्या पिलर्सवर म्हणा किंवा वरती टॉमवर म्हणा ते आपल्याला दिसतं तसं. तर हेच आर्ट मला असं वाटलं की आता ह्याला एक जिवंत आपण काहीतरी रूप द्यायचं आणि ते फक्त पेंटिंग किंवा कॅनव्हासद्वारेच लोकांपर्यंत पोहोचणार असं जरुरी नाहीये. तर आपण एक ते ड्रेसेसवर किंवा स्टोल्स आणि सारीज आहेत त्याच्यावर पण आपण उतरवू शकतो त्या आर्टला. आणि आजकाल ते ट्विनिंग किंवा थिमेटिक डिझाईन पेंटिंग सारीज ड्रेसिंग हे खूप फॅशनमध्ये आहे. तर त्याच्यातून असं मला वाटलं की काहीतरी आपण हे असं करू शकतो साड्यांवर किंवा फॅब्रिकवर मेनली. तर त्याच्यातूनच ही कल्पना आली.
1: शिखाजी तुम्ही एक महिला उद्योजिका तर आहातच, शिवाय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर पण आहात आणि कंटेंट क्रिएटर पण आहात. याचाच अर्थ तुम्ही डिजिटल मार्केटिंगशी जोडल्या गेलेल्या आहात आणि मला वाटतं की डिजिटल मार्केटिंगमधून तुम्ही तुमचा ब्रँड तुमचा व्यवसाय हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवलेला आहे. कारण आपण बघतो आहोत की हल्ली प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आहे आणि प्रत्येक जण ह्या डिजिटल सगळ्या सोशल मीडियावर पडलेलाच असतो.
0: बरोबर.
1: आणि तिथूनच मग अशा छान छान कलांचा उगम होत राहतो. कळतात अगदी कानाकोपऱ्यामध्ये भारतामध्ये कुठेही कोणी असेल तर त्याला, म्हणजे कन्याकुमारीमध्ये जर असेल तर त्याला दिल्लीतली कला कळते. असंच तुमचा कंटेंट क्रिएटर तुम्ही असल्यामुळे आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करत असल्यामुळे ही कला मला वाटतं की सगळ्यांपर्यंत पोहोचती आहे. तर या डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करता?
0: जसं आपण आधी असत हसत खेळत म्हणत होतो की मीडियाशी काही लपलेलं नाहीये म्हणून, तर तसंच ते मीडियामुळे पण मला हा काही तुम्ही बोलू शकता की हा आर्ट माझ्यापर्यंत पण आला आहे. आणि तेव्हा मला वाटलं की हा आर्ट मीडिया हा एक खूप कनेक्शन आहे दुसऱ्या लोकांशी संपर्क मध्ये येण्याचा किंवा नॅशनल किंवा इंटरनॅशनल लेवलवर ह्याला प्रदर्शित करण्याचा. तर सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म किंवा मोबाईलचा जेवढे मिसयूज आहेत तेवढे युजेस पण खूप छान छान आणि जास्त आहेत. तर त्याचा आपण चांगल्या कामासाठी किंवा भारतीय हे जे कलावंत आहेत त्यांना पोहोचवण्याचा जर आपण या मोबाईल तर्फे किंवा या सोशल मीडिया आणि डिजिटल मार्केटिंग तर्फे करू शकलो तर खूपच छान, त्यांना पण एक नवीन ओळखच भेटेल.
1: अगदी. काय सांगाल बरं शिखाजी की सूरजकुंड इथे जो क्राफ्ट मेला झाला आता नुकताच त्याची दखल आकाशवाणीनं पण घेतलेली आहे आणि आपण पूर्णेच्या आहात तर परभणी आकाशवाणी केंद्रावरून आज आपली मुलाखत होती आहे. तर आपल्या या व्यवसायाविषयी खास आपण मैत्रिणींना काय सांगाल की अगदी छोट्या गावापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज इतक्या नॅशनल लेवलपर्यंत गेलेला आहे, तर काय सांगाल मैत्रिणींना? आपल्याला कसं वाटतं आपल्या या व्यवसायाबद्दल अगदी पुरणेपासून ते दिल्लीपर्यंत हा प्रवास कसा उलगडत गेला थोडक्यात सांगाल?
0: मी बेसिकली मी आज पण मी एक उद्योजक आहे किंवा मी हे बिझनेस सुरू केला आहे असं मी म्हणत नाही. मी आजही एक हाऊसवाईफच आहे सर्वात आधी. माझ्या मैत्रिणींना हे सांगावं असं वाटते की आपल्याला एक इंटरेस्ट आहे आपल्या मनात कुठे ना कुठे ना आपल्याला माहिती आहे की आपल्याला काय आवडते. आपण लोकांसाठी जगताना किंवा फॅमिलीसाठी जेव्हा आपण टाइम देतो तर आपण स्वतःला विसरून जातो. पण जर तो थोडासा अर्धा एक तासाचा जो एक टाइम आपण स्वतःसाठी काढला आणि त्याच्यात जे आपल्याला आवडते ते आर्टच नाही तर ते नृत्य असो किंवा काही ते क्रोशिया वगैरे असो किंवा अजून तुम्हाला काही ऍक्टिंग वगैरे येत असेल, असे खूप सारे हाऊसवाईफ्स आहेत त्यांना वेगळ्या वेगळ्या आर्ट्स येतच असतात, फक्त हँड पेंटिंगच नाही म्हणत मी. तर त्यांनी त्या आर्टला आपला तो समय डेडिकेट करावा. ते बिझनेस आहे माझं असं मी म्हणत नाही, पण हा जेव्हा केव्हा संधी भेटते तेव्हा मी माझा हे आर्ट समोर आणत असते. जसं आता सूरजकुंड मध्ये ही संधी भेटली आम्हाला तर एक भारत श्रेष्ठ भारत अशी आम्ही थीम ठेवली त्याची. तर ह्याच्यामध्ये आता साडी हा आपला भारतीय संस्कृतीचा एक वारसा आहे आणि ते सगळ्यांसमोर मांडताना मला म्हणजे खूप प्राईड वाटलं. म्हणजे साडी म्हणजे काय? एक 6 मीटर फॅब्रिकच आहे, ते कुठे पण स्टिच नाहीये, ते एकदम फ्लुईड ड्रेस आहे, तुम्ही त्याला कसेही परिधान करू शकता. फक्त साडी सारखी नॉर्मल साडी पण नाही.

0: तर आपण कितीतरी डिफरंट स्टाईलने ते विअर करू शकता. तर मॉडर्न असो किंवा म्हणजे आमच्यासारख्या 40s स्त्रिया असो किंवा आता हे 20s मधले गर्ल्स असो, तर हा 6 मीटर यान, हा 6 मीटर फॅब्रिक तुम्ही कसंही फ्लुईड ड्रेप करू शकता. भारतीय संस्कृतीचा तिथे सूरजकुंड मध्ये जेव्हा आम्ही हा दाखवत होतो शो, तर त्याच्यामध्ये आम्ही ऑपरेशन सिंदूर पण केला होता. तर ऑपरेशन सिंदूर मध्ये आम्ही इंडियाने जो एक आपली छाप सोडली ग्लोबली, तर ते आम्ही दर्शवली त्या माध्यमातून.
1: ओके.
0: आणि ट्रायबल एक राऊंड होता त्याच्यात, गावातल्या किंवा आदिवासी स्त्रिया पण त्या ड्रेप कशा व्यवस्थित घालतात आणि किती छान दिसत ते त्या ड्रेप मध्ये पण, ते पण आम्ही एक राऊंड केलं होतं त्याच्यात. आणि एक हँड पेंटिंगचं राऊंड होतं. हा, ही एक संधी खूपच छान आम्हाला समोरून आली आणि आम्ही त्याचा उपयोग केला लोकांपर्यंत पोहोचण्याचा. आणि माझे जे आर्टिस्ट आहेत किंवा वेगळे वेगळे जे आर्ट आहेत इंडियाचे, ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवलेत.
1: मैत्रिणींनो, एका गृहिणीच्या दृष्टीनं यश म्हणजे केवळ आर्थिक प्रगती नव्हेच, तर घर आणि व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात समतोल साधत समाधानानं पुढे जाणं होय. कुटुंबाचा विश्वास जपत, स्वतःची स्वप्न पूर्ण करत आणि समाजासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देणं, हीच यशाची खरी व्याख्या कोणतीही गृहिणी सांगेल, होय ना? आणि कोणतीही महिला हेच सांगेल की दुसऱ्यांच्या प्रतिक्रियांवर, दुसऱ्यांच्या कौतुकावर, दुसऱ्यांच्या प्रशंसेवर आपलं यश हे अवलंबून नसतं, तर खरं तर आपल्या मनातून मिळणारं समाधान आपल्या यशस्वीतेकडे वाटचाल करणारं असतं. जेव्हा आपल्या व्यवसायात, जेव्हा आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला आपल्या मनाची जेव्हा समाधानाची पावती मिळते, तेव्हा तेच खरं यश असतं, हो ना?

0: सेंट्रल गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट आहे वन डिस्ट्रिक्ट वन प्रॉडक्ट. या अनुषंगाने देखील आपण या क्राफ्ट मेलामध्ये आपण एका डिस्ट्रिक्टची कला सादर करायची आहे. कशा पद्धतीने आपण हे सादरीकरण केलं याबद्दल काय सांगा?
1: गव्हर्नमेंटच्या अशा खूप स्कीम्स आहेत. कल्चरल आणि टेक्स्टाईल मिनिस्ट्रीनी पण आर्टिस्ट लोकांसाठी खूप वेगळ्या वेगळ्या स्कीम्स काढल्या आहेत. आपल्याला थोडंसं स्वतःला अपडेट करून घ्यावं लागते. गव्हर्नमेंट खूप काही काम करते आपल्यासाठी, फक्त आपल्याला थोडी माहिती कमी असते म्हणून आपण त्या राईट प्लॅटफॉर्मवर राईट वेळेला पोहोचू शकत नाही. फक्त एक डिस्ट्रिक्ट नाही तर असे खूप सारे डिस्ट्रिक्ट आहे इंडियामध्ये जे किंवा एक मधुबनी पेंटिंगसाठी फेमस असेल किंवा त्यांना काही एक जी आय टॅग भेटला आहे कोणत्या एक स्पेसिफिक विविंगसाठी एक हँडलूमसाठी आहेत. म्हणजे त्या डिस्ट्रिक्टचे आम्ही ते प्रोडक्ट उचलून मग त्याच्यावर काम केलं. जसं मी एक डिस्ट्रिक्ट मधनं ती सिल्कची साडी किंवा बनारसी सिल्क साडी खरेदी केली आहे. ती प्युअर बनारसी सिल्क हँडलूम साडी आहे, प्लेन आहे. त्याच्यावर मी दुसऱ्या डिस्ट्रिक्टचं मधुबनी आर्ट जो वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट मध्ये आहे मधुबनी आर्ट, तर ते मधुबनी आर्ट त्या साडीवर उतरवलं मी. तर त्या प्रकारे तो एक प्रोडक्ट तयार झाला. तर म्हणजे आता हे वेगळे वेगळे मार्ग आहेत गव्हर्नमेंट स्कीम मध्ये स्वतःची एंट्री केली.
0: म्हणजे पूर्ण अभ्यास करून तुम्ही या क्राफ्ट मेलामध्ये तुमचं सादरीकरण?
1: पूर्ण अभ्यास तर नाही, पण हा आता तेच मी तुम्हाला म्हणत होती की गव्हर्नमेंट असे खूप सारे स्कीम्स आर्टिस्ट लोकांसाठी किंवा जनसामान्यांसाठी घेऊन येत असते. आपल्याला फक्त ते अपडेट स्वतःला ठेवावं लागते त्याच्या संदर्भात.
0: बरोबर, ओके. पारंपरिकतेला आधुनिकतेची जोड आपण दिलीत. जसं की तुम्ही सांगितलं की भारताच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये एक वेगळी कला आहे.
1: बरोबर.
0: आणि ती कला

0: साडीवरून सार करायची, एका फॅशन शो मधून त्याचं सादरीकरण करायचं ही काही सोपी गोष्ट नाही आहे. याच्यासाठी खूप अभ्यास लागतो आणि त्या कलेविषयीचं नितांत प्रेम लागतं, नाही का? आणि यातून मग नवीन उदयाला येतं ते म्हणजे तुमच्यासारखे असे फॅशन शोज, आणि फॅशन शोज मधून त्या वेगवेगळ्या कला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणं. तर ही आधुनिकतेची जोड देण्याचं स्वप्न आपलं पूर्णत्वास गेलं आहे का? काय वाटतं तुम्हाला? का आणखीन तुम्हाला या क्षेत्रामध्ये नवीन नवीन काही करत राहायचं आहे? काय सांगाल?
1: कारिगरी हा ब्रँड फक्त फॅशन शो नाही करत, तर जसं गोवामध्ये पण मी मागच्या 2 वर्षापासून इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आहे तिथे माझं एक्झिबिशन लावत असते. तर त्या एक्झिबिशनमध्ये आम्ही एक वर्क झोन तयार केला आहे, एक आर्ट झोन तयार केला आहे की जे आणि त्याच्यात यंगस्टर्स खूप येतात. आता यंगस्टर्सना हे नवीन नवीन प्रयोग करायला खूप आवडतात आणि ह्यांना आर्ट संदर्भातमध्ये हे खूप आजकाल एन्थुझियास्टिक पण आहे यंगस्टर्स. काहीतरी मोबाईलला थँक्यू म्हणावं लागेल कुठे ना कुठे आपल्याला, इंस्टाग्रामला पण, की त्यांच्यापर्यंत हे सगळे आर्ट पोहोचतात. तर त्या एक्झिबिशनमध्ये मी हे आर्ट झोन क्रिएट केले आहे आणि तिथे त्यांना मी स्टोल्स असो किंवा बॅग्स असो किंवा टी शर्ट्स असो असे मी हे प्लेन फॅब्रिक तिथे घेऊन जाते. तिथे त्यांना मी हँड पेंटिंग करायला प्रोत्साहन देत असते. किंवा मागच्या वेळी जर तुम्ही मला विचारणार तर मी पटना येथून माझी एक आर्टिस्ट आहे तिला मी तिथे घेऊन गेली होती, तिला मधुबनी पेंटिंग खूप छान येते. तर तिथे यावेळीस तिने मधुबनी पेंटिंग शिकवली होती सगळ्यांना. तर हा पण एक आयडिया सुपरहिट राहिला होता तिथे, कारण की पेंटिंग करायला सगळ्यांना आवडते, फक्त ना पुश पाहिजे थोडासा की हा तुम्हाला येते आणि तुम्ही करा काहीतरी. तर हा जो प्लॅटफॉर्म आम्हाला गोवामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये भेटला तर तिथे पण हे खूप सुपरहिट आयडिया राहिली. तर फॅशन शोज नाही तर आम्ही असे एक्झिबिशन पण करतो, जसं गव्हर्नमेंटचं ओडीओपी स्कीम होता तर इंडियाला ग्लोबल लेवलवर इंटरनॅशनल लेवलवर इंडियाला आम्ही तिथे ते घेऊन जातात, ते आम्हाला प्रमोट करतात इंडियाच्या आर्टिस्टला. तर आम्ही मालदीव्सला पण गेलो होतो त्या स्कीमच्या अंतर्गत. तिथं मी पाहिलं की लोकांना इंडियाच्या आर्ट विषयी एकदम भयंकर त्यांना म्हणजे आवड खूप आहे आणि एवढं त्यांना एक्साइटमेंट आहे ना की हे असं कसं ते हे आर्ट करू शकतात किंवा असे कसे हे लाकडी टॉईज असतात किंवा कसे बनू शकतात किंवा हे कोल्हापुरी चप्पल घेऊ शकता तुम्ही, जसं प्राडाने आता आपण म्हणू शकतो तिला कॉपी केली आहे. हे इंडियाच्या आर्ट विषयाने इंडियाच्या वस्तूविषयी ना लोकांना तिथे खूप जास्त जागरूकता आणि खूप आवड पण आहे. तर मालदीव्स मध्ये पण हा एक्झिबिशन खूप सुपरहिट राहिला होता. इंडियाचा आर्ट प्रमोट करण्याचं काम हे ब्रँड करते आणि इंडियाचा आर्ट असो किंवा आर्टिस्ट असो, आर्टिस्टला मेन एक प्लॅटफॉर्म पाहिजे असतात, ते लवकर पोहोचत नाही एकदम लोकांपर्यंत, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम कारिगरी करतोय.
0: आता इतक्या छान या प्रवासामध्ये तुम्ही जसं आता गोव्याचा अनुभव सांगितलात, मालदीवचा अनुभव सांगितलात, कुठलाही व्यवसाय यशस्वीतेकडे जात असताना असं म्हणतात की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अगदीच आपल्याला यश मिळत नसतं, नाही का? अगदीच सगळं छान अगदी हिट होत नसतं, काही काही खाचखळगे असतात, ठेचा लागतात. तर असे काही अनुभव आपल्या वाट्याला आले होते का?
1: मी परत हाऊसवाईफ परत हा विषय घेऊन जाते. तिला सगळं एकदम सुरुवातीला येत नसतं पण हळूहळू ती शिकते. आता ती छोट्या मोठ्या गोष्टी तिला प्रत्येक वेळी इलेक्ट्रिशियनलाच बोलवत नाही किंवा नळ खराब झाला तर प्रत्येक वेळी प्लंबरला लगेच फोन करत बोलवू नये, काहीतरी ती खटाटोप करून चालू करण्याचा प्रयत्न करते. गॅस चालत नाही तर लगेच त्या गॅसवाल्यांना बोलवतं, काहीतरी ती स्वतः साफ करून वगैरे बघते की अरे काहीतरी चुकलं असेल तर आपण करून बघू. तर यश अपयश हे डोळ्यांसमोर न ठेवता एक हाऊस वाईफ कशी काम करते की भाई मला करायचं आहे हे, माझ्या वाटी हे काम आलं आहे आणि मी ह्याला व्यवस्थित घेऊन जाते आणि कम्प्लीट करण्याचा ती प्रयत्न करते. आता त्याच्यानंतर तिला त्याच्यात किती क्रेडिट मिळतो नाही मिळतो तर जसं ती स्वतःवर घेते, तर हे यश अपयश मला नाही वाटत की एक हाऊसवाईफ असं एकदमच सिरियसली घेते तिला. ठीक आहे, सगळेजण अप्रिसिएशन देतात, सगळेजण कौतुक करतात भरभरून आम्हाला, म्हणजे असे तुमच्या सारखे लोक आहेत जसं आकाशवाणीने पण इथे बोलवलं हे पण आमच्यासाठी यशच आहे. आता फक्त पैसे मिळाले आम्हाला तर हे जास्त यश झालं ही याची परिभाषा नाही आहे. हा तर हाऊसवाईफचा जो तो माइंडसेट आहे ना तो जर आपण वापरला इथे तर आपल्याला हे नफा तोटा किंवा पैसे आले नाही आले ह्याच्यावरूनच यश आणि अपयश ठरलं आहे तर असं नाही. ते लोक येतात, प्रतिसाद देतात, कौतुक करतात, काहीतरी आर्ट करून बघतात, तुम्हाला चांगले 2 गोष्टी बोलून जातात, तुम्हाला पण त्याच्यातून शिकायला भेटते. बस हे खूप आहे.
0: क्या बात है. तर मला वाटतं ही गोष्ट खूप महत्वाची, दिल को छू लेने वाली बात आपने कह दी की पुन्हा तेच की एक सामान्य गृहिणी काय

0: करू शकते नाही का. तुमचा हा प्रवास खरंच मला वाटतं की घरी बसणाऱ्या प्रत्येक गृहिणीनी ऐकायलाच हवा असा आहे. कारण तुम्ही सुरुवातीपासून म्हणताय की मी एक हाऊस वाईफ आहे आणि मी अगदी घरातील छोट्या मोठ्या कामांपासून सुरू केलेला माझा हा व्यवसाय आज आपल्या भारतीय स्तरावर इतक्या छान छान एक्झिबिशनमधून तुम्ही तुमची कारागिरी तुमचा छान एक ब्रँड तयार केला आहे आणि त्या ब्रँडच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत पोहोचवत आहात. खरं तर हा प्रवास कोणत्याच एका महिलेसाठी तितका सोपा नसतोच. त्यासाठी कुटुंबाची पण साथ खूप आवश्यक असते नाही का.
1: बिलकुल, त्यांच्याशिवाय
0: सांगाल. हा
1: हा, त्यांच्याशिवाय होत नाहीये. जसं तो फ्रेज आहे ना की हर मर्द के पीछे एक औरत का हाथ होता है, बट एक औरत के पीछे मेरे पूरे परिवार का, मेन का ज्यादा, मतलब मेरे ससुर जी भी उतने ही सपोर्टिव है. सिर्फ हस्बैंड का या नाम नहीं लेना चाहूंगी, तो मेरे देवर हो या ससुर जी हो या मेरी सास हो, तो पूरे फॅमिली का उतना ही योगदान रहा है. यांचा सगळ्यांचा पाठिंबा आहे आणि हे सगळेजण मला जेवढं प्रोत्साहन देतात, मला नाही वाटत मला स्वतःहून पण एवढं हे पुश मिळतं.
0: ते
1: त्यांच्यामुळेच हा पुश मिळतो आणि तेव्हा मी हे करत राहते.
0: क्या बात है. आज एका कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीत आलात तुम्ही आणि आपल्या होमटाऊन कडे परत आल्यानंतर कसं वाटतंय तुम्हाला?
1: आता जसं मला सगळेजण विचारतात की तू म्हणजे दिल्लीहून परत इथे म्हणजे एवढ्यादा हे प्रोग्राम्स अटेंड करायला येतात, तर मी तेव्हा त्यांना हे सांगायचं, मेन एक माणूस जेव्हा बाहेर जॉब करतो किंवा ऑफिसर आहे, तर ते त्यांचं ऑफिस आहे ते बाहेर, तर आमचं गृहिणींचं ऑफिस तर हे घरच आहे, तर माझं हे हेड ऑफिस आहे, तर हेड ऑफिस मधून कॉल आलं की मला यावंच लागते. तर मला ऑफिसला भेट द्यावीच लागते घडी घडी.
0: आम्हा परभणीकरांना पण खूप अभिमान वाटतोय की इतक्या आमच्या परभणीची छानशी आमची मैत्रीण आज इतक्या छान स्तरावर, उच्च स्तरावर तिचा हा व्यवसाय नेते आहे. आणि फक्त व्यवसाय हा फक्त प्रोफेशनल परचेसिंगसाठीच नव्हे तर भारतीय संस्कृती या पारंपरिक संस्कृतीची जोड आपण या आपल्या व्यवसायाला दिलेली आहे. तर मला वाटतं की आजची ही मुलाखत खूप मैत्रिणींसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे नक्कीच. आणि अनेक मैत्रिणी तुम्हाला ऐकत असतील तर नवीन काही मैत्रिणी या आपल्या व्यवसायामध्ये जोडल्या जाव्यात किंवा त्यांनी असं काहीतरी छान करावं.
1: बिलकुल.
0: तर त्यांना आपण मोटिवेशनल काय सांगाल?
1: आपल्या इंटरेस्टला जोपासा. जेवढा वेळ तुम्हाला तुम्ही दुसऱ्या लोकांना देता तर थोडंसं, म्हणजे मी तर अर्धा तास पण सफिशियंट आहे असं म्हणेल, पण थोडंसं स्वतःला द्या. स्वतःला पण ओळखा तुम्हाला काय आवडते. जरुरी नाही आहे बिझनेसमध्ये याचं रूपांतर व्हायला पाहिजे, पण ते नक्की तुमच्यासाठी स्ट्रेस बस्टर आहे. कारण की एक वेळ असतो की ती लोकांसाठी काम करते, फॅमिलीसाठी झिजते, एक वेळ येतो की तिला ना म्हणजे मुलं पण बाहेर नि जातात अभ्यासाला, जेंट्स अजूनही त्यांच्या कामामध्ये बिझी होतात, मग तिला अजूनही फ्री टाइम राहतो, मग नक्की तिला तेव्हा कळत नाही की आता मी काय करायचं, है ना. आता मुलं पण नाही, जेंट्स पण नाही घरी, फॅमिली पण आपल्या आपल्या कामात आहे. तर सुरुवातीपासूनच तुम्ही तुमच्या इंटरेस्टला नका सोडू, स्वतःला अर्धा एक तास वेळ द्या, हेच बोलू शकते मी त्यांना.
0: बरं, ओके. शिखा अजमेराजी, आज खरंच वेळात वेळ देऊन आपण कौटुंबिक समारंभातून आज मुलाखतीसाठी खास आकाशवाणी परभणी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या असंख्य श्रोत्यांपर्यंत आज तुमचे खरंच मोलाचे अनुभव आणि आपला हा यशस्वीतेचा प्रवास आमच्यासोबत उलगडलात. आपण इतका छान भारतीय पारंपरिक संस्कृती आपल्या व्यवसायाला जोड दिलेली आहे आणि इतका छान हा प्रवास आमच्या मैत्रिणींसोबत शेअर केलात, त्याबद्दल आकाशवाणी परिवाराच्या वतीनं आम्ही आपले आभारी आहोत.
1: जसं तुम्ही ते डिजिटल मीडिया सोशल मार्केटिंग सांगितलं, तर आम्ही लहानपणापासून आकाशवाणीला ऐकत आलेलो आहोत, तर आम्हाला माहिती आहे की आज नाही तर उद्या आकाशवाणीचं जो आवाज आहे तो पोहोचतोच लोकांपर्यंत. तर तुम्ही म्हटल्यावर मी म्हटलं हो, मला तर जायचंय, काही प्रॉब्लेम नाही, मी येऊ शकते म्हणून. तर आकाशवाणी हा एक ट्रस्टेड पार्टनर आहे हाऊसवाईफ साठी, तर आहेच हाऊसवाईफ, तर आकाशवाणी म्हणजे लावूनच काम वगैरे करते तिचं घरातलं, तर हा एक ट्रस्टेड सोर्स आहे आमच्यासाठी पण.
0: थँक्यू.
1: थँक्यू, थँक्यू सो मच.
0: मैत्रिणींनो, आजच्या या मुलाखतीमधून या यशस्वी मैत्रिणीसोबत संवाद साधत असताना समारोपाकडे आता वळतो आहोत आपण. मैत्रिणींनो, हातमागाच्या कापडात इतिहास गुंफला, आधुनिक रंगांनी नव्या पिढीला अवलंबलं आणि साड्यांच्या कलेतून जगाला दाखवलं की परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा साधता येतो. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीच्या तेजानं जग उजळतं, प्रत्येक प्रयत्न प्रत्येक संघर्ष चमकतो. आज आपण यशाचे वेगवेगळे रंग पाहिले, जिथे जिद्द आहे तिथे मार्ग स्वतः बनतो, नाही का. तर मैत्रिणींनो.

जिद्द आणि स्वप्च्या धाग्यांनी विणलेली ही कथा घराच्या चार भिंतीतून व्यवसायाच्या रंगात फुलली आणि प्रत्येक महिला आपला प्रकाश पसरवू शकते. जिथे प्रेरणा आहे तिथे यश आपोआप उगवतं. याच सदिच्छांसह, याच सकारात्मक विचारांसह मी आपली मैत्रीण सीमंतिनी आपल्या सर्वांचा निरोप घेते. बरं तर मग मैत्रिणींना भेटूयात उद्याच्या खास अशाच प्रेरणादायी मुलाखतीमधून. नमस्कार.

मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमा अंतर्गत परंपरेतून आधुनिकतेकडे साड्यांच्या फॅशन विश्वातील तिची यशोगाथा याविषयी शिखा अजमेरा यांची सीमंतिनी कुंडीकर यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी परभणी केंद्राची. आता मात्र वेळ झालेली आहे मैत्रिणींनो आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित राहा. या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. तसंच महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ आपण ऐकलात. मुंबई केंद्राचा हा कार्यक्रम आमच्या केंद्रानं सहक्षेपित केला. आकाशवाणीचं हे चंद्रपूर केंद्र आहे. आता दुपारचे 1 वाजलेत. विविध भारतीय प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत.

पूजन आणि उद्घाटन करतील. यात हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवर गुडीबेलूर ते महबूबनगरनगरच्या राष्ट्रीय महामार्ग 167 चौपदरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या वरंगळ इथल्या पीएम मित्र पार्कचं उद्घाटन आणि सिंधू रुग्णालयाचं लोकार्पणही मोदी यांच्या हस्ते होईल. देशातली संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याची सज्जता याचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक होते. नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित आणि मालमत्तेची हानी टाळण्यासाठी पूर्वसूचना प्रणाली, आपत्तीच्या काळात मदत आणि बचाव कार्यासाठी साधन सामग्रीची तैनात आणि त्यासाठी केंद्रीय संस्थांमध्ये समन्वय साधण्याची यंत्रणा या गोष्टींचा बैठकीत आढावा घेतला जाईल. दीर्घकालीन पूर प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रगतीचाही गृहमंत्री आढावा घेतील. पूर आणि उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवणार यंत्रणा बळकट करणं, जनजागृती तसंच पुरेसं मदत साहित्य आणि वैद्यकीय सहाय्य उपलब्ध करून देण्यावर या बैठकीत विशेष भर दिला जाईल. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. होर्मुझची सामुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी उभारल्या जाणाऱ्या बहुराष्ट्रीय मोहिमेच्या तयारीचा भाग म्हणून ब्रिटननं आपली HMS ड्रॅगन ही युद्धनौका तैनात केली आहे. इराणमधलं युद्ध सुरू झाल्यावर सायप्रसच्या संरक्षण मोहिमेला पाठबळ देण्यासाठी ब्रिटननं आपली ही युद्धनौका पूर्व भूमध्य समुद्रात तैनात केली होती. यापूर्वी फ्रान्सनं आपल्या विमानवाहू नौकांचा ताफा तांबड्या समुद्रात ठेवला होता. त्यानंतर ब्रिटननं पश्चिम आशियामध्ये घेतलेल्या या भूमिकेमुळे जगातल्या सर्वात महत्वाच्या व्यापारी मार्गावर सामान्य परिस्थिती निर्माण करण्यासाठी दोन्ही देशांमधला समन्वय वाढताना दिसतोय. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराणमधल्या वाटाघाटीसंदर्भात अमेरिकेचे गृहमंत्री आणि विशेष दूत स्टीव्ह विटकोफ यांनी आज कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांच्याशी मियामी इथं बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी इराणबरोबरच्या वाटाघाटींच्या मसुद्यावर चर्चा केली. अल थानी यांच्या वॉशिंग्टन इथं अमेरिकेचे उपराष्ट्रपती JT वेन्स यांच्याबरोबरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली. याआधी अमेरिका आणि इराणमधल्या युद्धबंदी संदर्भातल्या चर्चेची पहिली फेरी इस्लामाबादमध्ये झाली होती. या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नव्हता. देशभरातल्या शाळांमध्ये या वर्षीच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे भारतीय भाषा उन्हाळी शिबिर आयोजित केलं जाणार आहे. एक आठवडा चालणाऱ्या या शिबिरात मुलांना मूलभूत संवाद कौशल्य शिकवली जाणार आहेत. यात विविध भाषांमध्ये स्वतःची ओळख करून देणं, इतर भाषांमधलं शब्दभांडार जाणून घेणं, रोजच्या आयुष्यात लागणारे संवाद साधणं आणि सांस्कृतिक ओळख करून घेणं यासारखे परस्पर संवादावर आधारित उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहिती समाज माध्यमावर मंत्रालयानं दिली. जगभरात आज जागतिक ल्युपस दिन पाळला जातोय. जगभरातल्या लाखो जणांना होणाऱ्या ल्युपस या गुंतागुंतीच्या स्वयंप्रतिरोधक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. ल्युपसवर कोणताही ज्ञात इलाज नाही आणि या आजारामुळे सांधे, त्वचा, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसांवर परिणाम होतो. या दिवसाची यंदाची संकल्पना मेक ल्युपस व्हिजिबल अशी आहे. आज जागतिक मातृदिन अर्थात मदर्स डे आहे. देशोदेशी दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी मातृदिन साजरा करण्याची पद्धत आहे. शांघाय इथं काल संपलेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात थरारक अंतिम सामन्यात भारतीय महिला रिकव्ह संघानं यजमान चीनचा 5-4 पराभव करत सुवर्णपदक पटकावलं. या संघात दीपिका कुमारी, अंकिता भगत आणि कुमकुम मोहोड यांचा समावेश होता. ताशकंदमध्ये सुरू असलेल्या आशियाई 15 वर्षाखालच्या आणि 17 वर्षाखालच्या मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत 9 भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी धडक मारली. 15 वर्षाखालच्या गटात 30-33 किलो वजनी गटात भारताच्या अक्षितानं कझकस्तानच्या अयाझान मारातवर एकतर्फी विजय मिळवला. तर 37, 40, 43, 46, 48, 61, 61 आणि 64 किलो वजनी गटात भारतीय महिला मुष्टियोद्ध्यांनी विजय संपादन केला. आयपीएल क्रिकेटमध्ये चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आज लखनौ

लखनऊ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना रंगणार आहे. सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल. गुजरात आणि राजस्थानात बहुतांश ठिकाणी उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. पुढचा आठवडाभर देशाच्या उत्तर भागात तापमानात वाढ होऊ शकते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव येथील कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. संभाव्य पूरस्थिती आणि उष्णतेच्या लाटेचं आव्हान हाताळण्याच्या दृष्टीनं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं आढावा बैठक. होर्मुसची समुद्रधुनी पार करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेसाठी ब्रिटनची HMS ड्रॅगन युद्धनौका तैनात. आणि तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेचं रिकव्ह प्रकारातलं सुवर्णपदक भारतीय महिला संघानं पटकावलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा उद्या दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार. सुरीले सफर पर मदर्स डे की बहुत बहुत शुभकामनाएं भी दी हैं. समय कहता है मैं फिर ना आऊंगा, क्या पता मुझे हंसाऊंगा या रुलाऊंगा. इंसान जीना है, इस पल को जी ले क्योंकि इस वक्त को अगले पल तक ना रोक पाऊंगा. अभी भी वक्त है, समझ लो. कीमत पैसों की नहीं, समय की करो, फिर आपकी कीमत वक्त तय करेगा. क्या बात है. और बड़ा प्यारा सा संदेश. अम्मा तो गोंद की तरह होती है, जो दिखती तो नहीं है पर जोड़ती सबको है. ब्रह्मांड की सभी माँ के लिए प्यार और आशीर्वाद का इमोजी बनाकर भेजा है भाई. हाँ, सच में सारी ब्रह्मांड की माओं के लिए ढेर सारा प्यार दुलार. और अब अगला शब्द आ रहा है पायल पर, तो देखिए जरा ये गाना सुनिए और बताइए कि किस फिल्म का है. और हाँ, हम आपको बता दें कि जो अभी हमने गाना सुना था वो डॉक्टर फिल्म से था. आवाज के बारे में हमने पूछा था कि किसकी आवाज है. अभी उस जवाब का हम इंतजार कर रहे हैं. ये गाना सुनिए.

0: 12 आणि 13 मेला विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता असून त्यामुळे मोसमी पाऊस नेहमीपेक्षा लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदा 14 मे ते 20 मे दरम्यान अंदमानात पाऊस येण्याचा अंदाज होता, त्याऐवजी तो काही दिवस आधीच येण्याची शक्यता आहे. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचे वारे वाहतील, तर कोकणात हवामान उष्ण आणि दमट राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळगमचे विजय यांनी घेतली शपथ. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि अंदमानमध्ये यंदा मोसमी पावसाचं आगमन वेळेआधी होण्याचा स्कायमेटचा अंदाज. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोतहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट होईल संध्याकाळी 4:58 अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेमध्ये. दरम्यान आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि

0: ही कहानी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. दर महिन्याला थोडाच वा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन?
3: आरबीआय सांगते.
0: आर्थिक समजूतदार पण महिलेचा वृद्धपणा.
4: संध्याकाळचे 10:59 आणि 35 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. आता ऐकूया प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई मनोज अणावकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून बेळगाव येथील कळगमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिश्वा शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेला सामना लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. तमिळनाडूमध्ये VK अर्थात तमिळगाव वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस CPI CPIM VCK आणि IUML

0: यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसा नायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगासामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होणार आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खराक प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. ये तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरवरच्या गुडेवेलूर महबूबनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 चौपदरी प्रकल्पाचा समावेश आहे. पीएम मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंग इथल्या पीएम मित्र पार्कचं आणि सिंधू रुग्णालयाचाही यात समावेश आहे. या कल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामाच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.
0: ऑपरेशन सिंधूरला 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं संरक्षण क्षेत्रातल्या धोरणात्मक विषयांवर काम करणाऱ्या ब्रह्मा रिसर्च फाउंडेशनतर्फे उद्या संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी संधी या विषयावर एका महत्त्वपूर्ण चर्चासत्राचं आयोजन केलं आहे. मुंबईत वांद्रे इथं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश भारतीय संरक्षण निर्मितीच्या वेगाने विस्तारणाऱ्या परिसंस्थेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी निर्माण होणाऱ्या संधींवर प्रकाश टाकणं हा आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी

0: महसूल विभागाचा मुख्यमंत्री बळीराजा पाणंदस्ते योजनेची कमाल, शेतकरी राहिला ता कायम खुशहाल।
1: बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती करण्यात आली आहे। वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत असून ते भारतीय नौदलाच्या सामरिकदृष्ट्या सर्वात महत्वाच्या कमांडपैकी एकाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। भारताच्या पश्चिम सागरी आघाडीचे आणि अरबी समुद्रातील महत्वाच्या सागरी मार्गांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पश्चिम कमांडवर असते। तोफखाना आणि प्रक्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले। त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं होतं। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स चेन्नई सुपर किंग्ज पुढे विजयासाठी 204 धावांचं आव्हान ठेवलं आहे। चेन्नई सुपर किंग्जनं नाणे

जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकांमध्ये 8 गडी गमावून 203 धावा केल्या. जोश इंग्लिसनं 33 चेंडूत 85 धावा केल्या. शाहबाज अहमदनं नाबाद 43 धावांमध्ये योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा चेन्नई सुपर किंग्सच्या 14 षटकांमध्ये 3-157 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. छत्तीसगडमध्ये रायपूर इथं शहीदवीर सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. मातृदिनानिमित्त आज मुंबईत माला इथे पोषण अभियानांतर्गत खासदार मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात गरजू गर्भवती महिला आणि मातांना पोषण किटचं वितरण खासदार पी गोयल यांच्या हस्ते करण्यात आलं. मातांचं आरोग्य आणि कल्याण हे सक्षम समाज आणि विकसित भारताचा मजबूत पाया आहे असं ते यावेळी म्हणाले. यानंतर गोयल यांनी बोरिवली इथं शिंपोलीमध्ये घेतल्या पहिल्याच SRA जनता दरबारात 150 तक्रारी मार्गी लावल्या. उत्तर मुंबईतला एकही नागरिक घर राहणार नाही यादृष्टीने SRA प्रकल्पांचं नियोजन केलं जाईल असं आश्वासनही गोयल यांनी यावेळी दिलं. नागपूरमध्ये पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 2 दिवसीय राष्ट्रीय परिषदांचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेचं आयोजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. येत्या 17 मे रोजी नागपूर जलसंवाद तर 18 मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ पद्म पुरस्कार विजेते संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे.

0: झाली आहे. या परिषदांमध्ये देशभरातल्या नामवंत जलतज्ञ, पद्म पुरस्कार विजेते, संशोधक तसंच सामाजिक क्षेत्रातले मान्यवर सहभागी होणार आहेत. विदर्भातले शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंधारणाचे प्रभावी उपाय, पाण्याचं नियोजन आणि शाश्वत शेती या विषयांवर परिषदेत सखोल मंथन होणार आहे. आकाशवाणी अर्थात ऑल इंडिया रेडिओच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त सध्या देशभरातल्या आकाशवाणी केंद्रांतर्फे विविध कार्यक्रम सादर होत आहेत. या पार्श्वभूमीवर काल आकाशवाणी सांगली केंद्रातर्फे चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम पार पडला. यावेळी आकाशवाणी सांगलीचे कार्यक्रम प्रमुख श्रीनिवास जरंडीकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. पालघर जिल्ह्यात मनोर मार्गावर शेलवली इथं दुचाकीला अज्ञात वाहनानं उडवल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्याबरोबर ते दोघे गंभीररित्या जखमी झाले. हवामान. राज्यात अनेक ठिकाणी काल संध्याकाळी आणि आज पाऊस पडला. रत्नागिरी जिल्ह्यात वादळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं. अनेक ठिकाणी झाडं तसंच विजेचे खांब तळे, अनेकांचे पत्रे उडाले, सखल भागात पाणी शिरलं होतं. वीज पुरवठा अनेक भागांमध्ये खंडित झाला असून तो पूर्ववत करायचे प्रयत्न सुरू आहेत. जालना जिल्ह्यात डोमेगाव परिसरात आज पावसाच्या सरी आल्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. येत्या 2 दिवसात राज्यात सर्वत्र तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह वारे वाहण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगाव कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचण्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. नौदलाच्या पश्चिम कमांडचे अधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्ती. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत सुरू असलेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचं चेन्नई सुपर किंग्स पुढं विजयासाठी 204 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतराची. ओ लवली, वेल डन. बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल बोट स्टुडिओ, नवा कॅमेरा, लाईट्स. सोबत नवीन आरे घेऊन टाक. त्याच मधून नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळेल. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
2: काय सांगते?
1: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
3: मोसून बाई, हे तुझ्या नावे.
4: इतकी काय घाई होती
3: अग.
4: आणि छोटी.
3: हे तुझ्या नावे. आणि हे
4: माझ्या छकुलीच्या नावे.
5: पण आजी, तुझ्या नावे
6: सगळंच. मी बँक, लॉकर, फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिला नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं येईल.
3: शुभ बोला हो. काय?
2: RBI सांगते
1: आणकार बना, सतर्क रहा.
7: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिताहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तस न्यू ऑन AIR या मोबाईल ॲपवरही ऐकू शकता. संध्याकाळचे 7:11 आणि 47 seconds होत आहेत. आमची पुढील उद्घोषणा थोड्याच वेळात.
8: श्रोते, रुग्णांची सेवा शुश्रूष करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मंडळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12 to 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
1: श्रोते हो, आकाशवाणी @90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
8: ज्यामध्ये ऋषी डॉक्टर N. राजम यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
1: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात्री 10 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर. तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 आकाशवाणी मुंबईच्या FM रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन AIR ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.
1: माझा माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषयावर प्रमोद पर्वते यांची मुलाखत. सोबतच ऐका प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत मिरची उत्पादन आणि प्रक्रिया या विषयावर प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवार म्हणजेच 11 मे 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल.
0: श्रेव आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आता ऐकूया कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एक होता कार्व्हर या गाजलेल्या पुस्तकाच्या 50व्या आवृत्तीच्या निमित्तानं या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहोत. कालच्या पहिल्या भागात आपण एक होता कार्व्हर या पुस्तकाच्या मागची कहाणी जाणून घेतली होती आणि वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये भरीव योगदान देणाऱ्या दिग्गजांबद्दल वीणाताईंनी लिहिलेल्या पुस्तकांचा धावता आढावाही घेतला होता. या भागात याबद्दल आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. तुम्ही खूप स्त्रियांबद्दलही लिहिलंयत वीणाताई. लिझ माइटनर, गोल्डा मायर, रोझलिन फ्रँकलिन, आयडा स्कडर, आता मारी मॉन्टेसरी. तर या स्त्रियांबद्दल, त्यांच्या कामाबद्दल लिहावं ह्याची प्रेरणा कुठून मिळते?
1: सगळीकडे स्त्रियांचे आवाज किंवा त्यांचं अस्तित्व पुसलं गेलेलंच आहे. म्हणजे जसं रोझलिन फ्रँकलिनचं आणि लिझ माइटनरचं, म्हणते की दोघींनी हे 20व्या शतकात कोणतरी बदल करून आणलेले आहेत. ते 1950-52 साली रोझलिनने आणि 1900 सुमाराला साधारण त्याच मागे पुढे लिझ माइटनर. ह्या दोघींचे हे जे आहेत त्यांचे शास्त्रीय विचार आणि त्यांचे संशोधन यांनी जगाचे एकीने जीवशास्त्रात बदल घडून आणला, एकीने भौतिक स्थळात बदल घडून आणला. आता त्यांचं जे हे आहे ते पुरुष अधिकार आहे किंवा जिथे पारंपरिक पद्धतीने पुरुषांनाच महत्व दिलं जातं, स्त्रियांचं तिथे अस्तित्व गृहितच धरलं जातं की त्यात त्याच्यात लायकीच्या नाहीत किंवा तेवढी अक्कलच्या नाही, अशा वेळी तेवढ्या विद्वान स्त्रियांचं हे दाखवलं जाणं. तर मग मला असं वाटलं की ह्यांना जर योग्य वेळी समाजात चांगला आधार मिळाला असता, त्यात चांगलं त्यांना प्रोत्साहन मिळालं असतं, तर त्यांना एवढ्या कटकटी सहन न कराव्या लागतात, त्यांचं आयुष्य सुलभ होऊन कदाचित त्यांच्या हातून अधिक चांगलं आणखी भरीव झालं असतं, आणखीने पुढे गेले असते. तर ही वृत्ती बदलायला हवी की आमच्या घरात लेखी बाळी सुना मुलं मुली या शिकत असतील तर त्यांच्यासाठी म्हणजे निसर्ग काय किंवा समाजात काय योग्य पर्यावरण गरज असते. समाजात सुद्धा योग्य पर्यावरण असेल तर प्रत्येक व्यक्ती स्वतःचा विचार आणि कृती घेऊन पुढे बहरू शकते. जे निसर्गात आहेच, पर्यावरण बिघडले की तिथल्या घटाकडे विरघळायलाच लागतात, नाहीच व्हायला. तर प्रोत्साहन देण्यासाठी काय तर योग्य वर्ग तो एक उद्देश माझा होता की बघा या रोझलिन फ्रँकलिन आणि ली माइटनर यांना योग्य जर त्यावेळेस मिळालं असतं तर त्यांचं तिचंही मरण इतक्या लवकर आलं नसतं किंवा तिला आणखीन काही तिचं झालं असतं रोझलिनचं, तर लीज माइटनरला 9-10 वर्ष परागंदा अवस्थेत जगावं लागलं. मॉन्टेसरीला किती त्याच्यासाठी सहन करावं लागलं, म्हणजे ज्या काळात कुठलीही प्रसिद्धी माध्यमं किंवा प्रवासाचे मार्ग नव्हते अशा काळात तिने जी धडपड केली आणि तिने जे एक शिक्षण प्रणाली सगळ्या जगभर न्यायला केली, तिला 10 वर्ष आपल्याकडे भारतात आधार ठेवावा लागला आणि अविवाहित माता होती. ते

0: लपवून तरी शिक्षणाचा ते प्रसार करत राहिले. शिक्षण हे सर्वसामान्य मुलांपर्यंत नेण्याचं जे साधन किंवा जो मार्ग निर्माण करून दिला तो अलौकिकच आहे. तर स्त्रिया हे करू शकतात. अण्णा सरोवर सखीबाई त्या काळात 1900 साली भारतात येते आणि ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी जगातली पहिली ती डॉक्टर ठरते. नुसती डॉक्टर नाही तर ग्रामीण भागात आरोग्य सेवा नेणारी ती पहिली डॉक्टर. तर ही कामं किती डोळ्यासमोर होती आपल्या. मग अशांना तिला जे सहन करावं लागलं, अर्थात तिला थोडासा चर्चचा पाठिंबा असल्यामुळे किंवा ती गोरी असल्यामुळे तिला एवढा सामाजिक विरोध झाला नसेल, परंतु तरी तिचा मार्ग सोपा नव्हताच. आणि अशा वेळेला जग त्यांची किती खात्रीदारी करतं, जग त्यांची काय वाहवा करतं हा प्रश्न असतो. मग तुम्हाला जर कर्तृत्व स्त्रियांचं, काम करणाऱ्या स्त्रियांचं, शिकणाऱ्या स्त्रियांचं वाढलं पाहिजे असं वाटत असेल तर अशी उदाहरणं त्यांच्या समोर आलीच पाहिजे. आणि हे केवळ प्रबोधनाचं काम मी ते अशा भावनेतून नाही, मला त्यांचं असणं आवडलं, मला त्यांचे विचार आणि त्यांचे मार्ग आवडले आणि त्यांचा खंबीरपणा आवडला म्हणून मी ती लिहिली. मला ती कोणी सांगितलेली नव्हती हे लिहिलं पाहिजे. गोल्डा सारखीबाई, जिथ्या गोल्डा म्हटल्यानंतर इस्रायलचा इतिहास डोळ्यासमोर येणार, इस्रायलचा इतिहास म्हटल्यानंतर गोल्डाच आठवणार. हे जिथे एक स्त्री आणि तिचा तोंड इतके एकमेकांशी बांधलेले असताना आम्हाला किती माहिती होती त्याची. आम्हाला माहितच, म्हणजे मला तर माहितच, मी एवढी स्वतःला वाचनाली समजते, मला गोल्डाची एवढी माहिती नव्हती. साधारण ती आमच्याच काळातली, तिचा मृत्यू 1978 साली झाला, म्हणजे आम्ही जाणते होतो त्यावर, पण आम्हालाही माहित नव्हतं. तर हे असणं जे काय असतं स्त्रियांचं, तिला जे काही सहन करावं लागलं त्या प्रवासात तिच्या एकूण आयुष्याच्या मार्गात, ते बघताना असं वाटतं की या किती खंबीरपणा आहे, हा किती आत्मविश्वास तिचा हा आहे. आणि पुरुषांनी कशी तिची अवहेलना किंवा तिला बाजूला सारण्याचे प्रयत्न करूनही कशी ती टिकून राहिली. मग वेगळी वेगळी क्षेत्र आहे, वेगळे वेगळे देश आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की जी भारतातल्या स्त्रिया ज्या आहेत आणि ज्यांची चरित्र पुढे आहे, म्हणजे शोध तोही घेतला, पण महान स्त्रिया होत्या, पण ज्याला आपण मूलभूत संशोधन म्हणतो ते त्यांनी केलेलं नाही.
1: मीनाताई, माझं हे निरीक्षण आहे की पुस्तकं जरी चरित्रात्मक असली, त्याच्यामध्ये माहिती मिळत अस वाचकांना, तरीही ती कुठेही रुक्ष किंवा माहिती भडीमार करणारी नसतात. त्याला एक खूप छान माणसाचा ओलावा असतो, ती माणसं आपल्यासारखी माणसं आहेत असा फील कुठून तरी त्यात येतो. तर ही कसरत लेखिका म्हणून तुम्ही कशी काय साधता?
0: लहानपणापासून मला चरित्र वाचनाची आवड असल्यामुळे मला जे भावतं, माझ्या वृत्तीला जे मानवत, मला जे लिहावंच वाटते तेच मी लिहिते. आणि लिहिते म्हणजे काय असतं, लिहिणं ही शेवटचा टप्पा. प्रथम काय होतं, ओळख होत. ओळख झाल्यावर तर स्वाभाविकपणे मी लायब्ररीन असल्यामुळे मी एखादं नवं पुस्तक, समजा रोझेलिन चा हात आलं, तर मी एका पुस्तकावर थांबत नाही, अरे दुसरीकडे काय म्हटलंय तिचं. कारण मी पुन्हा सांगते की मी लायब्ररीन, मला वेगवेगळ्या पुस्तकातून ह्या व्यक्ती किंवा रेफरन्सेस शोधायचे कसे ह्याचं मला ट्रेनिंग म्हणा किंवा मला तो अनुभव होता. त्याच्यामुळे मग ते मग आणखीन पुस्तकात कुठे काय सापडते, दुसरीकडे काय सापडते, तिसरीकडे काय सापडते, आणि मग हा प्रसंग इथे असा सांगितला, तिकडे तो तसा सांगलाय, मग खरा काय असं, हे शोधण्यातून ते निर्माण. हे मी लिहायला बसणार आहे म्हणून मी माहिती शोध असं प्राण नाही, उलट आहे. मी माहिती शोधत ते माहिती जमवत जाते, जमता जमता माझ्या डोळ्यासमोर जे चित्र त्या व्यक्तीच उभं राहतं ते जर मला आवडलेलं असेल तरच तो लिहिण्याचा प्रयत्न. आणि इतकी पुस्तकं वाचलेली असतात म्हणून ते प्रत्येक वेळेला मी पुस्तक लिहायला जात नाही, ते राहतं. पण असं लक्षात नाही, हे लोकोत्तर आहे, हे फार वेगळं आहे, हे फार आपल्याला अजून माहीत नसलेलं जसं आहे तसंच ते वेगळ्या अर्थाने वरच्या दर्जाचं आहे. ज्यांनी यांनी काहीतरी वेगळं मानवी जीवनात वेगळं घडवण्याचा ह्याच्यात धमक आहे तेव्हाच ते लिहिलं जात. पण केवळ 25 फुटावरून उडी मारली आणि एका तासात 70 अंडी खाली हा माझ्या दृष्टीने पराक्रम. तर समाजाची एखादी रूढी चौकट मोडून नवा विचार जेव्हा दिला जातो तेव्हा ते माझं लक्ष तिकडे जातं. त्याच्यामुळे तो अभ्यास करणं हा मला झेपला पाहिजे आणि माझ्या आवडीनिवडी ते जुळलेलं असलं पाहिजे. कारण लिहिता येणं जरी मी त्या तांत्रिक संशोधनात किंवा ह्याच्यात गेले नाही तरी माणसं म्हणून ती कशी शोधायची, कशी ओळखायची, त्यासाठी तुम्हाला भरपूर अवतर वाचन असतं. म्हणजे एक साधं उदाहरण की मी इकडे कारवर केलेलं, त्याच्यानंतर मी काही वर्षांनी 86 साली मिनी मंडेला यांच्या वर लिहिलं, त्यांच्या नेल्सन मंडेला तुरुंगात होते आणि ती चळवळ खूप मोठी चालू होती तिकडे जोहान्सबर्ग वगैरे साऊथ आफ्रिका. तर त्या आता दोन्ही ठिकाणी एक काळे आफ्रिका, पण दोन्हीची परिस्थिती वेगळी, दोन्हीच्या मागण्या वेगळ्या आणि दोन्हीचे ते सोडवण्याचे प्रयत्नही वेगळे. तर अशा वेळेला तुम्हाला साऊथ आफ्रिकेचं लिहिताना तुम्हाला तिथले सामाजिक, राजकीय किंवा त्यांच्या ज्या संस्थात्मक

0: वेदनाची ह्या लक्षात घ्यायला लागतात. पार्श्वभूमी म्हणजे मी म्हणेन त्या व्यक्तीची. तसंच कारवार लिहिताना तुम्हाला अमेरिकेसारख्या सुधारलेल्या देशातल्या त्यांची स्थिती काय होती, त्यांना वागवत कसं असतं, त्यांची संघटना काय होत्या, किंवा त्यांच्यासाठी कोऱ्यांनी सुद्धा काय प्रयत्न केले वगैरे हे सगळ्याचं भान ठेवावं. केवळ काही व्यक्ती म्हणून इथे आणि तिथे सारखीच वागणी म्हणे असं ते नसतं. तर ह्याच्यासाठी मी म्हटलं तसं अवांतर वाचन, कुठल्याही व्यक्तीसाठी अवांतर वाचन तुम्हाला असावंच लागतं. म्हणजे इथे तुम्ही जेव्हा इंदिरा गांधींचं लिहाल चरित्र, तर तुम्हाला जसं इथल्या भारतीय सर्व घटनांचं ताण्यामाण्यांचं त्यांच्या असलेल्या परदेशी राजनैतिक संबंधांचं तुम्हाला काही माहिती असायला लागेल. तसं बोर्डाचं लिहिताना बोर्डाची इस्रायल म्हणजे काय, तिची परिस्थिती म्हणजे काय, आणि तिने हे प्रयत्न का केले, तिच्या मागची ध्येय काय, ह्याचं तुम्हाला वेगवेगळ्या पातळीवरून घ्यावं लागतं. त्याच्यामुळे काय म्हणू आपण की एकच पाचातून त्याचा विचार करता येत नाही. या माणसं कळण्यासाठी तुम्हाला त्या त्या काळातली काळातलं अवांतर वाचन करावं लागतं. म्हणजे आपण म्हणतो ना चित्र काढण्यासाठी आधी तुम्हाला पार्श्वभूमी घ्यावी लागते. तुम्ही हवे चित्र काढू शकत नाही, कागदार काहीतरी तुम्हाला पेन घ्यावं लागतं, त्या काहीतरी रेखाटावं लागतं. तसं तुम्हाला तो आवश्यक असते पार्श्वभूमी. आणि ती पार्श्वभूमी कळली तरच त्या व्यक्तीची उंची तुम्हाला मोजता येते,
1: मोठेपण पर्यंत. शेवटचा प्रश्न विचारते की आजची पिढी वाचत नाही असं आपण सर्रास म्हणतो ऐकतो सुद्धा, आणि डिजिटल युगामुळे वाचन संस्कृतीच सगळी आपली बदलतीये, तर याबद्दल तुमचं निरीक्षण आणि तुमचं मत काय आहे एक लेखिका म्हणून?
0: माझी पुस्तकं खपतात म्हणून मी कधीच म्हणणार नाही की मराठीत कोण म्हणतं पुस्तकं खपत, पुस्तकं खपतात. दुसरा भाग असा आहे की आताच्या मुलांची जी अभिरुची बदललेली, मुलं वाचतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराने वाचतात, त्यांची माध्यम बदलली. तर कोरोनाच्या काळात अर्थात त्यासाठी पालकांनी केलेले प्रयत्न हे महत्वाचे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक घरात बघत चांगल्या घरात म्हणजे ज्यांना समजूतदार पालकांच्या घरात की त्या मुलांना त्यांनी वाचण्याची गोडी लावली, किंवा किंडल ह्या स्वरूपात त्यांनी मुलांना पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली, तो एक फायदा झालेला. किंवा एका ठराविक म्हणजे कथा कादंबऱ्या कविताच वाचल्या जातील असं नाही, ललित साहित्यच वाचलं जातील, पण लोकांना हल्ली तंत्रज्ञ माहितीची पुस्तकं हवी. आणि दुसरी गोष्ट कालानुरूप त्याची आवड निवड बदललेली असू शकते. म्हणजे मला लहानपणी साने गुरुजी आवडत होते, मी सामाजिक पारायणा केली, म्हणून आताच्या मुलांना त्या बाहेर तेच करावं असं वाटेल असं. कदाचित त्यांचा हिरो वेगळा असेल, पण त्याला हवं असणारं काहीतरी असेलच. दुसरी गोष्ट ही खरी आहे की आताच्या हातातल्या स्मार्टफोन्सनी त्यांना गुंतवलेलं आहे, त्यांचा एक अटेन्शन ज्याला म्हणतात एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी लागणारा ठेर त्यांच्याकडे. तर हे थोडस झालेलं आहे निर्विवाद, त्याच्यावर हे नाही, पण तरी सुद्धा जर काही प्रयत्न झाले तर ह्याच्यातून काही अंशी होऊ शकते. ही निवृत्ती म्हणजे जसं की मुलांना सत्रापासून वाचायला आलं मोठ्याने, त्यांनी त्याच्यातून नाटक निर्माण केलं किंवा एखादं त्याचं नृत्य निर्माण केलं, तर त्याचे भाग घेतात. म्हणजे क्रिएटिव्हिटी जोडली गेली तर ते ऐकलं जातं. पुस्तक वाच म्हटल्यानंतर मी अनेक ठिकाणी प्रयत्न करताना बघते तर मुलं वाचू तयार नसतं, त्यांचा वाचनावरचा हा कमी झालेला. त्यांना हे सोपं पण सतत डोळ्यासमोर बदलणारी चित्र यांनी खरंच मिळवून टाकलेलं आहे. म्हणजे आम्ही नेहमी उदाहरण देताना म्हणतो की तुम्ही मुलांना पालकांना म्हणते की तुम्ही हे का वाचून दाखवायचं किंवा वाचायचं त्यांच्या हातातून. एक झाड म्हटल्यानंतर तो रील बघत असेल तर दिसणारच झाड त्याला फक्त माहिती आहे, पण तुमचं बोलणं जर तो ऐकत असेल तर झाड म्हटलं त्याच्यावर किती झाडं डोळ्यासमोर येतील. तर हे वैध आम्ही विचारायला जे ताकद असे घालवतो त्या मुलांना विचार लावणं आणि त्या चटपटीत जी समाज माहिती आहेत हातातली स्मार्टफोन त्याच्यापासून दूर राहण्यासाठी पालकांनी फार लहानपणापासून प्रयत्न केले पाहिजे. एकदा ते हातात गेलं आणि त्यांच्या डोक्यात भिनलं की ते काढणं कठीण असतं. हा त्याच्यामुळे आता शालेयंत्र दुर्दैवाने मराठी शाळा बंद पडतायत, त्याच्यामुळे वाचणारी म्हणजे मराठी वाचणारी पिढी कमी जाईल. म्हणजे मलाच आता विचारते की मराठी ही फक्त बोली भाषा राहील की काय, कारण आता आवृत्ती किमान एक पूर्वी 1000 आवृत्ती असायची, आता प्रिंट ऑन ऑर्डर वरती 200-300 एवढ्याच कॉपीज निघतात, 50-60 म्हणजे मागणी आता ललित साहित्याची कमी होत चालली. तंत्रज्ञान आणि माहिती देणारी पुस्तकं लागतात वाचली जातात, पण ललित साहित्याच्या बाबतीत मराठीच्या तरी असं नाही, इंग्रजी तरी कुठे वाचता येत नाही.

0: जे माध्यमातली मुलं तरी इंग्रजी कुठे वाचतात, पाच मुलं वाचत नाही ही ओढ सार्वत्रिक आहे आणि ती खरी आहे. तेव्हा त्यांना पुन्हा वाचायला लावायचं असेल तर त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल आणि तो मुलांच्या लहानपणापासूनच सुरुवात करायला ते त्यांना वाचनाकडे कसं वळ. आणि त्याच्यामुळे ह्याचे दुष्परिणाम आपल्याला अनेक अंगाने दिसतात. तो आपल्या ह्या आत्ताच्या मुलाखतीचा हा नाहीये, परंतु वाचायला लावणं त्यांना आणि पुस्तकाची ओढ लावणं ही गरज आहे. परंतु दुर्दैवाने तसे प्रयत्न आता होताना फार कमी दिसत आहे.
1: श्रोते, वीणाताईंनी लिहिलेल्या या पुस्तकांमधून या महान व्यक्तींचं कार्य आपल्यापर्यंत पोहोचतच, शिवाय माणूस म्हणून ते कसे होते, ते लढले झगडले कसे मोठे झाले हे ती पुस्तकं आपल्याला सांगतात. आणि वीणाताईंनी आता सांगितलं त्याप्रमाणे पुढची पिढी वाचत नाही अशी फक्त तक्रार करून आता चालणार नाहीये, तर गरज आहे ती या मुलांच्या हातात लहानपणीच पुस्तकं द्यायची. आणि याची सुरुवात एक होता कारवर पासूनच करायला काय हरकत आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरत्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, मुलाखत लेखन समन्वय आणि निवेदन अंकिता आपटे.

श्रोते हो, संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. आता ऐकलात कार्यक्रम वृत्तविशेष. यानंतर ऐकूया शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 20 वैशाख, शके 1948, अर्थात 10 मे 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया एक कीर्तन, पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार आहेत नरेंद्र बुवा हाटे, सादर करते रोशन जाधव. तर ऐकूया कीर्तन, पाणी म्हणजे जीवन.

सज्जनो जीव सृष्टी आणि वनस्पती सृष्टी याकरता पाणी हा अत्यंत आवश्यक म्हणूनच महत्त्वाचा घटक आहे. सजीव सृष्टीच्या जीवनाला उपकारक असल्याकारणेच पाण्यालाच आपण जीवन असे म्हणतो. पाण्याच्या अत्यंतिक उपयुक्ततेमुळेच पाणी पूजनीय मानलं जातं. जगात सर्वत्रच पाण्याची अर्थातच जलदैवताची पूजा केली जाते. आपल्याकडील संस्कृत आध्यात्मिक वाङ्मयात आणि संत साहित्यात पाण्याची उपमा आनंद ज्ञान विवेक आणि स्वधर्माला दिलेली आढळते. श्री तुकाराम महाराजही आपल्या निरूपणाच्या अभंगात अशीच पाणी आणि आनंद याची सांगड घालत आहेत. दुर्लभ असा मनुजन्म प्राप्त झाल्याचा जो आनंद आहे त्या आनंदाला पूर आल्याचं ते या अभंगात सांगत आहेत. पुरा आनंदाचा पुरा आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या. केवळ मानवी जन्म प्राप्त झाल्याचा आनंद नाही तर या जन्मात अंतःकरणामध्ये भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. लाटा उसळती प्रेमाच्या. पावसाळ्यात नदीला पूर आला आणि पाणी वर चढलं की असंख्य ठिकाणी पट्टीचे पोहणारे लोक त्या पुराच्या पाण्यामध्ये धडाधड उड्या मारतात आणि पोहत पहिले

तीर गाठतात. अशा पुराच्या पाण्यात उडी घालून पोहणं आणि पहिली तीर गाठणं हे धाडसाचं काम आहे. पण असं धाडशी पोहणारे महाराष्ट्रात भरपूर आहेत. आनंदाच्या पुराच्या पाण्यात भक्ती प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. अशा वेळी श्री तुकाराम महाराज म्हणत आहेत, बांधू विठ्ठल सांगणी पोहुनी जाबू पहिल थडी अवहे जनगडी आला उडी भाईन. श्री तुकाराम महाराज सगळ्यांनाच या आनंदाच्या पुरात पोहण्याला बोलावीत आहे. पण सगळे थोडीच अशा पुरात पोहू शकणार, तेव्हा अशी शंका डोकावू नये म्हणून अगोदरच महाराज सांगताय की श्री विठ्ठल नामाची श्री विठ्ठलची सांगड बांधून या पाण्यात पोहता येईल. आपण तसं करून पहिलं थडीला पोहून जाऊया. बांधू विठ्ठल सांगडी पोहून जाऊ पहिलं थडी. असा पाणी सदा सर्व काळ पाहायला मिळत नाही. मानवी जीवन म्हणजेच अमृत तत्वाला पोहोचवणारं जीवन आहे. महाराज म्हणतात, हे तो नाही सर्व काळ, हे तो नाही सर्व काळ अमूप अमृताची जळ. असं हे मानवी जीवन रूपी अमृताचं महद भाग्य प्राप्त होत. तुकोबा राय म्हणतायत कि तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला येणे पंथे, तुका म्हणे थोरा पुण्य ओघाला येणे पंथे. सनो, हा मानवी जीवनाचा लाभ जो आपल्याला झालाय तोच आनंदाचा पूर आहे. श्री समर्थ रामदास स्वामी म्हणतायत, सर्व देहा माझी श्रेष्ठ मानव देह अतिवष्ठ जयाचे निचुके अरिष्ट जन्म मरणाचे. तेव्हा जन्म मरणाचं संकट दूर करणं म्हणजे भव नदी पार करून पहिली जाण्याचा संकल्प करणं आवश्यक आहे. अशी संधी वारंवार येत नसते असंच श्री संत तुकाराम महाराज आपल्या मूळ अभंगात प्रतिपादन करीत आहेत. या प्रतिपादनात पाण्याची उपमा मानवी जीवनाला दिली आहे. पाणी अत्यंत महत्वाचं आहे, सर्व जीवनासाठी आवश्यकता असल्या कारणाने पाण्यालाच जीवन म्हटलंय. व्यावहारिक जीवनात पाणी अत्यंत सौख्यकारी आहे, गुणकारी आहे. संतच म्हणत आहेत, स्वच्छ शीतळे सुगंधे, स्वच्छ शीतळे सुगंधे जळे होती सुखप्रदे. इतकंच नाही तर मेघवृष्टीमुळेच या मानव जीवनाला आवश्यक अशा धनधान्यांचा लाभ करून देत असते. सुखसमृद्धी प्राप्त होते ती मेघवृष्टीमुळे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का वार्षे आणि ये मेघू, का वार्षे आणि ये मेघू मेघे वृष्टी प्रसंगू वृष्टी स्तव भोगू सस्य सुखाचा. धान्याची सुखसमृद्धी करता पाऊस पाणी आवश्यक आहे, याचा संतांनी उल्लेख केलाय. पाणी आणि स्वधर्म स्वकर्तव्य कर्म यांची सांगड घालून दृष्टांत देताना श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत, जळचरा जळ सांडे तत्क्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेने पाडे विसंबो नये. मनुष्याला स्वधर्म म्हणजेच स्वकव्याचरण पार पाडल्याशिवाय तरुणोपाय नाही. कर्तव्य विनमुख माणूस मृत्यूलाच जवळ करीत असतो याची जाणीव करून देताना श्री ज्ञानेश्वर महाराजांनी हा दृष्टांत दिला की ज्याप्रमाणे जलचरांनी जलाशयाचा आश्रय सोडला की त्यांचा मृत्यू ओढवलाच, त्याचप्रमाणे कर्तव्य विनमुख जीवाची गत होणार आहे. येथे कर्तव्याचरण आणि पाणी यांची सांगड घातली गेली आहे. त्यातले साम्य स्पष्ट केलं आहे. पाणी सर्व जीवसृष्टीला अमूल देणगी आहे. पाणी नसेल तर शरीर शुद्धी मलशुद्धी वस्त्रशुद्धी इत्यादी काहीच शक्य नाही. श्री तुकाराम महाराज म्हणतात की पाणी नसेल तर शेती बागायची सुद्धा शक्य होणार नाही आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात, नाही

या पाण्याचा आणखीन एक थोर गुण आहे, त्याच्यात आध्यात्मिक समत्व आहे. सज्जनांची पाण्याबरोबर तुलना संतांनी केली आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणते, गायीची तृषा हरू, गायीची तृषा हरू, का

घरा विशोनिया मारू आईसे नेण्याची का करू तोय जईसे हा पाण्याचा महिमा आहे. औषधम जान्हवी तोयम या वचनानुसार पाण्याचा औषध म्हणूनही उपयोग एका जुन्या सुभाषितात तसं स्पष्ट केलंय. भोजनांते पिबित्तक्रम भोजनांते वित्तक्रम दिनांते दुग्ध प्राशनम निशांते प्राशये नीरम तदुवद्यस्य प्रयोजनम. शुद्ध पाणी हे आरोग्याला उत्तम आणि आवश्यक आहे. प्राचीन काळापासून आपल्या भारतात नदी नाले समुद्र तलाव सरे यांना मानाचं स्थान दिलंय. बहुना सर्व नद्या या पूज्य तीर्थही मानल्या गेल्यात. देवदेवतांप्रमाणे आपल्याकडे नद्यांचं स्तोत्र आहे. गंगा लहरीचं प्रसिद्धच आहे. एका ठिकाणी म्हटलंय नमामि गंगे तव पाद पंकजम नमामि गंगे तव पाद पंकजम सुरासुरहि वंदित दिव्य लोकं मुक्तिं च मुक्तिं च ददासिनित्य भावानुसारेण सदा नारायणं. अशी गंगा मैची स्तुती की सजीव सृष्टीला नद्यांचं महात्म्य काही वेगळं सांगायला नको. असे अखिल जीव सृष्टीला उपकार पाणी महत्व भाग्यानं किंवा महत् प्रयत्नानं आपणास उपलब्ध झालंय. त्याचा वापर आपण नीट केला पाहिजे. पाणी सदोदित उपलब्ध व्हावं, पाऊस पाणी उत्तम असावा याकरता वृक्षांची लागवड राणे जंगले यांची जपवणूक करून पाऊस पडेल पडलेले पाणी अडवून जमिनीत जिवून पुन्हा आपल्यालाच विहिरी तलावांची पाण्याची आवश्यक पातळी कायम ठेवणे शक्य होईल याकरता आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हा सामान्यातल्या सामान्य माणसालाही विचार कळला पाहिजे पटला पाहिजे. श्री समर्थ रामदास स्वामी अशा सामान्य जीवाच्या विचाराचा निर्देश करीत आहेत. ते राजबोधात म्हणतात एक म्हणती पाऊस असावा एक म्हणती पाऊस असावा मग सकयोग बरवा कारण दुष्काळ न पडावा म्हणजे बरे. वृक्ष राईनं जमिनीत पाणी टिकून राहत जमिनीत ओल असते तेथे अशी ओल नाही तेथे बीज पेरून काही उपयोग नाही तो मूर्खपणा ठरतो. नाही तेथे ओल बीजवेची मूर्ख दो पर्जन्य अन्न संभवा या गीता वचनानुसार पर्जन्य वृष्टी वनस्पती सृष्टी उत्तम असते आणि वनस्पती सृष्टीमुळे पर्जन्य उत्तम राहत. आणि म्हणूनच या ठिकाणी मी सूर्यादि निवेशे तपे तई हे शोषे पाठी इंद्र होऊनी वर्षे ते पुढती भरे. तेव्हा अशी जलसंपत्ती ही जीवसृष्टीसाठी ईश्वराकडनं मिळते किंवा निसर्गाकडनं मिळते. याच जलसंपत्तीचं नियोजन जतन आणि उपयोग योग्य रीतीनं करून सस्य समृद्धी म्हणजेच हरित क्रांती घडवून आणून सर्वजण सुखी होऊया याचसाठी तुकाराम महाराजांनी या जलसंपत्तीबद्दल बोलताना असं स्पष्ट सांगितलंय की असं पाणी वारंवार मिळत नाही प्रयत्न मिळतं तो प्रयत्न आपण करून हे अमृत जीवन अमृताचं जीवन आपल्याला प्राप्त करून घेतलं पाहिजे. म्हणून ते आपल्या मूळ पदामध्ये म्हणतात

पाणी काय, शेत काय, शेतीतलं उत्पन्न काय, या सर्वांकडेच परमेश्वराच्या दृष्टीनं पाहणाऱ्या एका संताचं चरित्र आपण पाहूया.

पांडुरंगाच्या असंख्य भक्तांमध्ये संत सावतामाळी हे संतांमधील संत शिरोमणीच होते. परमेश्वरावर त्यांची नितांत श्रद्धा होती, पण विशेष म्हणजे ते सर्वत्र परमेश्वराला पाहत होते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ही भूमिका त्यांच्या ठिकाणी पूर्णपणे मुरली होती, आणि त्यामुळे त्यांची शेती वाडी ही त्यांची नव्हतीच. त्याचा मालक पंढरीचा पांडुरंग होता. इतकंच नाही तर शेतात वृक्ष वल्ली भाजीपाला वी मोठ इतकं सारं सारं विठ्ठलमयच होतं एका ठिकाणी. आणि कवीनच त्या या भूमिकेचं वर्णन केलेलं आहे. वा

शेतमळ्यातील वृक्षवल्लीच्या रूपानं पांडुरंगच भरलेला आहे आणि यामुळंच त्या शेतमळ्याची निगा राखणं ही पांडुरंगाची सेवा असं सावता माळी समजत होते. माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज यांनी हेच नाही का म्हटलं, तरी तया सर्वात्मगा ईश्वरा स्वकर कुसुमांची वीरा पूजा केल्या अपारा तोषा लागी. अशाच भूमिकेत श्री सतामाळी त्यांच्या शेतमाळ्याची आणि सेवा करीत होते, पांडुरंगाची सेवा म्हणूनच करीत होते. अशी सेवा करीत असता त्यांना पंढरपूरला जाऊन कधीही श्री पांडुरंगाचं दर्शन घेता आलं नाही. त्याची बायको आणि मुलगी छोटीशी नागू पंढरपूरला जाण्यासाठी त्यांना आग्रह धरीत असत, पण ते म्हणायचे, अग बायानो, आपल्या शेताचा धनी पंढरीनाथ आहे, त्यांनी शेतमळ्याची निगा राखायला आपल्याला सांगितलंय, ते काम टाकून आपल्याला पंढरीची वाट धरता येईल का? वारी करता येणार नाही, माझा पांडुरंग माझ्या या कामात भेटतोय मला, तुम्ही सेवा करा अनुभव घ्या. एका कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं वारकरी पंढरपूरला निघाले होते. त्या वारकऱ्यांना पाहून नागूला वाटलं, आपल्या मालकाला पांडुरंगाला आपल्या या शेतातील भाजीपाला नोंद द्यावा, आणि म्हणून तिनं आपल्या वडिलांना सावता म्हणायला विचारलं की ही भाजीपाला आपण पांडुरंगाला नेऊन देऊया का? अगं फार चांगली गोष्ट आहे, माझ्या पांडुरंगाला द्यायचं हरकत नाही, त्याचंच आहे, त्याला नेऊन दिलं पाहिजे. म्हणून स्वतः सावता म्हणाली, चांगलीशी भाजी खुरडून काढली, केळीच्या पानात बांधली आणि म्हणाले, नेऊन दे त्या वाऱ्यांबरोबर पांडुरंगाला. आणि नागू शेताच्या बांधावर आली आणि येणाऱ्या जाणाऱ्या त्या वारकऱ्यांना सांगू लागली की ही भाजी जी आहे ना ती पांडुरंगाला देता का? कार्तिक

त्या वारकऱ्यांच्या हातामध्ये हिनं भाजी ठेवली मात्र तो काय सांगावं, त्या वारकऱ्यांनी दिली टाकून बाजूला, काय या तुझ्या भाजीला आमचा पांडुरंग सुखवाय, चल हो बाजूला असं म्हणून आणि तिला बाजूला सारली. ती पुन्हा म्हणते आहे की अहो ऐका तर माझं चांग.

द्या उन्हें घ्या ना, एवढी भाजी माझ्या पांडुरंगाला द्या. परंतु त्याने काही घेतली नाही आणि पंडला नेली नाही. आकाशातील द्वादशा आदित्य पाहत आहेत आणि त्यांनी वारकऱ्यांचं रूप घेऊन ती भाजी त्याकडनं घेतली आणि पंढरीनाथाला नेऊन दिली. पांडुरंगाला सांगितलं, देवा तुझ्याकडे येणारे सारे वारकरी काही शुद्ध भक्ती भावाचे नाही.

येत की मुलं त्या सर्वत्र पांडुरंग दिसत नाही, तेव्हा या सर्वांचे डोळे उघडण्यासाठी तुम्हाला काम करावं लागेल. आणि याप्रमाणे देवाला सांगितल्यानंतर देव पंढरीतून निघाले, अरण गावाला प्रकट झाले सावता माळ्याच्या पुढ्यात, आणि सांगू लागले की अरे माझ्या मागे चोर लागलेत, त्यांना आणखीन माझ्या मागे लागून आणि मला पकडायचं आहे, त्या कृपा करून मला लपव कुठेतरी. देवा तुम्हाला आणि कुठे लपवायचं, लपवाय लागत नाही, अरे तुझ्या हृदयात लपव. सावता माळ्याने पांडुरंगाला हृदयात ठेवलेलं आहे, आणि पाठोपाठ मात्र पंढरीच्या पांडुरंगाच्या देवळामध्ये पांडू मूर्ती दिसत नाही पाहिल्यावर ज्ञानोबा नामदेव हे सर्व संत सावता माळ्यापर्यंत येऊन पोहोचले, आणि त्यांनी विचारायला सुरुवात केली कुठे

0: अरे आमच्या मृंगाला कुठे लपवलंयस?
1: पंढरीनाथा जगन्नाथा, पंढरी माझी नाही शरी, अरणगावी श्रीपती तू चबलविला जाणी निष्ठी।
0: रागानाहून पांडुरंगाने आपल्या उपरण्याचा आणखीन एक शेमला बाहेर काढलेला होता,
1: ते पाहिलं मात्र आणि ज्ञानेश्वराने ओळखलं।
0: देव त्या ठिकाणी प्रगट झाले आणि आनंद झाला। त्या ठिकाणी भक्तीच्या पुरामध्ये पांडुरंग सापडतो आणि हेच तुकोबाने आपल्या मूळ पदामध्ये सांगितलं। पुर आ

शेतकरी बंधू भगिनींसाठीचा खास कार्यक्रम माझा माझं शिवार आताच आपण ऐकलात. या कार्यक्रमात आपण ऐकलं कीर्तन पाणी म्हणजे जीवन. कीर्तनकार होते नरेंद्रबुवा हाटे. सादर करते रोशन जाधव. श्रोते हो एक निवेदन. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख 31 जुलै ही आहे. निवेदन संपलं.

0: श्रोतेहो, आपण करत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र वाहिनी 537 अंश मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. आमचे कार्यक्रम ए आय आर मराठी डी टी एच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवरही ऐकता येतील. निवेदन: शाळेची उन्हाळी सुट्टी म्हणजे मजा, मस्ती आणि धमाल. आंबे, फणस, जांभळं, करवंद अशा रानमेव्याचा आस्वाद घेण्यासोबतच पर्वणी आहे ती नवीन काहीतरी शिकण्याची. विणकाम, भरतकाम, शिवणकाम, तर सायकलिंग, पोहणं, झाडावर चढणं, आजोळी आपल्या भावंडांबरोबर सूरपारंब्यांची धमाल करणं, घरातील एखादी वस्तू रिपेअर करणं अशा कितीतरी गोष्टी आपण कळत नकळत सुट्टीच्या दिवसात शिकतो. या आठवणी मनात जागवल्या की बालपणीचा काळ सुखाचा हे आपसुक ओठांवर येतं. तुमच्याही उन्हाळी सुट्टीतील आठवणी असतीलच ना? तर मग बोलूया उन्हाळी सुट्टी आठवणींचा खजिना या विषयावर स्वरसंवाद या आमच्या कार्यक्रमात. सोमवार दिनांक 11 मे 2026 रोजी सकाळी 11:05 ते 11:40 या वेळेत संवादिका आहेत मेघा मित. संपर्कासाठी फोन नंबर 45-15-41-29 आणि 45-15-41-30. मुंबईबाहेरील आणि मोबाईलवरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 022 हा चिडी कोड जरूर लावावा. निवेदन संपलं.
1: श्रोतेहो, रुग्णांची सेवा शुश्रूषा करण्यात तसंच डॉक्टरांना उपचार आणि ऑपरेशन्समध्ये मदत करणाऱ्या परिचारिका या आरोग्य सेवेचा एक महत्त्वाचा भाग असतात. 12 मे या जागतिक परिचारिका दिनानिमित्त संवाद साधूया उमा कानेटकर यांच्याशी. तसंच स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रोतिका आपुलकी या घरात वनिता मूळ कार्यक्रमात मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 12:01 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर मोबाईल ॲपवर वनिता मंडळ.
2: पाहतो ती सतत धावणारी आणि कधीही न झोपणारी अशी मुंबई. या मुंबईतल्या अनेक ठिकाणांना आपण रोज अक्षरशः धडकत असतो, पण त्यांच्या मागे दडलेल्या अद्भुत गोष्टी आपल्या गावीही नसतात.
3: तुला माहिती आहे का, जिथे मुंबईचा इतिहास घडला त्या क्षणांची साक्ष देत आजही ही ठिकाणं उभी आहेत. हे अज्ञात मुंबई,
2: म्हणूनच आम्ही ठरवलं मुंबईतल्या अशा अज्ञात, ऐतिहासिक आणि अनोख्या ठिकाणांच्या मागे दडलेली माहिती तुमच्या समोर आणायची.
3: नितीन साळुंखे यांनी लिहिलेल्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आम्ही प्रसारित करणार आहोत.
2: तर मित्रहो, हा कार्यक्रम जरूर ऐका 10 मे पासून.

0: तेव्हा आकाशवाणी एट 90 अंतर्गत सूरगौरव संध्या या मैफलीचा श्रवणानंद आपल्याला घेता येणार आहे,
1: ज्यामध्ये विदुषी डॉक्टर एन राज यांची मुलाखत आणि व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत.
0: बुधवार दिनांक 13 मे रोजी रात 10 वाजता आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर, तसंच गुरुवार दिनांक 14 मे रोजी सकाळी 10 वाजता आकाशवाणी मुंबईच्या एफ एम रेनबो 107.1 MHz आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही सूरगौरव संध्या.

0: श्रोते हो, एखादी वास्तू इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नापूरकर यांची मुलाखत.
1: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त त्या एवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाईट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका, सोमवारी 11 मे रोजी दुपारी 12 वाजता
2: आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी, बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड, येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. तमिळनाडूमध्ये TVK अर्थात तमिळगा वेत्री कळघम या पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी आज सकाळी तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजय यांच्याबरोबर अन्य 9 मंत्र्यांनीही शपथ घेतली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी काँग्रेस, CPI, CPIM, VCK आणि IUML यांच्या सदस्यांसह 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तमिळ चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. राजकीय क्षेत्रातल्या पदार्पणातच मुख्यमंत्री पदाला गवसणी घातल्याबद्दल विजय यांचं विविध नेत्यांकडून अभिनंदन केलं जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे तसंच इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सर्वपक्षीय नेत्यांनी विजय यांना शुभेच्छा दिल्या आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसानायके यांनीही विजय यांचं अभिनंदन केलं आहे. TVK येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. आसाममध्ये भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे विधिमंडळ पक्षनेते म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांची निवड झाली आहे. आसाम भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक गुवाहाटी इथं झाली. नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी येत्या मंगळवारी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची नेमणूक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केली आहे. येत्या 13 तारखेला त्यांचा शपथविधी होईल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हैदराबाद इथं तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यामध्ये हैदराबाद पणजी आर्थिक कॉरिडॉरच्या गुडुबेलूर मेहबूब नगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 167 औपद्रिकरण प्रकल्पाचा समावेश आहे. PM मित्र योजनेअंतर्गत विकसित केलेल्या वरंगळ इथल्या PM मित्र

0: पार्कचं आणि सिहू रुग्णालयाचंही यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे राज्यातलं दळणवळण संपर्क अधिक मजबूत होऊन मालवाहतूक सुलभ होणार आहे. या विकास कामांच्या माध्यमातून रोजगारही निर्माण होणार असल्याचं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
1: आज जिन प्रोजेक्ट्स का शिलान्यास और लोकार्पण हुआ है, इससे यहाँ हजारों हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी. मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट्स के लिए बहुत बहुत बधाई देता हूँ.

0: हजार नए रोजगार बनेंगे और तेलंगाना की कनेक्टिविटी भी सशक्त होगी। मैं तेलंगाना की जनता को इन प्रोजेक्ट के लिए बहुत बहुत बधाई देता।
1: तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यावेळी म्हणाले की हा केंद्र सरकारचा एक कार्यक्रम नाही तर तेलंगणा राज्याला पुढे नेणारा हा विकास उत्सव आहे। देशाला 2047 पर्यंत 30 ट्रिलियन अर्थव्यवस्था संकल्प प्रधानमंत्र्यांनी सोडला असून यात तेलंगणा 10% वाटा देणार असल्याचंही त्यांनी व्यक्त केलं। बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन सोहळ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सहभाग घेतला। यावेळी आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमध्ये नव्यानं बांधलेल्या ध्यान मंदिराचं उद्घाटनही त्यांनी केलं। पर्यावरण संवर्धन, युवा श्रमीकरण, आंतरिक कल्याणाच्या माध्यमातून एक विकसित भारत घडवण्याचं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं।
0: विकसित भारत का निर्माण ऐसे युवाओं से ही होगा, जो युवा मानसिक रूप से शांत हो, जो सामाजिक रूप से जिम्मेदार हो और जो समाज के प्रति संवेदनशील हो। इसलिए स्पिरिचुअल वेलबींग, मेंटल हेल्थ, योग, मेडिटेशन, इस पर काम करने वाली आपकी ये महत्वपूर्ण गतिविधि, इन सब की भूमिका बहुत बहुत अहम है।
1: नौदलाच्या पश्चिम कमांडचे ध्वजाधिकारी म्हणून व्हाईस ॲडमिरल संजय वात्सायन यांची नियुक्त करण्यात आली आहे। वात्सायन सध्या नौदल उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत। तोफखाना आणि क्षेपणास्त्र प्रणालीमध्ये तज्ज्ञ असलेले वात्सायन 1 जानेवारी 1988 रोजी भारतीय नौदलात दाखल झाले। त्यांनी 30 वर्षांपेक्षा जास्त काळ विविध पदांवर काम केलं असून अनेक आघाडीच्या युद्धनौकांवर सेवा बजावली आहे। त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल त्यांना 2021 अतिविशिष्ट सेवा पदकानं सन्मानित करण्यात आलं। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची आज नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली। यावेळी रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर विशेष तपास पथकानं चौकशी केली। आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं 5 गडी राखून विजय मिळवला। चेन्नई सुपर किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला। लखनौ सुपर जायंट्सनं निर्धारित 20 षटकात 8 गडी गमावून 203 धावा केल्या। चेन्नई सुपर किंग्जनं ही धावसंख्या 5 गड्यांनी मोबदल्यात सामन्यातले 4 चेंडू बाकी असताना पार केले। या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना छत्तीसगडमध्ये रायपूर इथं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सुरू आहे। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे। शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 7 षटकात 3 बाद 57 धा झाल्या होत्या। विदर्भाला शेतकरी आत्महत्यामुक्त करण्यासाठी तसंच तिथल्या गावांना जलसमृद्ध करण्यासाठी जलसंधारण ही जनचळवळ बनणं महत्त्वाचं आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे। ते आज नागपुरात वार्ताहर परिषदेत बोलत होते। विदर्भात जलसंधारणाचं काम करणाऱ्या मूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी प्रसंगी नागपूरमध्ये 17 आणि 18 मे रोजी जलसंवाद जलक्रांती परिषदेचं आयोजन केलं आहे। त्याबाबतची माहिती गडकरी यांनी यावेळी दिली। देशभरात जर उष्णतेची लाट किंवा पूरस्थिती उद्भवली तर त्याला तोंड देण्याकरता विविध केंद्रीय सरकारी यंत्रणांच्या असलेल्या सज्जतेबाबत आढावा घेण्याकरता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेतली। कोणतीही मनुष्यहानी होऊ नये तसंच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान व्हावं याकरता पूर्वसूचना देणाऱ्या यंत्रणांची तयारी, विविध यंत्रणांमध्ये असलेला समन्वय, संसाधनांची उपलब्धता याविषयी त्यांनी या बैठकीत आढावा घेतला। देशभरातल्या पूर नियंत्रणासाठीच्या दूरगामी उपायांचा तसंच महत्वाच्या पायाभूत प्रकल्पांचं पुरापासून संरक्षण करण्यासाठीच्या उपायांचाही आढावा त्यांनी या बैठकीत घेतला। उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला। यामध्ये भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी आणि भाजपा नेते मनोज पांडे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे।

राज्यमंत्री अजित सिंग आणि सोमेंद्र तोमर यांना बढती देऊन स्वतंत्र कार्यभार सोपवण्यात आला तर कृष्णा पासवान सुरेंद्र दिलेर हंसराज विश्वकर्मा आणि कैलाश राजपूत यांचा राज्यमंत्री म्हणून समावेश करण्यात आला. पंजाबचे उद्योग मंत्री संजीव अरोरा यांना आज 100 कोटी रुपयांच्या GST घोटाळ्याप्रकरणी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गुरुग्राम इथल्या विशेष न्यायालयानं 1 आठवड्याची ED अर्थात सक्तवसुली संचालनालयाची कोठडी दिली. अरोरा यांच्या विरोधातले आरोप गंभीर स्वरूपाचे असून पैशाच्या व्यवहारांचा छडा लावण्यासाठी त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचं ईडीनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. बहुमत चाचणी येत्या बुधवारी. आसामात राष्ट्रीय लोकशाही आघाडी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून हेमंत अश्वास शर्मा यांची निवड. येत्या मंगळवारी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेलंगणातल्या सुमारे 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रारंभ. अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची विशेष तपास पथकाकडून चौकशी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत चेन्नईत झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा लखनौ सुपर जायंट्सवर 5 गडी राखून विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

विविध भारती पर बहती है सुरों की सरिता। घोल

0: Countries will compete in of Asia's biggest weightlifting events of the year. And that is the end of the news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच AIR मराठी डीएच उपग्रह वाहिनीसह आपण ऐकतात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता. FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी साता समाप्त होत आहे. FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण सुद्धा समाप्त आहे. पुन्हा आपली भेट पटे 5:50 पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.

0: countries will compete in of Asia's biggest weightlifting events of the year. And that is the end of the news bulletin.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता हिनी तसंच ए आय आर मराठी डीएच उपग्रहवाहिनी शो आपण ऐकतात. तुम्ही आमचे कार्यक्रम न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. एम एकशे 3.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरून हे प्रसारण आपण ऐकत आहात. रात्रीचे 11:21 झाले आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी साता समाप्त होत आहे. FM 103.6 MHz आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण सुद्धा समाप्त आहे. पुन्हा आपली भेट 5:50 PM पहिल्या सभेत. तोपर्यंत नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.